श्रोत्याहो सुप्रभात, नमस्कार. एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोत्याहो, आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 25 वैशाख शके 1948, अर्थात दिनांक 15 मे 2026. सकाळचे 5:55 झाली आहेत. आकाशवाणीच्या प्रसारण सेवेला आम्ही सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

आणि सहकाऱ्यांनी सदैव वाजवलेला राग ललत पंचम आपण ऐकला. आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6 वाजतात. हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो, नव्या दिवसाच्या नव्या आशा, नव्या उत्साहाची नवी दिशा आणि या सकारात्मक ऊर्जेच्या सुंदर लहरींसह आपलं आमच्या प्रातःकालीन प्रसारण सभेत मनःपूर्वक स्वागत. आमच्या प्रसारणाची सुरुवात करत आहोत मंगलप्रभात या भक्तीसंगीताच्या कार्यक्रमानं.

0: श्रोते हो, मंगलप्रभात या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ललिता गोडबोले आणि सहकाऱ्यांनी गायलेली पारंपरिक रचना आपण ऐकली. संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
1: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, अन्नपूर्णा मिठाई.
2: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
0: मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकता आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आता ऐकूया सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची अभंगरचना, संगीत किशोर कुलकर्णी यांचं.

आताच आपण सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची अभंगरचना ऐकली. संगीत होतं किशोर कुलकर्णी यांचं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात विलास अडकर यांनी संगीतबद्ध केलेलं पारंपरिक गीत

उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात विलास अडकर यांनी संगीतबद्ध केलेली भक्तिरचना आपण ऐकली. आणि याबरोबरच आजचा मंगलप्रभात हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

0: आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, आता ऐकूया विचार पुष्प हा कार्यक्रम.
1: विचार पुष्प या कार्यक्रमात आज आपण ऐकूया गीतासार. श्लोक गायन प्रमोद पद्मश्री श्रीनिवास कुलकर्णी यांनी केले, विवेचन केले लक्ष्मण महाराज चव्हाण यांनी.
2: श्रीमद भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायातील 17वा श्लोक पाहत आहोत.
3: सहस्र युग पर्यंतम अहर्यद ब्रह्मणो विदुः रात्रिम युग सहस्रांतम ते हो रात्र विदो जनाः.
2: या 17व्या श्लोकामधून भगवान अर्जुनाशी काय बोलतायत ते म्हणतात की अर्जुना, असे काही लोक आहेत की ब्रह्मदेवाचा एक दिवस एक युगाच असतो, तेवढीच रात्र असते हे जाणणारे लोक आहेत. म्हणजे काय नेमकं अर्थ आहे की ब्रह्मदेवाच्या दिवस रात्रीचं ज्ञाला ज्ञान आहे असे लोक आहेत. तर ब्रह्मदेवाची दिवस आणि रात्र किती आहे नेमकी हे ज्ञानवाणी सांगितलं. जे चौकडिया सहस्र जाये ते ठाये ठाव वेळची जाये आणि तैशीच सहस्र वरी पाहे रात्रीची. अर्थात ज्ञानवांच्या बोलण्याचा आशय म्हणजे गीतेचा अर्थ असतो असा आहे की एकूण आपल्या माहितीप्रमाणे एक 4 युग आहेत, कृतयुग, त्रेता

0: त्रेतायुग द्वापारयुग आणि सध्या चालू असलेलं कलियुग. या चारही युगाची गणना केल्यास मृत्यूलोकाचे कोटी कोटी वर्ष होतात आणि असे कोटी वर्षाच्या चार युगाच्या 1000 चौकड्या म्हणजे हे चार युग 1000 ह्याच्या येऊन जातात चार चौक तेवढे जी वर्ष होतात त्याला ब्रह्मलोकाचा 12 तासाचा एक दिवस होत असतो आणि पुन्हा तेवढीच रात्र एवढे अहोरात्र जयाची तिने लोटती जी भाग्याची देखती ते स्वर्गीची चिरंजीव अशा प्रकारे या ब्रह्मदेवाचा एक दिवस एक रात्र हे जे जाणून घेतात की वा एवढं आहे तिने न लोटती जी भाग्याची देखती ते स्वर्गीची चिरंजीव अशा प्रकारचे लोक जे स्वर्गातले चिरंजीव लोक हे जाणतात. येरा सुरगणाची नवाई विशेष सांगावी तेत काय बाकीच्या देवलोकाचं काय सांगून ज्ञानोबर आहे. मुद्दल इंद्राची दशा पाही ज्याला देवांचा राजा इंद्र म्हणतात की नाही त्याची काय अवस्था सांगतो ज्ञानोबर आहे. जी देहाची 14 याचा अर्थ ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र होतात. त्या 14 इंद्रांचं आयुष्य संपलं असतं. एक होतो तो निवृत्त होतो दुसरा येतो तो निवृत्त होतो अशी 14 इंद्र बदलतात ना. परी ब्रह्माच्या 8 प्रहाराते आपल्या डोळा दिखते जे आहतिगा तया ते अहोरात्र विद म्हणतात. पण अशा प्रकारे ब्रह्मदेवाचा एवढा मोठा दिवस आणि तेवढीच मोठी रात्र या ब्रह्मदेवाच्या दिवस आणि रात्रीचं ज्याला ज्ञान आहे किंवा हे दिवस रात्र आपल्या डोळ्यांनी पाहतात जे आहातिगा असे जे कोणी लोक आहेत ना त्यांना नाव दिले अहोरात्रविद म्हणजे रात्र दिवसाचं ज्ञान ज्यांना आहे त्याला असं नाव आहे असं या श्लोकात भगवान म्हणतात ना 17 श्लोकात.
1: अव्यक्ताद्व्यक्तय सर्वाहा प्रभवंत्यः रागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्त संज्ञके.
0: हा जो 18 श्लोक आहे 8 अध्यायातला अर्जुनाला भगवान म्हणतात की अर्जुना सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाचा दिवस उगवला असता ब्रह्मदेवाच्या झोपेत लीन असलेली सर्व सृष्टी प्रगट होते. म्हणजे काय होतं की जेव्हा महाप्रलय होतो असं म्हणतो आपण तेव्हा तो ब्रह्मदेव सगळी सृष्टी संपून झोपलेला असतो पण मात्र तो जागा झाला की त्याच्या झोपेतून ती सृष्टी पुन्हा प्रगट होते. पुन्हा ब्रह्मदेवाची रात्र आली म्हणजे पुन्हा ती सृष्टी अव्यक्त रूपात जाते लीन होते. याच्याशी ज्ञानोबर म्हणतात ते ब्रह्मभुवनी दिवस पाहे ते वेळा गणना केही न समाये ऐसे अव्यक्ताचे होय व्यक्त विश्व. म्हणजे ब्रह्मदेवाचा दिवस उगवला की जी अव्यक्त स्वरूपामध्ये गेली सृष्टी आहे ती व्यक्त व्हायला लागते. थोडं सोपं बोलायचं म्हणजे भर उन्हाळ्यामध्ये सगळ्या जमिनीवर जिकडे तिकडे मातीच पसरली दिसते आपल्याला पण थोडासा पाऊस झाला की सगळी बीजांकुर उगवतात जिकडे तिकडे हिरवं उजायला लागते नाही. तसं ब्रह्मदेवाचा दिवस उगवला की सगळी सृष्टी आपोआप अशा प्रकारची व्यक्त व्हायला लागते. पुढती दिवसाची चोपारी पिटे आणि हा आकार समुद्र आटे पुन्हा त्याचा दिवस संपला रात्र झाली ब्रह्मदेवाची की हा आकार रूपी समुद्र आटायला लागतो. पाटी तैसाची मग पहाटे भरू लागे पुन्हा उठ लागे पुन्हा उत्पन्न होतो. शारदेचे प्रवेशी अब्रेजिरते आकाशी जसं आणखीन वास्तविक पावसाळा संपला की सगळे ढग आकाशात जिरून जातात मग ग्रीष्मांती देशी निघती पुढे पुन्हा पावसाळा की उत्पन्न होतात. तसे ब्रह्मदिनाची आधी हे भूतसृष्टीची मांदी तसं ब्रह्मदेवाच्या दिवशी हे प्रगट होतात आणि रात्री नष्ट होतात. पाटी रात्रीचे अवसरे होय आणि विश्व अव्यक्ती लया जाय तोही युग सहस्र मोटका पाहे आणि तैसाचे जे कैसे थुरीवेचे मान पाहे पा तो सृष्टीच्या बीजाचा साटोपा प्री पुनरतीच्या मापाशी झाला असं असलं तरी तो ब्रह्मदेव सुद्धा एवढं मोठं आयुष्य असलं ते ब्रह्मलोकाचं तरी सुद्धा त्याच्या मादी सुद्धा पुनरावृत्तीच्या मापाशी झाला म्हणजे त्याला सुद्धा पुनरावृत्ती प्राप्त होती पुन्हा तो जन्माला येतो अशा प्रकारचा हा ब्रह्मलोक सुद्धा आहे असं भगवान म्हणतात.
2: विचारपुष्प या कार्यक्रमात आज आपण गीतासार हा कार्यक्रम ऐकला. श्लोक गायन केलं प्रमोद पद्मश्री श्रीनिवास कुलकर्णी यांनी आणि विवेचन केलं लक्ष्मण महाराज चव्हाण यांनी.
3: श्रोते हो आताच आपण विचारपुष्प हा कार्यक्रम ऐकला. आता थोड्याच वेळात सोलापूर दिनांक.
4: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात वधूवरांची एकच पसंती आर्द्रा मॉल सम्राट चौक डीमार्ट समोर नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.
5: दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप इथं श्री चौडेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त शुक्रवारी 15 मे रोजी श्रींची प्रतिष्ठापना आणि रात्री वाद्यासह बाळ बट्टलची भव्य मिरवणूक निघेल.
6: रविवारी 17 मे रोजी श्रीस नैवेद्य अर्पण.

0: वाशिंग बांधणी, सवाद्य मिरवणूक आणि ओटी भरणे, सायंकाळी 7 वाजता डॉक्टर श्री सिद्धप्पा बिदरी यांचं जानपद लोकगीताचा कार्यक्रम, नंतर आध्यात्मिक नाटक आणि भजन होईल.
1: सोमवारी 18 मे रोजी सकाळी 10 वाजता सुवासिनींची ओटी भरणे, त्यानंतर कर्नाटकातील सुप्रसिद्ध श्री सुधाकर काळे आणि भाग्यश्री म्हेत्री यांची कलगीतुर्याची गाणी होतील. सायंकाळी 7 वाजता श्री श्री श्री 1008 जगद्गुरु डॉक्टर सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जैन यांच्या दिव्य सानिध्यात कुमारी मैथिली कुमठेकर आणि सौ सविता कुंभार अशा गुणवंतांचा सत्कार करण्यात येईल.
0: मंगळवारी 19 मे रोजी कर्नाटकातील सुप्रसिद्ध श्री सुधाकर काळे आणि भाग्यश्री मैत्री यांची कलगीतुऱ्याची गाणी संध्याकाळी 7 वाजता माझं गाव आदर्श गाव पाटोला छत्रपती संभाजीनगर याबाबत आदर्श सरपंच श्री भास्करराव पेरे पाटील माहितीसह समाज प्रबोधन करतील.
1: बुधवारी 20 मे रोजी सकाळी कर्नाटकातील सुप्रसिद्ध श्री सुधाकर काळे आणि भाग्यश्री मैत्री यांची कलगीतुऱ्याची गाणी सायंकाळी 5 वाजता मल्लांच्या जंगी कुस्त्या होतील. मात्र सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत कुस्त्यांचे जोड ठरवण्यात येतील. सायंकाळी 7 वाजता सुतार बंधू प्रस्तुत माऊली संगीत भजनी मंडळाचा कार्यक्रम होईल. मंद्रूप येथील माळीगल्ली सभागृहासमोर हे सर्व कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन ग्रामपंचायत श्री चौडेश्वरी देवी यात्रा पंच कमिटी आणि मंद्रूपच्या सर्व ग्रामस्थांनी केलंय.
2: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केटमध्ये.
3: मेन्स किड्स लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात.
2: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट पुणे सोलापूर हायवे मोर्नी. संपर्क 87 4003 4008.
4: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
5: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
4: शेरवानी ब्लेझर इंडो वेस्टर्न मोदी जॅकेट
5: सुटिंग शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
4: नरखेडकर होलसेल डेपो बुधवार पेठ मोहोळ
5: अरुण नरखेडकर अंगर.
4: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
6: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
7: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
6: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
7: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
6: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर.
7: संपर्क 87 88 46 14 97.
8: श्रोते हो, सकाळचे 6:30 होत आहेत. आता ऐकूया सोलापूर दिनांक.
9: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाची ही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
1: माधव मामा, तुमच्या आदित्यच्या परदेशातील हायर एज्युकेशनचं कुठपर्यंत आलं?
0: ऍडमिशनचं काम झालं.
1: आणि एवढी मोठी फी?
0: अगं, सोलापूर जनता सहकारी बँक असताना कशाला काळजी करायची? श्री विद्या शैक्षणिक कर्ज योजने अंतर्गत विदेशातील शिक्षणासाठी 1.5 कोटी रुपयापर्यंत आणि भारतातील शिक्षणासाठी 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज देत आहेत. मुलींसाठी 9.5% आणि मुलांसाठी 10% व्याज दर आहे. त्यामुळं काम सोपं झालं.
1: श्री विद्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत आजच संपर्क साधा.
0: मोबाईल 90 96 222 325.
10: आकाशवाणी सोलापूर, नमस्कार. सोलापूर दिनांकासाठी मी पद्माकर कुलकर्णी. ठळक घडामोडी. सोलापूरसाठी 1020 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून मंजुरी. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू. आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं आळंदीतून 8 जुलै रोजी प्रस्थान. आणि आयपीएलच्या क्रिकेट सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पंजाब किंग्सचा 6 गडी राखून पराभव.

आता घडामोडी विस्तारानं सोलापूर जिल्ह्यात आगामी 3 वर्षात तब्बल 1 लाख कोटी रुपयांचे रस्ते विकास कामं करण्यात येणार असून या विकासामुळे सोलापूर जिल्हा भविष्यात लॉजिस्टिक हब म्हणून देशात पुढे येईल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. वळसंग ते तांदुळवाडी हा नवा 22 किलोमीटरचा रस्ता, अक्कलकोट ते दुधनी हा 26.5 किलोमीटरचा रस्ता, पुनर्बांधणी तसंच सोलापूर शहरासाठी नवीन रिंगरोड बायपास यासह अनेक महत्वाच्या मागण्यांना मंजुरी देत गडकरी यांनी मोठ्या विकासकामाची घोषणा केली. अक्कलकोट इथं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल 2,784 कोटी रुपयांच्या 5 कामांचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी गडकरी यांनी अहिल्यानगर ते सोलापूर रस्ता चौपदरीकरणासाठी 1,100 कोटी, जुना पुणा नाका ते बोरामणी नाका उड्डाणपुलासाठी 1,020 कोटी तसंच अहिल्यानगर सोलापूर ते अक्कलकोट या 222 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 10,000 कोटीसह विविध विकास कामांची घोषणा केली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. या मार्गाचा व्यापक पुनर्विकास करण्यात आला असून तो आता पूर्णत्वाच्या जवळ पोहोचला आहे, त्यामुळे आता पंढरपूर वारी ही अधिक सोयीची आणि प्रशस्त होणार आहे असं गडकरी म्हणाले. पालखी महामार्गावरची उर्वरित कामं तात्काळ पूर्ण करण्यात येतील तसंच रेल्वे प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर वाकरी ते पंढरपूर रस्त्याचं काम तात्काळ पाठपुरावा करून काम मार्गी लावण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. यावेळी गडकरी यांनी 1,400 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली. टेंभुर्णी ते पंढरपूर हा 48 किलोमीटरचा रस्ता आता महामार्ग दर्जाचा होत असून यासाठी 950 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची घोषणा गडकरी यांनी यावेळी केली. या महामार्गात 9.5 किलोमीटरच्या बायपास मार्गाचा समावेश असून यामुळे शिर्डी अहिल्यानगर टेंभुर्णी मार्गे येणारी जड वाहतूक ही शहरात न येता बायपास मार्गे मंगळवेढा विजयपूर भागात जाऊ शकतात असं त्यांनी सांगितलं. राज्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं काल 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेट देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतीवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. या 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,44,413 मतदारांची नोंद आहे. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे. ही बंदी तात्काळ प्रभावानं 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल. मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता साखरेची निर्यात केली जाऊ शकते. सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे. राज्यातल्या वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी येत्या 1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवणं अनिवार्य असून त्यासाठी राज्य सरकारनं वाहनधारकांना 30 जूनपर्यंत मुदत दिली आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या नियमाचं उल्लंघन केल्यास 1,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशानं राज्य सरकारनं 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवणं अनिवार्य केलं आहे. आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं प्रस्थान 8 जुलैला आळंदीतून होणार आहे आणि 24 जुलैला हा सोहळा पंढरपुरात दाखल होईल. 33 दिवसाच्या या पवित्र प्रवासानंतर हा पालखी सोहळा पुन्हा आळंदीत परतेल. आळंदी देवस्थान आणि दिंडी समाज संघटनेच्या काल झालेल्या बैठकीत हे वेळापत्रक निश्चित करण्यात आलं आहे. यंदा या पालखी सोहळ्यात 3 उभं आणि 4 गोल रिंगण होणार असून पुढे पुणे आणि सासवडमध्ये प्रत्येकी 2 दिवसाचा मुक्काम राहील. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं येत्या जून आणि जुलै महिन्यात घेण्यात येणाऱ्या इयत्ता 12वी आणि इयत्ता 10वीच्या

0: परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. इयत्ता 12वीची लेखी परीक्षा 16 जून ते 8 जुलै 2026 तर इयत्ता 10वीची परीक्षा 16 जून ते 30 जून या कालावधीत होणार आहे. परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा मंडळाच्या संकेतस्थळावर 21 मे पर्यंत नियमित शुल्कासह तर 25 मे पर्यंत विलंब शुल्कासह आवेदनपत्र भरता येणार आहेत अशी माहिती शिक्षण मंडळाचे सचिव डॉ दीपक माळी यांनी दिली. यापुढील घडामोडी विश्रांतीनंतर. या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. सोलापूर जिल्ह्यातील उजनीसह राज्यातल्या प्रमुख 6 सिंचन धरणातील गाळ काढण्याच्या पथदर्शी प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली आहे. या उपक्रमातून धरणांमधून काढण्यात येणारा गाळ शेतकऱ्यांना कोणतंही शुल्क न आकारता मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असून वाहतूक खर्च मात्र शेतकऱ्यांनाच करावा लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या धोरणामुळे धरणाची जलसाठा क्षमता वाढण्यास मदत होईल असा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काल सोलापूर शहरात विविध सामाजिक सांस्कृतिक आणि युवक मंडळाच्या वतीनं भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. यात पारंपरिक मर्दानी खेळ, आकर्षक सजीव देखावे, साऊंड सिस्टीम आणि रोषणाईच्या माध्यमातून शंभूराजांना अभिवादन करण्यात आलं. या शहरातल्या विविध 38 मंडळांनी मोठ्या संख्येनं मिरवणुकीत सहभाग घेतला होता. दरम्यान महापौर विनायक कोंडल यांनी पुणे नाक्याजवळ असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी त्यांनी पालखीतील शंभूराजांच्या मूर्तीस पुष्पहारही अर्पण केला. अवघ्या 48 तासात मान्सून दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून मान्सूनला अनुकूल गती मिळण्याची स्थिती तयार झाली आहे. उद्या 16 मे पर्यंत अंदमान निकोबार बेटावर पोहोचण्याची शक्यता आहे. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनच्या हालचाली वेगवान झाल्या असून 25 मे रोजी केरळमध्ये तर 6 जून रोजी तो कोकणात दाखल होईल. महाराष्ट्रात उष्णतेची लाट सक्रिय राहणार असली तरी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला हलका ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान आज पहाटे 3:30 सुमाराला सोलापूर शहर आणि परिसरात हलक्या पावसाच्या सरी पडल्यानं हवेत गारवा निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सोलापूर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागानं इंधन बचत आणि प्रशासकीय सुलभतेसाठी कार्यालयाचा संपूर्ण कारभार आता ऑनलाईन केला आहे. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची अट शिथिल केल्याची माहिती शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांनी दिली. कोणत्याही कामासाठी शिक्षक, पालक किंवा विद्यार्थ्यांनी शिक्षण अधिकारी कार्यालयात येण्याची गरज नाही. प्रस्तावासाठी ऑनलाईन आणि व्हॉट्सअपचा पर्याय उपलब्ध करून दिल्याचं त्यांनी सांगितलं. क्रिकेट आयपीएलच्या सामन्यात काल मुंबई इंडियन्सनं पंजाब किंग्सचा 6 गडी राखून पराभव केला. मुंबईला विजयासाठी शेवटच्या षटकात 15 धावांची गरज होती जी संघानं पूर्ण केली. नाबाद 75 धावांची सामना जिंकून देणारी खेळी खेळणारा तिलक वर्मा या विजयाचा नायक ठरला. दुसरीकडे पंजाबचा हा सलग 5वा पराभव होता. धर्मशाळा इथल्या एसपीसीएस स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी करताना पंजाबनं 20 षटकात 8 गडी गमावून 200 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईनं 19 षटकं 5 चेंडूत 4 गडी गमावून लक्ष पूर्ण केलं. आता तापमान. सोलापूरचं काल गुरुवारचं तापमान 0° सेल्सिअसमध्ये असं होतं. कमाल 42.4 दशांश तर किमान 29.1 दशांश. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. सोलापूरसाठी 1020 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून मंजुरी. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू. आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं आळंदीतून 8 जुलै रोजी प्रस्थान आणि आयपीएलच्या क्रिकेट सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पंजाब किंग्सचा 6 गडी राखून पराभव. आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
2: श्रोतेहो, आजच्या सोलापूर दिनांकाचं संकलन केलं होतं पत्रकार पद्माकर कुलकर्णी यांनी.
3: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
4: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी. लाहोटी सारीची व्हरायटी जोडती आहे.

0: संख्य नाती तुमची आमची पसंती फक्त लाहोटी
1: लाहोटी सारी चाटी गल्ली सोलापूर।
2: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
3: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता।
2: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती।
3: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल। इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह।
2: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा श्री राधा।

0: रुकुल कामती बुद्रुक तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर
1: संपर्क 87 86 46 14 97.
2: शेततळे उत्तम क्वालिटीचे HDPE प्लास्टिक कोहिनूर आणि इतर कंपन्यांचे सर्व साईजचे प्लास्टिक अत्यंत वाजवी दरामध्ये उपलब्ध. सुलाखे डॉटर्स ऐनापूर मारुती मंदिरासमोर बार्शी. फोन 82 37 83 19.
3: अय्या मंजू हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार
4: पण तू कसा ओळखलास.
3: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
5: व्ही आर पवार साठी गल्ली सोलापूर.
6: श्रोतेहो जाणून घेऊया आजचा कृषी सल्ला.
7: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कालच्या कृषी सल्ल्यामध्ये साठवणुकीतील किडींचं व्यवस्थापन करताना करायच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबतची माहिती आपण घेतली. आजच्या कृषी सल्ल्यामध्ये याच साठवणुकीतील किडींचं व्यवस्थापन करताना घरगुती आणि वनस्पतीजन्य उपाय याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. साठवलेल्या धान्याचं किडींपासून संरक्षण करण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत, ज्यामध्ये कडुलिंबाची पानं बिया यांचा वापर महत्वाचा ठरतो. यासाठी कडुलिंबाची पानं सुरुवातीला सावलीमध्ये वाळवून घ्यावी. वाळलेली पानं ही प्लॅस्टिक किंवा कापडी सच्छिद्र पिशवीमध्ये भरावी. या पिशव्या धान्य गोण्यांमध्ये वेगवेगळ्या थरांमध्ये ठेवाव्या. कडुलिंबाच्या तीव्र वासामुळे धान्याला कीड लागत नाही. कडधान्यातील भुंगेऱ्यांच्या नियंत्रणासाठी निंबोळी पुडीची 5% बीजप्रक्रिया अत्यंत उपयुक्त ठरते. कडुलिंबाप्रमाणेच आपल्याला लसणाचा वापर देखील प्रभावी ठरतो. यासाठी सुरुवातीला डब्यामध्ये धान्य टाकून त्यावर लसणाची साल न काढलेली एक संपूर्ण गड्डी ठेवावी आणि त्यावर पुन्हा धान्य असे थर द्यावे. डब्याचं झाकण घट्ट बंद राहील याची काळजी घेणं महत्वाचं आहे. लाल मिरच्यांचा वापर देखील किडींचं व्यवस्थापन करताना प्रभावी ठरतो. धान्य भरताना प्रत्येक थरामध्ये 4 ते 5 सुकलेल्या लाल मिरच्या ठेवाव्यात. त्यामुळे भुंगेरे आणि इतर किडींचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येतो. कडुनिंबाची वाळलेली पानं आणि लसूण समप्रमाणात घेऊन त्यामध्ये 10 ते 15 लवंगा टाकाव्यात. यानंतर थोडं पाणी घालून बारीक वाटलेल्या मिश्रणाच्या छोट्या गोळ्या कराव्यात. 2 ते 3 दिवस उन्हात वाळवल्यानंतर या गोळ्या कापडामध्ये बांधून धान्याच्या विविध थरामध्ये ठेवल्यावर देखील त्याचा आपल्याला चांगला फायदा होतो. या सर्व उपायांप्रमाणेच पुदिना पानांची भुकटी आणि राखेचा वापर देखील महत्वपूर्ण ठरतो. पुदिन्याच्या पानांची भुकटी किंवा बारीक राख ही धान्यात मिसळावी. ती किडींच्या श्वसनामध्ये अडथळा निर्माण करत असते. धान्य साठवणुकीवेळी भुईमूग, एरंडी, खोबरेल किंवा मोहरीचं तेल वापरलं तर किडींची अंडी उबवण्यास अडथळा निर्माण होतो. तेलामुळे त्यासाठी 1 किलो धान्यास 1 चमचा तेल या प्रमाणात चोळावं. 1 क्विंटल धान्यासाठी 1/2 ते 1 किलो तेल वापरावं. हळद किंवा वेखंड पावडर देखील अत्यंत महत्वाची आणि प्रभावी ठरते. सोंडे किडीच्या नियंत्रणासाठी हळद पावडर 3.25 ग्रॅम किंवा वेखंड पावडर 10 ग्रॅम प्रतिकिलो याप्रमाणे बियाणे प्रक्रिया केली तर किडींमार्फत होणारं नुकसान आपल्याला टाळता येतं.
6: श्रोत्या, आताच आपण कृषी सल्ला ऐकला. याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण केलं जाईल आज सायंकाळी 7:30 आमच्या गावकरी मंडळ या कार्यक्रमात. आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकताय.
1: कीटकांच्या दुनियेत, कीटकांच्या अद्भुत जगातील विविध कीटकांची माहिती करून देणारा कार्यक्रम. लेखक प्राध्यापक धनंजय शहा. अभिवाचन केलंय रसिका तुळजापूरकर यांनी.
8: आपल्या बरोबरच वस्ती करून राहणाऱ्या आणखी एका कीटकाची माहिती ऐकणार आहोत. अहो, हा कीटक आपल्याला फार जवळचा आहे. आपण सगळे याला घाबरून असतो बरं का. हा कीटक कोणताय माहिती आहे? वाळवी. वाळवीचा मुख्य शत्रू कोणता? तर मुंग्या. शिपाई वाळवी कीटकांचे जबडे मोठे असतात आणि डोकं सुद्धा कठीण असतं. आपल्या कडक आणि तीक्ष्ण जबड्याचा वापर करून ते वारूळ बनवतात. ह्याच जबड्यांचा वापर करून लाकूड सुद्धा कुरतडतात. लाकूड कुरतडतानाचा त्यांचा बारीक

0: आवाज आपल्याला रात्री ऐकायला येऊ शकतो. वाळव्यांमधल्या काही शिपाई कीटकांचा विषपिंड असतो. ते शत्रूवर विषाची चिळकांडी उडवून त्याचा बिमोड करतात. वाळव्यांमधली मादी बरका अंडी घालते आणि तिच्या गर्भारपणात तिचं पोट मोठं होतं. मोठं म्हणजे चांगलं, आपल्या बोटा इतकं लांब आणि अंगठ्यासारखं जाडसर होतं. यामुळे मादीला चालता येत नाही. ती रोज साधारण 3000 अंडी घालते. मग तिने घातलेली अंडी योग्य जाणी घेऊन जाणे, अपत्यांना अन्न भरवणे, महामाता आणि महापिता यांनाही अन्न भरवणे, अशी कामं कामकरी कीटक करत असतात. ह्या मजूर कीटकांना पंख नसतात, पण नर मादी कीटकांना मात्र पंख असतात. पावसाळ्यातल्या एखाद्या उकाड्याच्या दिवशी वाळवीच्या नर आणि माद्या वारुळातून उडून जातात. उडता उडता पती पत्नी अशा जोड्या बनवून भुईवर उतरतात. त्यांच्यात मिलन होतं आणि मग त्यांचे पंख गळून पडतात. मग एक एक जोडी स्वतंत्रपणानं आपलं वारुळ स्थापन करते आणि उद्योगाला लागते. ह्या उपद्रवी वाळव्यांना नष्ट करायचं असेल तर राणी वाळवीला अमिष प्रणालीचा वापर करून विषाने भरलेलं अन्न वारुळामध्ये सोडता येतं, किंवा फ्युमिगेशनचा विषारी धूर किंवा रसायनाचं मिश्रण वारुळात सोडून वाळवी नष्ट करता येते. यालाच पेस्ट कंट्रोल असं म्हणतात. कोल्हे, मुंगूस, उंदीर, पँगोलिन, सिव्हिटस, वटवाघूळ, अस्वल, श्रू, पक्षी हे वाळवींचं भक्षण करणारे प्राणी. वाळवीच्या मादीमध्ये पोषक तत्व असतात. वाळवी मादी खाल्ल्यानं संतती प्राप्त होते असा सुद्धा समज आहे. आजारी व्यक्तींना, कुपोषित व्यक्तींना वाळवीची मादी खायला घालतात, कारण त्यांच्यामध्ये प्रथिन, क्षार, लोह, झिंक अशी पोषक द्रव्ये आढळून येतात. वैद्यकीय उपचारामध्ये सुद्धा वाळवीचा वापर होतो बरं का. इन्फ्लुएंझा, अस्थमा, ब्रॉन्कायटिस, डांग्या खोकला, सायनोसायटिस, टॉन्सिलायटिस, हॉर्सनेस या रोगांवर इलाज म्हणून वाळवी खातात. भारतात ओरिसा, बिहार, तमिळनाडू इथं भटक्या आदिवासी लोकांनी वाळवीचा वापर चक्क सांबार चटणी करण्यासाठी केला असंही ऐकण्यात आलंय. वाळव्यांच्या वारुळातल्या बुरशीच्या मातीचा वापर सर्पदंशावर, तापावर किंवा श्वसनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी करता येतो. वाळव्यांच्या वारुळातली बुरशी ही अँटीऑक्सिडंट, अँटी मायक्रोबियल म्हणजेच वृद्धत्व किंवा कर्करोग यांच्या विरोधी कार्य करते असं शास्त्रज्ञांनीच सिद्ध केलंय. वाळवी जमिनीची सुपीकता वाढवते. पर्यावरणातल्या झाडांचं मृत लाकूड रिसायकल करण्याचं काम जगभरातल्या जंगलांमध्ये वाळवी अव्याहतपणे करत आहे. अशी निसर्गासाठी उपकारक ठरणारी वाळवी मानवासाठी मात्र उपद्रवी ठरते. मानवी वसाहतीत फर्निचरचं नुकसान, कधी कधी शेती, फळबागा, एवढंच नाही तर महत्वाचे कागद, अहो बँकांच्या लॉकरमधल्या नोटा, संपत्तीची महत्वाची कागदपत्र, बॉन्ड्स, शेअर्स हे सगळं वाळवी कुरतडून टाकते.
1: आताच आपण कीटकांच्या दुनियेत हा कार्यक्रम ऐकला. लेखक प्राध्यापक धनंजय शहा. अभिवाचन केलं रसिका तुळजापूरकर यांनी.
2: आकाशवाणी सोलापूर केंद्र, सकाळचे 6:51 झाली आहेत.
3: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
4: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
3: मोबाईल 93 72 707 100.

0: अधिक महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या अपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक दालने सोमवारीही चालू.
1: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट. मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधू वरांसाठी स्पेशल कलेक्शन तेही होलसेल दरात आद्रा मॉल सम्राट चौक डीमार्ट समोर नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.
2: विद्यार्थी पालक आणि शिक्षक बंधू भगिनींनो जरा इकडे लक्ष द्या. श्री किरण कुलकर्णी सरांच्या ब्रेन एज्युकेशनल काउन्सिलिंग सेंटर सोलापूरतर्फे दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत डॉ निर्मल कुमार फडकुले सभागृहात मोफत भरारी करिअर मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन केलं आहे. यामध्ये 10वी आणि 12वी नंतर कोणतं क्षेत्र निवडावं यासाठी विद्यार्थ्यांची आवड आणि शैक्षणिक क्षमता तपासून योग्य भवितव्याची दिशा व योग्य संस्था निवडल्यास यश हमखास मिळतच. यासाठी विविध क्षेत्रातील नामवंत तज्ञांचं मार्गदर्शन मिळणार आहे. शिवाय करिअर विषयक विशेष माहिती दिली जाईल. संपर्क 92703 50 701 किंवा 94230 680 31. या करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे इव्हेंट पार्टनर आहेत नाईस गोल इव्हेंट्स इंडिया. सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग मेडिसिन स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग बर्न केअर युनिट ट्रॉमा केअर सेंटर मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर 24 तास फार्मसी रक्त तपासणी एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
3: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक VIP रोड सोलापूर. फोन 2315 156. अनुभवी दंतरोग तज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिकमध्ये
2: दात काढणं इम्प्लांट करणं रूट कॅनॉल क्लिप बसवणं कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध. जनता शॉपिंग सेंटर पहिला मजला नवी पेठ सोलापूर.
3: मोबाईल 920-95-94-290.
2: वेळ सकाळी 10:30 ते रात्री 8.
4: काय रमा काकू जिना चढत चक्क 3रा मजला गाठलत दमा गेला की काय?
5: हो ना अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली. एकदम बरं वाटतंय आता अगदी पूर्वी सारखं.
4: त्वचा रोग अस्थमा संधिवात मूळव्याध फिशर तसंच इतर अनेक आजार उपचार मात्र एकच होमिओपॅथी तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच.
5: आशिष क्लिनिक जुन्या फौजदार सावडीजवळ सोलापूर.
4: सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत.
5: मोबाईल 98503388807.
6: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
4: प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे बिराजदार कॉम्प्लेक्स डॉमिनोज पिझ्झा समोर गरुड बंगल्या शेजारी 7 रस्ता ते रंगभवन रोड सोलापूर.
6: मोबाईल 9172710499.
7: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
4: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार मोतीबिंदू काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल गवळी प्लॉटिंग कुरुल रोड मोहोळ.
7: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते दुपारी 4. मोबाईल 95 79 790 940.
8: वा काय छान सजली हो नवरी मुलगी.
9: अगं तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
8: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
9: दागिने त्यांच्याकडूनच आणले.
10: अहो गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते.
11: सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स सराफ कट्टा वारद बोळ वारद कॉम्प्लेक्स सोलापूर. फोन 274-30-72.
12: व्यसनाधीनता नैराश्य सतत आत्महत्येचे विचार येणं संशय घेणं सततची डोकेदुखी वारंवार राग येणं झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
2: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्युरो सायकियाट्रिक सेंटर रिमांड होम जवळ सोलापूर. मोबाईल 7083069496.
12: फिजिओथेरपीची जर्मन पद्धतीनं हायटेक उपचार पद्धती आता फिजिओथेरपी स्पेशालिस्ट डॉक्टर संदीप भागवत यांच्या निरामय रिहॅब मध्ये उपलब्ध.
2: महाराष्ट्रात प्रथमच आलेल्या एमफील्ड प्रो मशीनद्वारे उपचार करून सांधेदुखी स्नायूंचा कडकपणा स्नायूदुखी अर्धांगवायू फ्रोजन शोल्डर टेनिस एल्बो यासारख्या अनेक आजारांवर

0: औषधाविना वेदनांपासून तात्काळ मुक्ती मिळवा.
1: तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, प्रशिक्षित स्टाफ आणि सर्व आधुनिक सोयींनी युक्त निरामय रिहॅब,
0: रुक्मिणी रेसिडेन्सी, वामन नगर, जुळे, सोलापूर. मोबाईल 98 23 25 78 63.
2: अग बाई बाई बाई, वैतागले ग बाई या दारूला.
3: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ. मोबाईल 96 37 91 22 88.
4: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदानं साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
5: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळं पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
4: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
1: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
0: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
1: नवरदेवासाठी सुटिंग, शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
0: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
1: शिस्त, संस्कार, शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
0: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
0: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
1: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
0: संपर्क 87 88 46 14 97.
6: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
7: मोबाईल 77 19 92 22 55.
0: विश्वसनीय गुंतवणूक करून निश्चिंत रहा.
2: अहो पण कुठं?
0: आर्थिक क्षेत्रातील 3 पिढ्यांचा विश्वास घेऊन येत आहे सभासदांच्या मनातील हक्काची योजना.
1: गुंतवणुकीच्या क्षेत्रातील नवीन क्रांती, सुमित्रा महाबचत योजने अंतर्गत आपल्या सेव्हिंग खात्यावर 9.99% व्याज मिळवा. दैनंदिन शिल्कीवर व्याज,
0: नाही मुदतीची बाधा,
1: नाही TDS ची चिंता,
0: नाही नूतनीकरणाची गाथा.
1: दर महिना अखेर व्याज बचत खात्यात जमा. योजनेत सहभागी होऊन आपल्या गरजेच्या वेळी हक्काच्या पैशांची सोय करा.
0: सुखांजली मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, ब्रह्मा गॅलेक्सी, सुमित्रा पार्क, जुळे, सोलापूर.
1: मोबाईल 940 51 202 74.
0: उन्हाळ्याची खास गरमागरम ऑफर, मुदत ठेवीवर 11% व्याज.
8: आकाशवाणी सोलापूर केंद्र, श्रोतेहो, सकाळचे 7 वाजले आहेत. ऐकूया एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम.
9: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत

ऐकूया एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम. श्रोते हो, सकाळच्या प्रसन्न वातावरणात एक सुंदर गाणं मनात रुंजी घालतं आणि मग दिवसभर ओठांवर नकळत येत राहतं, कारण सकाळचं एक गाणं दिवसभरासाठी साथ देणारं असतं.

लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरात थोडीसी बेवफाई या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं खय्याम यांनी. आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम आपण ऐकला. सकाळचे 7:07 होत आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोत्याहो आपण
1: आकाशवाणी पुणे केंद्र 7:07 आणि 11 सेकंद झालेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

नमस्कार, एक कळकळीशी विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते, मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.

आकाशवाणी पुणे सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं आज साताऱ्यात लोकार्पण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पालखी मार्गांची पाहणी. विविध विकास कामांचीही घोषणा. आणि पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी राज्य शासनाच्या विविध उपाययोजना. आता सविस्तर बातम्या. राज्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं काल 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,44,413 मतदारांची नोंद आहे. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही.डी. सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसतर्फे काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सतीशन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. राज्यातल्या 6 मोठ्या पाटबंधारे प्रकल्पातून प्रायोगिक तत्वावर गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळानं घेतला. हा गाळ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात टाकण्यासाठी मोफत उपलब्ध करून दिला जाईल. या धोरणामुळे प्रकल्पातील पाणीसाठा वाढणार असून धरणांचं जतन आणि संवर्धन होण्यास मदत होईल. स्पर्धा परीक्षांमध्ये वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेला बसण्याची संधी या आधारे सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्तीबाबतच्या धोरणालाही काल मान्यता देण्यात आली. पुणे महानगरपालिकेच्या नदी पुनरुज्जीवन प्रकल्पातील मुळामुठा नदीच्या विकासासाठी 3 शासकीय जमिनी महापालिकेला विनामूल्य हस्तांतरित करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थींचं संमेलन आणि महाआवास अभियानाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आज साताऱ्यात होणार आहे. केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेली 5 लाख घरं लाभार्थींना वितरित केली जाणार असून

सहा लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या जातील. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3 कोटी घरं उभारण्यात आली आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांच्या कामाची पाहणी केली तसंच विविध विकास कामांचा आढावा घेतला. पालखी मार्गांचं बरंचसं काम झालं असून लाखो वारकऱ्यांची वारी सुखकर आणि आल्हाददायक व्हावी या उद्देशानं विकास कामं करण्यात येत असल्याचं गडकरी यांनी फलटण इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. यावेळी त्यांनी विविध विकास कामांची घोषणाही केली. या दौऱ्यात गडकरी यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करत संपूर्ण प्रवास बसनं केला. पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाच्या अनुषंगानं राज्य शासनानं महत्वपूर्ण उपाययोजना जाहीर केल्या आहेत. परदेश दौऱ्यांवर निर्बंध, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणं, ऊर्जा बचत, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन, याबरोबरच घरात आणि उपाहारगृहांमध्ये पीएनजीला प्रोत्साहन, खाद्यतेलाच्या वापरात कपात करण्यासाठी शासकीय उपाहारगृह, अंगणवाडी, रुग्णालयं आणि वसतिगृहांमध्ये खाद्यपदार्थांमध्ये बदल करण्यात येणार असून पाम आणि सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला चालना दिली जाणार आहे. पोलीस विभागाकडून वाहनांच्या मिरवणुका, दुचाकी रॅलींना परवानगी नाकारण्यात येणार असून शासकीय जाहिराती आणि खर्चिक उपक्रमांवरही मर्यादा आणण्यात येणार आहेत. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी याबाबत परिपत्रक जारी केलं आहे. दरम्यान पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल दुचाकीनं प्रवास करत विधानभवनात दाखल झाले तर एकनाथ शिंदे यांनी पर्यावरणपूरक प्रवासाचा संदेश देत इलेक्ट्रिक कारनं विधानभवन गाठलं. इंधन बचतीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणं हा यामागचा उद्देश असून या विषयावर विरोधकांनी राजकारण न करता प्रगल्भता दाखवावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्याच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्योग विभाग आणि एएम इंटेलिजन्स लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात काल 1,14,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार झाला. या प्रकल्पामुळे राज्यात 8,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काल सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केलं. पुण्यातल्या डेक्कन जिमखाना परिसरातल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या नूतनीकरणाचं भूमिपूजन काल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झालं. रत्नागिरी आणि धुळ्यासह विविध ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. रक्तदान शिबिरांचंही यावेळी आयोजन करण्यात आलं होतं. नाशिकमध्ये रामशेज किल्ल्याच्या परिसरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 1,00,000 बीजगोळ्यांची उधळण करण्यात आली. राज्याच्या विधान परिषदेतल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा काल शपथविधी झाला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात भाजपाचे डॉ प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, संजय भेंडे आणि डॉ प्रज्ञा सातव यांचा, तर शिवसेनेच्या डॉ नीलम गोरे, बच्चू कडू आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झीशान सिद्दीकी यांचा समावेश आहे. राज्यात येत्या 1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवण्यासाठी वाहनधारकांना येत्या 30 जूनपर्यंतची मुदत देण्यात आल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांना 1,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. प्रत्येक गाव आरोग्य संपन्न करण्याचा निर्धार करून

0: आरोग्यदायी सक्षम आणि समृद्ध महाराष्ट्र घडवू असं आवाहन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल केलं. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं बारामती तालुक्यातील होळ इथं उभारण्यात आलेल्या मॉडेल प्राथमिक केंद्राचं लोकार्पण काल करण्यात आलं. तसंच जिल्ह्यातील 45 मॉडेल प्राथमिक केंद्राच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आलं त्यावेळी त्या बोलत होत्या. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पुण्यातील हडपसर परिसरात एका खासगी रुग्णालयाजवळ बुधवारी आढळलेली बॉम्बसदृश्य वस्तू बॉम्बशोधक आणि नाशक पथकानं निकामी केली. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरमधून एका निवृत्त प्राध्यापकाला अटक केली आहे. या प्रकरणी पुण्यातून एका महिलेला आणि एका विद्यार्थ्यालाही अटक झाली आहे. चिपळूण तालुक्यातलं मौजे दळवटणे हे स्वगणना प्रक्रिया 100% पूर्ण करणारं रत्नागिरी जिल्ह्यातलं पहिलं गाव ठरलं आहे. या गावानं आपल्या सर्व 9 वाड्यांमधील 425 कुटुंबांची नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. उत्तर प्रदेशात गेल्या 2 दिवसात झालेल्या वादळी पाऊस आणि वीज पडल्याच्या घटनांमुळे 104 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत पुरवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. हवामान. राज्यात सर्वच विभागात उद्या तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. कोकण मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा अंदाजही हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं आज साताऱ्यात लोकार्पण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पालखी मार्गांची पाहणी, विविध विकास कामांचीही घोषणा. आणि पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी राज्य शासनाच्या विविध उपाययोजना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिली. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.
2: आकाशवाणी सोलापूर केंद्र.
3: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी, जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
3: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
4: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा. पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
3: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
6: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
3: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
7: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात, वधूवरांची एकच पसंती. आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

0: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
1: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता।
0: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती।
1: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल। इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह।
0: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा। श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर।
1: संपर्क 87 88 46 14 97।
2: उन्हाळ्यासाठी 50-75-90 टक्के क्वालिटी मध्ये हिरवे शेडनेट, काऊ मॅट, मल्चिंग पेपर, गांडूळ बेड, अझोला बेड वाजवी दरात मिळतील। सुलाखे डॉटर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर बारशी। फोन 82 37 83 19 90।
3: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
4: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर।
5: योगविद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त योग व निसर्गोपचार केंद्र आता आपल्या सोलापूर शहरात अकोले काठी इथं। जुनाट व सर्वच आजारांवर घ्या निसर्गरम्य वातावरणात प्रभावी आणि नैसर्गिक उपचार। संपर्कासाठी मोबाईल 94-218-76-55।
6: श्रोतेहो, सकाळचे 7:25 होत आहेत। प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉ मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण आमंत्रित केलंय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ श्रीकांत पाटील सर यांना.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर, महाराष्ट्राला जागतिक स्टार्टअप हब बनवण्यासाठी काय काय उद्दिष्ट आता महाराष्ट्रासमोर आहे?
2: जे ग्लोबल टेक्नॉलॉजीज काम करतोय आपण, ज्या ज्या प्रॉमिनंट सेक्टर्स आपण आता टार्गेट करायचा प्रयत्न करतोय. आता सेमीकंडक्टर हा एक मोठा विषय आहे देशासमोर, की आपण 1984 मोहालीमध्ये सेमीकंडक्टरची एक लॅब सुरू झाली होती आणि अनफॉर्च्युनेटली ती लॅब जळाली. त्याच्यानंतर कुठल्याच सरकारने हा प्रयत्नच केला नाही की आपण सेमीकंडक्टरमध्ये काम करावं. आपण टोटली चायनावर डिपेंड आहोत आणि आपण 24 नॅनोमीटरचं जे सेमीकंडक्टरची जी चीप असते ती सगळ्या मॅक्सिमम इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये लागते. पण आपल्याला असं वाटलं की चायना देतोय आपल्याला आणि आपण घेतोय आणि आपण काम करूया. पण आता सेमीकंडक्टर मिशन लॉन्च झाले. दुसरा एक लार्ज फोकस आहे की नॅशनल क्वांटम मिशन, याच्यामध्ये पंतप्रधानांनी ती अनाऊन्स केलेली आहे आणि त्याच्यासाठी 6,000 कोटीचं बजेट पण त्यांनी अनाऊन्स केलं. तर मी नॅशनल क्वांटम मिशनच्या सीईओला चेन्नईमध्ये भेटायला गेलो होतो. तर नॅशनल क्वांटम मिशन म्हणजे काय आहे की आपण जे आता कम्प्युटर्स वापरतो, तुम्ही मी व्हॉट्सअप वापरतो आणि आपले जे सगळे ओटीपीज आहेत, पासवर्ड्स आहेत, बँकेचे पासवर्ड्स आहेत, सिक्युरिटी सिस्टीम्स आहेत, आपण हे सगळं इंटेलिजन्स नेटवर्क आपलं आहे, हे सगळं क्वांटम कम्प्युटर जर ज्यांनी तयार केला ते सगळ्या गोष्टी हॅक करू शकतात. म्हणजे आपण असं म्हणतो की व्हॉट्सअप मेसेज आपला इन्क्रिप्टेड आहे, पण क्वांटम कम्प्युटरमध्ये ही कॅपॅसिटी आहे की तो 1 सेकंदात तुमचा मेसेज इन्क्रिप्टचा डिक्रिप्ट करून वाचू शकणार. मग हे संकट आता मध्ये युएसनी आणि गुगलनी स्पेशली अनाऊन्स केलं. ते त्यांनी आधी 2032 क्वांटम मिशन ठेवलं होतं, पण त्यांनी सडनली 2019 पूर्ण करणार असं सांगितलं. तर मग ही स्पीड जर जग घेत असेल

0: क्वांटम मिशन मध्ये भारत पण मागे नको असायला. आपल्याकडे आजही रोज 22 मिलियन यूपीआय ट्रान्झॅक्शन होतात. वी आर लार्जेस्ट कंट्री फॉर द यूपीआय ट्रान्झॅक्शन. आपलं म्हणजे अख्खं फिनान्स त्याच्यावर आहे, अख्खं मेडिकल आहे, सगळ्या जे फ्लाईटचा डेटा आहे तो त्याच्यावर आहे. तर सगळंच जर आपलं त्या सिस्टीमवर आयओटीवर आपण आहोत आणि आपल्याला जर एखादी आपली स्वतःच क्वांटम कॉम्प्युटिंग नसेल तर आपल्याला सगळे देश हैराण करून सोडणार. जसं छोटंसं उदाहरण अटल बिहारींच्या काळामध्ये, आदरणीय पंतप्रधानांच्या काळामध्ये आपण न्युक्लिअर टेस्ट केली आणि वी बिकम अ न्युक्लिअर पॉवर. त्याच्यामुळे आपल्याला कुठलाही थ्रेट नाहीये, कारण आय टू आय एक रिलेशन झालं की तुम्ही न्युक्लिअर असेल तर आम्ही आहोत. सो नोबडी डेअर्स टू फाईट विथ इंडिया. द सेम वे वी हॅव टू अपलिफ्ट आवर सेल्फ. आणि सेकंड मिशन न्युक्लिअरच्या नंतर क्वांटम असतं. तर या क्वांटम असेल, बाकीच्या जे मी इम्पॉर्टंट टेक्नॉलॉजी सांगितल्या, याच्या माध्यमातून देश प्रगत झाला तर ग्लोबली आपण एक मजबूत देश म्हणून स्थापित होतो.
1: नक्कीच सर. या पुढील काळात, म्हणजे आता तुम्ही म्हटलं की किती वेग घेत आहे जग, तर या पुढील काळामध्ये काही वेगळे धोरणात्मक बदल किंवा काही घोषणा करायच्या आहेत का?
0: आता कसं आहे, आम्ही ऍक्च्युली इनोव्हेशन मध्ये आहोत आणि इनोव्हेशन रोज बदलतं. म्हणजे आम्ही तर पॉलिसी लिहिली तो 5 वर्ष 2 वर्ष असा विषय आहे, पण आपण असा विचार करायला गेलो ही तर देशासाठी प्रत्येक तरुणासाठी असलेला विषय आहे, तरुणीसाठी असलेला विषय आहे. पण जर आयफोन 16 येतो, 2-3 महिन्यात 17 येतो, परत 2-3 महिन्यात 18 येतो, जी एक युटिलिटी आहे ती इतक्या रॅपिडली चेंज होते. तर आपल्याला 144 कोटी जनतेसाठी जर काम करायचं असेल, महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेसाठी काम करायचं असेल, तर ही सिस्टीम खूप अपडेटेड पाहिजे. जे इनोव्हेशन येतात ते लवकर अडॉप्ट करणं आणि अर्ली बर्ड बेनिफिट्स घेणं, याच्यासाठी आम्ही थोडंसं फिक्स ठेवलंय आणि थोडीशी अजाईल ठेवलं.
1: सर, आपण म्हणतो की एकीकडे तंत्रज्ञान खूप प्रगती करतंय आणि दुसरीकडे येतं ते म्हणजे आपलं पर्यावरण, तर दोन्हीचा कुठेतरी समतोल राखणं गरजेचं आहे. तर ग्रीन स्टार्टअप्स किंवा सस्टेनेबल स्टार्टअप्स यासाठी काही वेगळे प्रयत्न केले जातात?
0: आम्ही करतोय प्रयत्न. जसं तुम्ही सोलार जर ग्रीन एनर्जी म्हणून घेतोय, आपण विंड एनर्जी एक ग्रीन एनर्जी आहे, तर ह्या सगळ्या ग्रीन एनर्जीला प्रमोट करण्यासाठी सोलारमध्ये भरपूर इनोव्हेशन होत आहेत. सोलारचे आता टेपिंग चेंज होत आहेत, पूर्वी खूप मोठं जागा लागायची तुम्हाला ते इन्स्टॉल करायला वगैरे. तर आमच्या काही स्टार्टअप्स आहेत, त्यांना पंतप्रधानांकडनंही अवॉर्ड मिळालेला आहे की त्या स्टार्टअप्स आता काही त्याच्यावर असं लिक्विड किंवा पेस्टिंग करतात, जेणेकरून ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी, आपण आम्ही फिजिक्समध्ये जेव्हा 12वीला एक डेफिनेशन ऑफ ब्लॅक बॉडी म्हणून होतं, ते आता परत रिकलेक्ट होते की ब्लॅक बॉडी ऑब्सॉर्ब होल क्वांटिटी ऑफ हिट विच इन्सिडेंट अपॉन इट, असं जे म्हणतो ते सगळं त्याच्यावर हिट असेल. ती ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी वाढवण्यासाठी इनोव्हेशन लागणार आहे. विंड एनर्जी आहे आणि ग्रीन एनर्जीमध्ये आता हायड्रोजन साठी जे सगळीकडे नॅशनल हायड्रोजन मिशन पण झालेलं आहे, त्या मिशनच्या अंतर्गत पण आम्ही इनोव्हेशन करण्याचा प्रयत्न करतो.
1: नक्कीच सर. तुम्ही मगाशी उल्लेख केलात की शैक्षणिक संस्थांमधल्या मुलांना याच्यामध्ये आपण घेतलं पाहिजे, तर शैक्षणिक संस्था आहेत, संशोधन आहे आणि उद्योग, तर ह्यांचा समन्वय कशा पद्धतीने साधला जातो?
0: मी जसं उद्योगाला तर स्टार्टअपची आणि इनोव्हेशनची जास्त गरज आहे, कारण त्यांचा पण बिझनेस खूप रॅपिडली चेंज होतो. म्हणजे तुम्ही आणि मी 5 वर्षापूर्वी हा विचार केला नसेल कधीच की मी असं काहीतरी बुक करेल जे खायला आवडतं आणि ते अर्ध्या तासात मला आणून देईल, किंवा अशी एखादी मी गाडी बुक करेल 2 मिनिटात येणारी दिसेल आणि मी इतक्याच वाजता तिथे पोहोचेल. नोबडी प्रिडिक्टेड, बट इट हॅपन थ्रू इनोव्हेशन. तसंच मला असं वाटतं की इंडस्ट्रीला काम करावं लागेल. मी बऱ्याच विद्यापीठांमध्ये जातोय, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जातोय आणि तोच रिच टू अनरिच कॉन्सेप्ट ठेवलाय की सगळ्यांपर्यंत पोहोचायचं. तर मी प्राध्यापकांनाही विनंती करतोय आणि जे विद्यापीठाचे कुलगुरू आहेत त्यांनाही विनंती करतोय की तुम्ही त्यांच्यामध्ये मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न करा. आणि मला असं, हे माझं वैयक्तिक मत आहे, पण मला असं वाटतं की कॉलेजमध्ये ज्या लॅब्स आहेत किंवा कॉलेज लावायची संकल्पना किती दिवस एक्झिस्ट राहील माहीत नाही, कारण आपण व्हर्च्युअल एज्युकेशनकडे बऱ्याप्रमाणे शिफ्ट झालेलं. म्हणजे बैजूज असेल, सगळेच प्लॅटफॉर्म आता ऑनलाईन आहेत, अर्ध्या सरकारी मिटिंग ऑनलाईन होतात. तर त्या जर सगळ्या रॅपिड चेंजेस असेल तर त्या पद्धतीनं जगाला लागणारी गरज, व्यवसायाला लागणारी गरज, त्या पद्धतीने आपल्याला उद्योग पण अपडेट करावं लागेल. सिलेबस अपडेट होणं गरजेचं आहे. लॅब्स ह्या टिपिकल लॅब्स न राहता इनोव्हेशन लॅब्स होणं गरजेचं आहे, स्किल लॅब्स होणं गरजेचं आहे. तर ह्या जर झाला तर तो समन्वय, जे नेहमी एक ओरड असते की इंडस्ट्री म्हणते की आम्हाला स्किल्ड माणूस मिळत नाही आणि इन्स्टिट्यूशन म्हणतात की इंडस्ट्रीला काय पाहिजे ते आम्हाला माहीत नाही, या दोघांचा समन्वय

0: ह्या माध्यमातून होऊ शकतो.
1: बरोबर सर, महाराष्ट्रामध्ये आज अनेक स्टार्टअप्स नवीन सुरू होत आहेत आणि पुढेही जात आहेत, तर त्यांना एक इंटरनॅशनल किंवा आंतरराष्ट्रीय एक बाजारपेठ मिळावी किंवा त्या पद्धतीचं ब्रँडिंग तिथे व्हावं, तर ह्यासाठी काय प्रयत्न सुरू?
0: आम्ही ते दोन तीन देशांचा अभ्यास केला. मला अबुधाबीच्या ज्या सीईओ भेटायला आल्या होत्या तर मला त्यांचा कॉन्सेप्ट खूप आवडला. त्यांनी काय केलं, एक व्हर्टिकल मोबिलिटी ठेवली आहे स्टार्टअपसाठी फॉर मार्केट लिंकेज. समजा फॉर एक्झाम्पल अबुधाबी असेल तर तिथे इमिरेट्स आहे, अरामको आहे, अशा जे बिग प्लेयर्स आहेत, ज्या मोठमोठ्या कंपनी जे नॅशनली आपल्याकडे जसं टाटा असेल, अडानी, रिलायन्स असेल, अडानी असेल, तशा तिथल्या बिग प्लेयर्स त्यांनी एक हायरार्की केली आणि त्यांना लागणाऱ्या ज्या वर्षभराच्या वस्तू आहेत त्यांना स्टार्टअप्सला कनेक्ट केलेलं आहे. समजा टिश्यू पेपर सारखी छोटी विमानात लागणारी गोष्ट आहे, तर टिश्यू पेपरमध्ये इनोव्हेशन्स भरपूर आहे, मेडटेकमध्ये इनोव्हेशन भरपूर आहे. जसं आपल्याला जर एखादी जर काय म्हणता येईल इनोव्हेशन रिलेटेड एखादी जर ऍक्टिव्हिटी इंडस्ट्रीला पाहिजे असेल तर ती स्टार्टअप पूर्ण करू शकते. डेफिनेटली त्याच्यात क्वालिटी चेक्स असतात, प्राइसिंग असतात, पण ती पूर्ण इकोसिस्टीम केलेली आहे. त्याच्यामध्ये लेबर फोर्स पण सप्लाय करता येतो, प्रोडक्ट्स पण सप्लाय करता येतील आणि ज्या आयडिया आणि पेटंट्स असतील. तुम्ही जो महत्वाचा मुद्दा एक आपल्या बोलण्यात राहिला की पेटंटायझेशन, तर आज बऱ्याच विद्यापीठांमध्ये प्रोफेसरांकडे खूप रिसर्च पेपर लिहिलेले आहेत, त्यांना पेटंट्स मिळालेले आहेत. तुम्ही प्रत्येक प्राध्यापकाच्या जाऊन पुश करतोय या पेटंटचं कमर्शियलायझेशन तुम्हाला कसं करता येईल. तर ते पेटंट एक फ्रेम असेल एका छापलेली आणि आयुष्यभर आपण त्या फ्रेमवर, म्हणजे थोडक्यात साध्या भाषेत उदाहरण की आपल्याला तो आजार आहे पण ती गोळी आपल्या उशाला आहे, पण ती आपण वापरलीच नाही कारण आपल्याला माहित नाही त्या गोळीचा उपयोग काय. इट शुड नॉट बी लाईक दॅट. तर आम्ही कमर्शियलायझेशन ऑफ पेटंट्स करतोय आणि अशा ज्या बेस्ट प्रॅक्टिसेस ग्लोबली आहेत टू कनेक्ट फॉर दी आयडिया इनोव्हेशन अँड दी मार्केट, हे बिल्ड करायचं आता प्रोग्रेस मध्ये आहे.
1: बरोबर आहे सर. आता आपण बघतोय की एआय आहे, अॅग्रीटेक आहे, डीप टेक आहे, टीव्ही आहे, तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तंत्रज्ञानही ज्याला आपण म्हणू शकतो अशा गोष्टी आहेत आणि त्या गोष्टींचा आपण आपल्या विकासामध्ये कशा पद्धतीने वापर करतोय.
0: मी जसं सांगितलं की संभाजीनगर आता खूप मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून पुढे येत आहे आणि ऑटोमोबाईल हब म्हणून पण पुढे येत आहे. तिथे सगळं मर्सिडीज आहे, टीव्हीएस आहे, सगळ्या कंपनीज ऑटोमोबाईलच्या तिथे आहे. नाशिकमध्ये पण काही प्रमाणात आहे आणि पुण्यात तर एक तर शिक्षणाचंही माहेरघर आहे आणि आता औद्योगिक आणि स्टार्टअपचं पण माहेरघरच असल्यासारखं आहे. त्याच्यामुळे आपल्याला जे येणारे संशोधन आहे, आता तुम्ही मागच्या 15-20 वर्षात पाहण्याचा प्रयत्न जर केला किंवा त्याचं जर अवलोकन केलं तर फ्युल ट्रान्समिशन हा विषय आहे. आपण डिझेलवर होतो, त्याच्यानंतर इमिडिएटली एलपीजीवर आलो, नंतर सीएनजीवर आलो, नंतर आता इलेक्ट्रिकल व्हेकलवर आलो आणि आता आमच्या काही स्टार्टअप्स अशा आहेत जे हायड्रोजन फ्युलवर काम करतात. आता हे सगळे फ्युल ट्रान्समिशन पूर्वी 10-10, 5-5 दशकात होत होते, आता काही दिवसात होत, काही वर्षात होत आहे. ही अडॅप्टेबिलिटी पण आपल्याला समजून घेऊन या रिलेटेड आम्ही एक इनोव्हेशन इकोसिस्टीम बिल्ड करण्याचा प्रयत्न करतो.
1: सर, इन्क्युबेशन आहे, सेंटर ऑफ एक्सिलन्स आहे, तर या गोष्टींचा विस्तार कशा पद्धतीने होतोय?
0: आम्ही आता काय करतोय की जसं एखाद्या ग्रामीण भागातला तरुण असेल आणि त्याच्या मनात एखादी संकल्पना असेल, तो मे बी मराठवाड्यातला असेल, विदर्भातला असेल, आणि त्याची एखादी आयडिया असेल तर तो प्रत्येकदा काही मुंबई पुणे इकडे येणार नाही की माझी आयडिया आहे आणि मी काय करू. तर आम्ही असा विचार करतो की रिच टू अनरिच्ड, जिथे पोहोचलो नाही तिथे पोहोचण्याचा सोसायटीचा उद्देश आहे. तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक इन्क्युबेटर, मायक्रो इन्क्युबेटर करायचा प्रयत्न करतो. म्हणजे जी छोटीशी आयडिया असेल, त्याची संकल्पना असेल, ती त्याच्या जिल्ह्यातच त्याला एक्सप्लोअर करता आले पाहिजे. त्याच्यानंतर हे 36 इन्क्युबेटर करण्याचा प्रस्तावित आहे. त्याच्यानंतर आम्ही रिजनल इनोव्हेशन हब करायचा प्रयत्न सुरू आहे की ज्या आयडियाज मॅच्युअर्ड झाल्या त्या आयडियाला कुठेतरी एक मोठी प्लॅटफॉर्म लागणार आहे एक्सप्लोअर करायला, त्याच्यावर अजून नर्चर करण्यासाठी. तर ते प्लॅटफॉर्म मी रिजनल लेवलला करतोय. सब विदर्भाचे काही प्रश्न आहेत, मराठवाड्याचे काही प्रश्न आहेत, तिथली सभोवतालची एज्युकेशन सिस्टीम आहे, अवेलेबल इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, या तिन्हीचा संगम करून तिथे इनोव्हेशन कसं करता येईल. एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर देवेंद्रजींनी संभाजीनगरमध्ये सांगितलं की आम्ही फंड ऑफ फंड करतोय आणि प्रत्येक विभागाला आम्ही 50 कोटी रुपये स्टार्टअप्स आयडिया इन्कल्केट करण्यासाठी देतो. तर हे 300 कोटीचं पण एक आम्ही काम करतोय की प्रत्येक विभागात एक इनोव्हेशनसाठी सपोर्ट मिळावा.
1: श्रोते हो, फंडिंग ऍक्सेस, सीड फंड, व्हेंचर कॅपिटल, सरकारी अनुदान याविषयी आणि इतरही मुद्द्यांविषयी आपण कार्यक्रम

माध्यमातून जाणून घेतलंय. विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आताच आपण दिल खुलासा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आणि हा कार्यक्रम सहक्षेपित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रानं.

0: FM बँड 103.4 मेगा हर्ट्ज यासह न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऍपवर आपण ऐकता आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 7:40 झाली आहेत. आता ऐकूया भावधारा हा मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम.
1: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

0: भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला शकुंतला यांनी गायलेले गीत आपण ऐकलं. आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकताय. श्रोते हो, ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयी निवेदन.
1: दररोजच्या स्वयंपाकात हवा काहीतरी खास बदल,
2: मग नक्की ऐका खमंग रुचकर, तुमचा आवडता कार्यक्रम.
1: इथे मिळतील चविष्ट सोप्या घरगुती रेसिपीज, पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही.
2: प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्यानं मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर करणारी रहस्य.
1: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श.
2: तर ऐकायला विसरू नका खमंग रुचकर,
1: दररोज सकाळी 9:15 ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
2: अधिक स्वादिष्ट.
0: श्रोते हो, तेव्हा ऐकायला विसरू नका आज सकाळी 9:15 खमंग रुचकर हा कार्यक्रम. जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमांविषयी. श्रोते हो, आज सकाळी 8:15 टायनी ग्लँड एन्डोक्लिनिक यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तसंच 8:20 बीआरडीएस यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी 8:40 आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सकाळी 9:00 काही दिनविशेषासह मराठी गाणी आपण ऐकू शकाल. सकाळी 9:15 खमंग रुचकर हा कार्यक्रम. 9:21 क्रमशः अभिवाचन आम्ही प्रसारित करू. सकाळी 10:00 चित्रलता हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता अरुण दाते यांचा. श्रोतेहो, भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकता आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अपर्णा मयेकर यांनी गायलेलं गीत.

0: दिल्ली सरकार ने ईंधन बचाने के लिए कई जरूरी कदम उठाए। सरकारी दफ्तरों का समय बदला, दो दिन घर से काम, हिंदुस्तान सहित सभी अखबारों की खबर है। नव भारत टाइम्स ने सीयूईटी यूजी में सुधार लाने पर लेख प्रकाशित किया है। अपने संपादकीय पन्ने पर पत्र लिखता है, एग्जाम पैटर्न में लगातार बदलाव और दूर सेंटर होने की वजह से परेशानी में स्टूडेंट्स, एनटीए का बोझ हट बांटा जाए। वहीं राजस्थान पत्रिका ने आज अंतर्राष्ट्रीय परिवार दिवस पर एक शोध प्रकाशित किया है। पत्र लिखता है, समय बदला, दूरियां बढ़ी लेकिन परिवार अब भी सबसे मजबूत सहारा। 1993 में संयुक्त राष्ट्र ने की थी इस दिवस की शुरुआत।
1: धन्यवाद वैष्णवी। और अंत में मुख्य समाचार एक बार फिर। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संयुक्त अरब अमीरात, नीदरलैंड, स्वीडन, नॉर्वे और इटली की 6 दिन की यात्रा पर रवाना होंगे। प्रधानमंत्री ने कहा, भारत की अध्यक्षता में ब्रिक्स समूह अधिक समावेशी वैश्विक व्यवस्था के निर्माण के लिए मिलकर काम करेगा। पेट्रोल और डीजल की कीमतों में 3 रूपये प्रति लीटर की वृद्धि। सरकार ने अग्रिम प्राधिकार योजना के अंतर्गत शुल्क मुक्त सोने के आयात की सीमा 100 किलोग्राम तय की। प्रवर्तन निदेशालय ने जबरन वसूली गिरोह चलाने के आरोप में कोलकाता पुलिस उपायुक्त शांतनु सिन्हा बिस्वास को गिरफ्तार किया। और वुशु में अपर्णा दहिया ने मकाऊ में सांडा विश्व कप में महिला वर्ग के 52 किलोग्राम वर्ग में स्वर्ण पदक जीता। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
2: FM बँड 103.4 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। श्रोते हो, सकाळचे 8:15 वाजले आहेत।
3: लग्नाचा सीजन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर।
4: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
5: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यांपिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी।
4: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर।
6: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
7: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता।
6: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती,
7: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल, इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह।
6: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा। श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर।
7: संपर्क 87 88 46 14 97।
8: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381।
2: श्रोते हो, आता ऐकूया टायनी ग्लँड्स एंडोक्लिनिक यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम।
9: श्रोते हो नमस्कार। टायनी ग्लँड्स एंडोक्लिनिक यांच्या प्रायोजित कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण भेटणार आहोत लहान मुलांच्या आंतरग्रंथीय विकारतज्ञ
10: डॉक्टर अमृता अश्विन साठे यांना।
9: डॉक्टर अमृता साठे मॅडम नमस्कार।
11: नमस्कार।
9: डॉक्टर, लहान मुलांमध्ये मधुमेह असतो का याबद्दल आपल्याला पहिला प्रश्न आहे, कारण अलीकडे मधुमेही रुग्णांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, त्याबद्दल काय सांगाल सुरुवातीला?
11: नक्कीच, लहान मुलांमध्ये सुद्धा मधुमेह असतो, पण लहान मुलांचा मधुमेह मोठ्या माणसांच्या मधुमेहापासून खूप खूप वेगळा असतो। लहान मुलांच्या मधुमेहाला आपण बाकी भाषांमध्ये टाइप 1 डायबिटीज असं म्हणतो, किंवा इन्सुलिन डिपेंडेंट म्हणजे जो इन्सुलिनवर आवृत्त आहे असा डायबिटीस, आणि मोठ्या माणसांचा डायबिटीसला आपण टाइप 2 किंवा जो इन्सुलिनवर डिपेंडेंट नाहीये असा डायबिटीस म्हणतो। तर याचं तात्पर्य काय, म्हणजे आपल्याकडे जी ग्रंथी आहे मधुमेहाची, स्वादुपिंड म्हणतात म्हणजे पॅनक्रियाज म्हणतात, तर त्या ग्रंथीमधनं इन्सुलिन बनतं। मोठ्या माणसांमध्ये हे इन्सुलिन कमी प्रतीचं, चांगलं नसलेलं, असर न करणारं इन्सुलिन बनतं, पण ते बनतं आणि कधी कधी तर जास्त प्रमाणात बनतं, फक्त असर होत नाही।

0: त्यामुळे तोंडावाटे गोळ्या देऊन नुसते औषधं खाऊन आपण त्याचा असर वाढवू शकतो.
1: अच्छा.
0: पण लहान मुलांमध्ये स्वादुपिंडातल्या पेशीच मारल्या जातात, त्यामुळे इन्सुलिन हे बनतच नाही.
1: अरे बापरे.
0: त्यामुळे कुठलीही गोळी जगात अशी नाहीये जी लहान मुलांचा इन्सुलिन नसल्यामुळे झालेला डायबिटीस गोळीनी बरा करू शकेल. त्यांना इन्सुलिन हे द्यावंच लागतं. आणि इन्सुलिन हे अत्यंत नाशिवंत पदार्थ आहे, अत्यंत चिकट असं आहे की थंडी सुद्धा सहन होत नाही त्याला. जर बर्फ झाला तरी ते नाकाम होतं. उष्णता तर 30 डिग्रीच्या वर ते सहनच नाही करू शकत. इनफॅक्ट फक्त 26 डिग्री जर बाहेर ठेवलं तर ते 4 तासाच्या वर नाही राहू शकत. त्यामुळे त्याला आपल्याला थंडीतच ठेवायला लागतं, गार प्रमाणात ठेवायला लागतं, कूल पॅक आईस पॅक मध्ये. आणि असं असल्यामुळे त्याचं कुठल्याही प्रकारे गोळी किंवा सिरप बनवणं शक्य नाही आपल्याला. त्यामुळे फक्त इंजेक्शन हा एकच उपाय राहतो इन्सुलिन देण्याकरता.
1: श्रोते हो, आपल्या मुलांमध्येही जर मधुमेहाची शक्यता आपल्याला जाणवत असेल तर आपण तात्काळ डॉक्टर अमृता साठे यांना भेटू शकता. यांचा दवाखाना दत्त चौकातल्या टोळाच्या बोळामध्ये आहे, टायनी ग्लँड्स एंडो क्लिनिक. आणि मोबाईल क्रमांक आहे 78 87 73 54 82, 7887735482. डॉक्टर अमृता साठे, आज आपण लहान मुलांच्या मधुमेहाबद्दल बोलत आहोत. मग प्रत्येक लहान मुलांची मधुमेहाची चाचणी करून घेणं गरजेचं असतं का?
0: नाही नाही, प्रत्येक लहान मुलाची मधुमेहाची चाचणी करणं अजिबातच गरजेचं नाहीये. फक्त जी लहान मुलं व्यवस्थित खात आहेत पण त्यांचं वजन वाढत नाहीये, किंवा वारंवार लघवी करतात, तहान पण वारंवार लागते. महाराष्ट्रात जास्त करून प्रदेश गरम आहेत, जवळपास 7-8 महिने गर्मी असते, त्यामुळे लक्ष दिलं जात नाही की उष्णता आहे त्यामुळे पाणी जास्त पितंय बाळ, पाणी जास्त पितंय म्हणून सारखं लघवीला जात आहे. पण तो आजाराचं लक्षण असू शकतं, सारखी तहान लागलं आणि सारखी शुभणं. त्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर रात्री बाळ गादीत शू आधी करत नव्हतं पण आता गादीत शू करायला लागले रात्री, तर आपण कधी कधी विचार करतो की भीती वाटत असेल, काहीतरी टेन्शन असेल, अशा वेळेला मात्र मधुमेहाची चाचणी करणं अत्यंत गरजेचं होतं.
1: नक्कीच. तर हा लहान मुलांना मधुमेह कसा होतो, म्हणजे अनुवंशिक असतो का?
0: काही प्रमाणात हा अनुवंशिक असू शकतो. तर जे लहान मुलं 6 महिन्याच्या आत ज्यांना डायबिटीज मधुमेह पकडात येतो तो युजली अनुवंशिक असण्याचे चान्सेस असतात किंवा असतोच, पण 6 महिन्याच्या पेक्षा जास्त ते 18 महिन्यापर्यंत ज्यांना पकडात येतो तो मधुमेह क्वचित प्रमाणात तो अनुवंशिक असतो. जास्त करून ऑटो इम्युनिटी नावाचा जो जी स्वतःचीच प्रतिकार शक्ती स्वतःच्या पेशींच्या विरोधात लढते अशा कंडिशनमुळे होतो. जे सर्वांना कोविड व्हायरस माहीत असेल तर कोविडचा आजार झाल्यानंतर बऱ्याच ग्रंथींमध्ये किंवा बऱ्याच इतर आजार आपल्याला झाले, स्किनचे आजार किंवा हॉर्मोनचे दुसरे आजार, थायरॉइडचे आजार, तर असेच बरेच व्हायरस आहेत जे खूप जास्त भयानक स्वतःहून नाही आहेत पण साधा सर्दी खोकला होऊन गेला की त्याच्यानंतर काही महिन्यांनी त्याच्या विरोधात लढणाऱ्या आपल्याच पेशी स्वादुपिंडच्या विरोधात पण लढतात आणि इन्सुलिनचे बनवणं बंद होऊन जातं.
1: खरंच आहे. डॉक्टर, या मधुमेहाच्या संदर्भात अधिक माहिती आपण दुसऱ्या भागामध्ये घेणार आहोत. श्रोते हो, आपल्या मुलांमध्येही जर मधुमेहाची शक्यता आपल्याला जाणवत असेल तर आपण तात्काळ डॉक्टर अमृता साठे यांना भेटू शकता. यांचा दवाखाना दत्त चौकातल्या टोळाच्या बोळामध्ये आहे, टायनी ग्लँड्स एंडो क्लिनिक. आणि मोबाईल क्रमांक आहे 78 87 73 54 82. धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार. थँक्यू.
2: श्रोते हो, आताच आपण टायनी ग्लँड्स एंडो क्लिनिक यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकला. आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, आता ऐकूया बीआरडीएस यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: श्रोते हो, नमस्कार. बीआरडीएस यांच्या प्रायोजित कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. श्रोते हो, आपण भेटणार आहोत भंवर राठोड डिझाईन स्टुडिओ अर्थात बीआरडीएस 7 रस्ता सोलापूरचे विभाग प्रमुख श्रीयुत धर्मेश टांक यांना. धर्मेशजी नमस्कार.
3: नमस्कार.
1: धर्मेशजी, विद्यार्थ्यांनी स्वतःचं करिअर कसं निवडावं याबद्दल काय सांगाल?
3: सर्वात महत्वाचा जो टप्पा असतो विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये ते मार्क्स नसतात. मार्क्स सगळ्यांना मिळतात अलीकडे, पण ह्याच्यामध्ये करिअर कोणतं निवडलंय ह्या सर्वात मोठा जीवनामध्ये वळण असू शकतो त्या विद्यार्थ्याचं. योग्य ठिकाणी त्याने करिअर बनवायला पाहिजे. आवड कसलात आहे त्याने केवायसी करून घ्यायला पाहिजे. आता केवायसी म्हटल्यानंतर तुम्हाला बँकेची आठवण येते. केवायसी म्हणजे नो युअर कॉम्पिटिशन. आज स्पर्धा परीक्षामध्ये किती लोक सध्या सामील आहेत आणि मी त्या तुलनेत कुठे आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे.

0: आज 22 लाख आणि 20 लाख लोक JEE आणि नीटच्या शर्यतीत चालले. या शर्यतीमध्ये 2% पण सक्सेस होत नाही आणि याच्यासाठी आम्ही फ्री काउन्सिलिंग सुद्धा स्टुडंट्सला देतो. याच्यामध्ये जर स्टुडंट क्रिएटिव्ह आहे तर ते क्रिएटिव्हिटी किंवा ड्रॉईंग, मेहंदी या टाईपची जर आवड असेल स्टुडंटला तर त्यांना कोणत्या दिशेने जाता येईल ह्याच्यात डिझाईन हे क्षेत्र कोणाला माहितच नाहीये. डिझाईन जे आहे ते अतिउत्तम करिअर आहे आणि ह्या करिअरमध्ये खूप चांगला स्कोप आहे कारण ह्याच्यामध्ये 20 हून जास्त करिअर डिसिप्लिन्स आहेत.
1: मग या बॅचलर ऑफ डिझाईन क्षेत्रात काय संधी आहेत?
0: डिझाईनमध्ये तुम्हाला इंडस्ट्रीयल डिझाईन, कम्युनिकेशन किंवा व्हिज्युअल डिझाईन आणि लाईफस्टाईल डिझाईन, त्याच्यामध्ये फॅशन डिझाईन पण आला. तर ह्या 3 ब्रॉड कॅटेगरीज आहेत. आर्किटेक्चर किंवा बिल्डिंग डिझाईन हे चौथं करिअर पाथ आहे जिथे वास्तूचं डिझाईनशी निगडीत हे सगळे करिअर्स आहेत. या करिअरसाठी एक वेगळी परीक्षा असते आणि त्या परीक्षेबद्दल मी इथे सांगणार आहे.
1: AIचा विस्तार सगळ्याच क्षेत्रात वाढत चाललेला आहे, त्यामुळे काही परिणाम होऊ शकतो का?
0: 3 वर्षाखाली जेव्हा AI आलं तर त्याने एक तहलकाच जगामध्ये आणलेला एक बॉम्ब फोडलेला आहे आणि हे 3 वर्षाचं बाळ, त्याचे आतापर्यंत 1000 आणखी बाळ पण तयार झालेले आहेत. जे रेपिटेटिव्ह करिअर्स आहेत तिथे सगळीकडे याने मोठाच एक गोंधळ घातला आहे आणि बरेच एंट्री लेवल जॉब्स हे संपुष्टात आलेले आहेत. तर हा विचार विद्यार्थ्याने नक्कीच करायला पाहिजे की आजपासून 5-6 वर्षाने हे AI किती प्रमाणामध्ये कुठे जाणार आहे. ह्याच्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की डिझाईनचे क्षेत्र आहे ते क्रिएटिव्ह आहे आणि क्रिएटिव्हिटी आणि जिथे ह्युमन बिहेव्हिअर आहे किंवा ह्युमन्सला काय पाहिजे हे आलं तिथे AI पूर्णपणे हारून जातं आणि थकून जातं कारण माणसालाच फक्त माणसाची जाणीव असते आणि म्हणून या डिझाईनचे करिअर्स AI प्रूफ म्हटलं तर एकदम योग्य शब्द आहे.
1: कोणकोणत्या क्षेत्रामध्ये डिझाईनचं महत्व आहे सांगता येईल आपल्याला?
0: जे आपण रूममध्ये बसलेले आहेत तिथे प्रत्येक वस्तूमध्ये डिझाईन असते. तुम्ही पंखा बघितलात तिथे डिझाईन आहे, कॅलेंडर बघितलात त्याच्यामध्ये डिझाईन आहे, फोटो फ्रेम बघितली त्याच्यामध्ये डिझाईन आहे. कोणतीही असं क्षेत्र नाही जिथे डिझाईन ह्युमन्सला टच करू शकत नाही. चांगली डिझाईन सगळ्यांना भावते आणि डिझाईन चांगली नसेल तर ती विकली पण जात नाही. मेजर कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये प्रोडक्ट डिझाईन किंवा फिजिकल प्रोडक्ट आहेत, कोणताही प्रोडक्ट असेल तो, त्याला डिझाईन लागते. व्हेकल्सला डिझाईन लागते, अॅनिमेशनमध्ये डिझाईन असते. UI UX युजर इंटरफेस डिझायनर्स बनवतात, युजर एक्सपिरियन्स डिझायनर्स बनवतात आणि हे पूर्णपणे डिझाईनच्या आवारात आहे. आम्ही 9वी 10वी 11वी 12वीमध्ये NID NIFT NATA आणि IIT UCEE पेपर याच्यासाठी पूर्णपणे तयारी करून घेतो. आर्ट, सायन्स, कॉमर्स कोणीही येऊ शकतात.
1: माता, BRDS मध्ये डिझाईनचा अभ्यासक्रम करायचा असेल तर विद्यार्थ्यांनी कुठे संपर्क साधावा?
0: आमचं 7 रस्ता सोलापूर इथे बिग बाजारची पूर्वी ती बिल्डिंग होती त्या बिल्डिंगमध्ये आहे. तिथे आम्ही डिझाईनचे जे एंट्रन्स एक्झाम्स आहेत किंवा डिझाईनची CET त्याच्यामध्ये NID नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, IIT होय IIT मध्ये देखील डिझाईन शिकवलं जातं आणि NIFT नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी हे जे 3 गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत हे 30 हून जास्त ठिकाणी सध्या आहेत. ह्या सगळ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची आम्ही पूर्णपणे तयारी करून घेतो आणि आमच्याकडे 100% आमचे विद्यार्थी या स्पर्धे परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतात आणि ते चांगल्यातल्या चांगल्या डिझाईन कॉलेजेसमध्ये जातात. 4 वर्षाचे अभ्यासक्रम असतं बॅचलर ऑफ डिझाईन, तसेच मास्टर ऑफ डिझाईन ते कोणत्याही डिग्री किंवा पदवीधारक BA BCOM BSc BE सगळेजण मास्टर ऑफ डिझाईन करू शकतात. त्याच्यात पण अत्यंत चांगल्या संधी आहेत. 2 वर्षाचं किंवा 2.5 वर्षाचं मास्टर ऑफ डिझाईनचे प्रोग्राम्स आहेत, भारतात पण आहेत, परदेशात पण आहेत.
1: विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी संपर्क कोणत्या मोबाईल नंबरवरती साधावा?
0: 635-735-7598 635-735-7598 हा माझा मोबाईल नंबर आहे. करिअर डिझाईनचे असेल किंवा कोणतेही करिअर असेल मी मार्गदर्शन स्टुडंट्सला करतो आणि त्यांना कुठे जायला पाहिजे कारण मी स्वतः वैयक्तिक इंजिनियर आहे, करिअर बद्दल त्यांना योग्य ती माहिती देऊ शकतो.
1: खूपच छान. तर धर्मेश टांगजी, आज आपण BRDSच्या डिझाईन कोर्सबद्दल ही माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद, नमस्कार. याच माहितीचा दुसरा भाग आपण या नंतरच्या कार्यक्रमात ऐकणार आहोत. नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोत्यांनो, आताच आपण BRDS यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकला. आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकताय. श्रोत्यांनो, आकाशवाणी सोलापूर केंद्रात सोशल मीडियावरही उपलब्ध आहे आमचे कार्यक्रम. आपण आमच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब चॅनलवरही ऐकू शकता. तेव्हा आकाशवाणी सोलापूरला फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आकाशवाणी सोलापूर.

0: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
0: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
2: आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 होत आहेत. प्रथम मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर ठीक 8:40 आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त विशेष कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. प्रथम ऐकूया मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
3: नंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
4: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होणार. महाराष्ट्रात साताऱ्यात आज प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं लोकार्पण. जागतिक इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांची वाढ. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून. आणि आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारताची 9 सुवर्णपदकांसह 27 पदकांची लयलूट. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांना भेट देणार आहेत. पहिल्या टप्प्यात ते आज युएईमध्ये राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतील आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर विशेषतः ऊर्जा सहकार्य आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा करतील. दौऱ्यासंदर्भात वार्ताहर परिषदेत माहिती देताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव असीम महाजन यांनी ऊर्जा हा द्विपक्षीय संबंधांचा प्रमुख आधारस्तंभ असल्याचं सांगितलं. बहुपक्षीयवादाला बळकटी देण्यासाठी, शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी तसंच आर्थिक लवचिकता वाढून अधिक सर्वसमावेशक जागतिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी ब्रिक्स भारताच्या अध्यक्षतेखाली एकत्रितपणे काम करेल असा निर्वाळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिल्लीत दिला. दिल्लीत ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसह भेटीला आलेल्या शिष्टमंडळाशी पंतप्रधानांनी काल संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधील सहकार्याला चालना देण्यासाठी ब्रिक्स हे महत्वाचं व्यासपीठ म्हणून उदयाला आलं आहे असंही त्यांनी नमूद केलं. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. तत्पूर्वी ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी जागतिक व्यवस्थेत शांतता आणि सुरक्षितता हे घटक केंद्रस्थानी आहेत, लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यांची उभारणी ही या बैठकीची मध्यवर्ती संकल्पना आहे असं स्पष्ट केलं. ब्रिक्स ऍट 20 संकल्पनेवर आधारित आयोजित सत्रामध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी बदलत्या वास्तव जागतिक परिस्थितीला प्रतिसाद म्हणून ब्रिक्सनं आपल्या कार्यक्रम आणि सदस्यत्वाचा विस्तार केल्याचं अधोरेखित केलं. महाराष्ट्रातील साताऱ्यात आज होणाऱ्या प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना लाभार्थी परिषद आणि महाआवास अभियानाच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याला केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंग चौहान उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेली 5 लाख घरं लाभार्थींना वितरित केली जाणार असून 6 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या जातील. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3 कोटी घरं उभारण्यात आली आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज आंध्र

प्रदेशातील श्री सत्यसाई जिल्ह्यातल्या पुट्टपर्ती इथं अनेक हवाई आणि संरक्षण दलांशी निगडीत विविध प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे. त्याचबरोबर सिंह यांच्या हस्ते भारत डायनामिक्स लिमिटेडच्या नव्या अत्याधुनिक नौदल प्रणाली उत्पादन सुविधेची पायाभरणी होणार आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यावेळी उपस्थित राहतील. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे देशातल्या विविध राज्यांमध्ये इंधनांच्या किमतीमध्ये फरक पडणार आहे. मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये होणार आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं सोने आयातीवर नवीन निर्बंध लागू केले आहेत. यानुसार सोन्याच्या दागिन्यांच्या निर्यातदारांसाठी एका परवान्यावर आता कमाल 100 किलो शुल्कमुक्त सोन्याचीच आयात करता येणार आहे. तसंच नव्याने अर्ज करणाऱ्या कंपन्यांच्या उत्पादन प्रकल्पांची प्रत्यक्ष तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. या तपासणीत उद्योगांची उत्पादन क्षमता आणि कार्यरत स्थितीची पडताळणी करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतीय निवडणूक आयोगानं मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच एसआयआरच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा काल केली. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे. यादरम्यान जवळपास 3.5 लाखांहून अधिक बूथस्तरावरील अधिकारी 36 कोटींपेक्षा अधिक मतदारांच्या घरी जाऊन भेटी देतील. या कामात त्यांना गणना टप्प्यादरम्यान राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या 3.5 लाख बूथस्तरावरील प्रतिनिधी सहकार्य करतील. वैद्यकीय प्रवेशासाठीच्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट या परीक्षेच्या पुनर्आयोजनाचा आढावा घेण्यासाठी काल संध्याकाळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आगामी नीट परीक्षा सुरळीत आणि कार्यक्षमतेनं पार पाडण्यासाठीच्या विविध पैलूंवर सविस्तर चर्चा बैठकीत झाली. बैठकीला उच्च शिक्षण सचिव, शालेय शिक्षण सचिव, राष्ट्रीय चाचणी संस्थेचे महासंचालकांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या दरम्यान काल चीनची राजधानी बीजिंगमध्ये चर्चा झाली. व्यापार, तंत्रज्ञान आणि प्रादेशिक सुरक्षा याबाबत तणावाची स्थिती असूनही दोन्ही नेत्यांनी संघर्षाऐवजी सहकार्यावर भर दिला. व्हाईट हाऊसनं दिलेल्या माहितीनुसार ऊर्जेचा प्रवाह मुक्त सुरळीत राखण्यासाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली राहिली पाहिजे यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. इस्रायल आणि लेबनान दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांदरम्यान काल अमेरिकेत शांतता चर्चेची तिसरी फेरी पार पडली. हिजबुल्लाचे निशस्त्रीकरण आणि उभय देशातील संबंध सुधारण्याबाबत या फेरीत चर्चा झाली. चर्चा आजही सुरू राहणार आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अंतिम करार होईपर्यंत हिजबुल्ला विरुद्ध लष्करी कारवाया करण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे कायम राहावं अशी इस्रायलची इच्छा आहे. दुसरीकडे इस्रायलनं लेबनानच्या भूभागातून माघार घ्यावी, हवाई हल्ले थांबवावेत आणि सीमावर्ती गावांमधील विध्वंस थांबवावा अशी लेबनानची मागणी आहे. मकाऊमध्ये झालेल्या 11व्या सांदा विश्वचषक वुशू स्पर्धेत काल झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या अपर्णा दहियानं विद्यमान विश्वविजेत्या व्हिएतनामच्या थी फुओंग एनगा एनगोवर विजय मिळवत सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेतील भारताचं हे पहिलं सुवर्णपदक आहे. उझबेकिस्तानमध्ये ताशकंद इथं पार पडलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं 9 सुवर्ण, 6 रौप्य आणि 12 कांस्य अशा 27 पदकांची लयलूट करत उल्लेखनीय कामगिरी केली. मुलींच्या गटात 7 सुवर्ण, 5 कांस्य पदकासह भारतानं अव्वल स्थान पटकावलं आहे. उर्वरित 2 सुवर्ण, 4 रौप्य आणि 7 कांस्य पदकं मुलांच्या गटानं मिळवली. ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांचं आज पहाटे महाराष्ट्रात ठाण्यात निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. डॉ नाडकर्णी हे विचारवंत नाटककार, संगीतकार, कवी, चित्रकार देखील होते. मुक्तांगण या व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून व्यसनांच्या आहारी गेलेल्या अनेक तरुणांना त्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं. औद्योगिक क्षेत्रातील 30 हून अधिक संस्थांसाठी आणि अनेक स्वयंसेवी संस्थांसाठी त्यांनी मानसिक आरोग्य आणि अनुषंगिक विषयांचं सल्लागार आणि प्रशिक्षक म्हणून कार्य केलं होतं. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 36 तासात झालेल्या पाऊस, वादळ आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये 111 जणांचा मृत्यू झाला आहे तर 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तातडीनं पाहणी करण्यात

0: करण्याचे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे रेल्वे रुळांवर झाड पडल्यानं आणि वायरी तारा तुटल्यानं त्याचा फटका पाटणा राजधानी एक्सप्रेससह अनेक रेल्वे गाड्यांना बसला. केरळसाठी हवामान विभागानं पावसासाठीचा पिवळा बावटा जारी केला आहे. त्यानुसार राज्यात 6 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. केरळ आणि लक्षद्वीप किनारपट्टीवर मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होणार. महाराष्ट्रात साताऱ्यात आज प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं लोकार्पण. जागतिक इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांची वाढ. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून. आणि आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारताची 9 सुवर्णपदकांसह 27 पदकांची लयलूट. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. तुम्ही आमचे कार्यक्रम AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍपवरून देखील ऐकू शकता. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे.
2: आकाशवाणी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त प्रसारित करत आहोत रूपक जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे. लेखन आणि निवेदन मदालसा कानडे. सादर करते सुजित बनसोडे.
3: नमस्कार श्रोते हो, आज 15 मे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन. 2026 या वर्षीची कुटुंब दिनाची थीम आहे कुटुंब विषमता आणि बालकल्याण. समाजातल्या आर्थिक सामाजिक आणि डिजिटल विषमतेचा सर्वाधिक परिणाम होतो तो मुलांवर आणि अशावेळी मुलांना सुरक्षितता प्रेम आणि आधार देणारी सर्वात महत्वाची संस्था म्हणजे कुटुंब. माझं कुटुंब माझा आधार. जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे या विशेष रेडिओ रूपकातून आज आपण जाणून घेणार आहोत बदलत्या काळात कुटुंबाची भूमिका आणि मुलांच्या आनंदी भविष्याची गरज. जगभरातल्या लोकांना त्यांच्या कुटुंबाशी जोडून ठेवण्यासाठी आणि कुटुंबाशी संबंधित गोष्टींबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने 1993 साली आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून दरवर्षी 15 मे रोजी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा केला जाऊ लागला. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्याचं मुख्य कारण म्हणजे कोणत्याही कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र राहणं, कुणाला एकटेपणा वाटू नये याची काळजी घेणं. कुटुंब एकत्र असेल किंवा नसेल तरीही भावनिक नातं जोपासणं आवश्यक आहे. भारतात एकत्र कुटुंब व्यवस्था 1000 वर्षांपासून चालत आलेली आहे. बदलत्या स्पर्धेच्या युगात ती काही प्रमाणात मोडकळीस आली हे खरं, तरीही पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतीय कुटुंब व्यवस्था ही आजही इथल्या समाजाचा कणा आहे. आता हेच बघा ना, आजकालच्या धावपळीच्या जीवनात पालक त्यांच्या कामात व्यस्त आहेत, मुलं मोबाईल आणि स्क्रीनमध्ये रमली आहेत, घराघरातला संवाद कमी होत चाललाय. मात्र एक गोष्ट अजूनही बदललेली नाही, ती म्हणजे कुटुंबाच्या मायेची ताकद.
4: अरे रोहन, किती वेळ मोबाईल बघणारेस तू? ठेव बरं तू आता.
5: 1 मिनिट आहे, गेम संपतोय. आणि आई, केव्हाच मी तुला सांगतोय ना, माझ्या प्रोजेक्ट मध्ये मला मदत कर म्हणून. तू येते का? नाही ना, म्हणून मी गेम खेळतोय.
4: अरे रोहन, तुला किती वेळा सांगू रे, मला त्रास देऊ नकोस म्हणून. ऑफिस मधल्या उद्याच्या प्रेझेंटेशनची तयारी करतेय ना मी, मग कशाला त्रास देतो मला.

0: तू बन बिझी आणि बाबा बन लॅपटॉप उघडून ऑफिसच्या मीटिंग मध्ये बिझी आहे. मी कोणाची मदत घेऊ?
1: अरे ताईला सांग ना तुझ्या.
0: ताईडी बन ऐकत नाही माझं. ती तिचं कॉलेज, तिच्या मैत्रिणी आणि मोबाईल याच्यातच असते नेहमी.
2: रोहन आवाज करू नकोस, मी मीटिंग मध्ये आहे ना.
3: पूर्वी संध्याकाळ झाली की सगळे कसे एकत्र बसायचे, गप्पा मारायचे. आता कुणाला वेळच नाही, जो तो आपला कॉम्प्युटर समोर नाही तर मोबाईल समोर.
0: शेट, लाईट गेले, वायफाय पण बंद झालं. आता कसा पूर्ण करणार मी माझा प्रोजेक्ट? आई,
1: अरे मी काय करू लाईट गेली तर?
2: अरे बापरे, लाईट पण गेले वाटतं. माझा लॅपटॉपही बंद पडला, मीटिंग अर्ध्यावरच.
3: बरं झालं लाईट गेले, आता 2 मिनिटं तरी एकमेकांशी बोला रे. जरा काय म्हणावं बाई या विजेला, ऐन कामाच्या वेळी ही वीज जाते.
0: आजी काय बोलणार ग एकमेकांशी, इतकं काम असताना.
3: चला गप्पा मारूया आपण सगळेजण मस्तपैकी.
0: आजी तू लहानपणी काय करायची ग? तुला पण असे आमच्या सारखे प्रोजेक्ट आणि होमवर्क होता का ग?
3: हो होता तर, पण आम्ही असं सारखं तेच नव्हतो करत बर का. पटकन अभ्यास करून टाकायचो आणि मैदानी खेळ खेळायचो बघ.
0: कोणते खेळ?
3: अरे खेळ काय एक होता, जसं लपंडा, विट्टी दांडू, लगोरी, लंगडी, असे खूप वेगवेगळे खेळ खेळायचो आम्ही आणि खूप मजा करायचो.
2: रोहन अरे आजीच काय, आम्ही सुद्धा आमच्या लहानपणी हे सगळे खेळ खेळलोय बर का. आणि उशीर झाला घरी यायला की ही तुझी आजी म्हणजे माझ्या आईचा ओरडाही खाल्लाय आम्ही.
0: हो बाबा खरंच.
3: तुम्हाला आताच्या मुलांना माहिती तरी आहेत का रे आमच्या सारखे हे सगळे खेळ?
0: नाही ना ग आजी, आम्हाला फक्त व्हिडिओ गेम्स आणि मोबाईल गेम्स माहिती आहे. आणि माहिती असले तरी वेळ कुठे आहे एवढा.
2: रोहन अरे या व्हिडिओ गेम्स मध्ये नाही बर का, म्हणजे आम्ही खेळलेल्या खेळांसारखी गंमत. आमच्या सारखं तुम्ही खेळून तर बघा रे.
0: खरंच गंमत येते. मला तर ऐकूनच एक्साइटमेंट व्हायला लागली. आम्ही तर फक्त क्रिकेट आणि बॅडमिंटनच खेळतो. मी माझ्या मित्रांना पण सांगतो आता आपण विट्टी दांडू खेळूया म्हणून. पण बाबा कसा खेळायचा विट्टी दांडू?
2: अरे मी सांगेल ना तुम्हाला. अरे लगोरी कशी खेळायची तेही सांगेल. चला.
0: चालेल चालेल, पण बाबा माझ्या प्रोजेक्टचं टेन्शन आलंय हो मला.
2: अरे काही काळजी करू नकोस, माझी मीटिंग संपली की मी मदत करीन तुला. ठीक आहे.
1: बघा कितीतरी दिवसांनी आपण आज असे सगळे एकत्र बसलोय नाही का. त्याचं श्रेय लाईटला बर का, नाहीतर तुम्हाला कुठे वेळ आहे सगळ्यांना. मी आपली बसते एकटीच.
0: आजी खरंच आज आपण सगळे मिळून जेवूया कॉम्प्युटर आणि मोबाईल शिवाय. आणि हो उद्यापासून रोज संध्याकाळी एकत्र बसून गप्पाही मारूया.
1: हो
2: नक्कीच नक्कीच.
4: श्रोते हो ऐकलं ना, कधी कधी आपल्याला एकत्र आणण्यासाठी फक्त थोडासा वेळ पुरेसा असतो. श्रोते हो घराघरातले असे संवाद ऐकले की विमल लिमये यांची कविता आठवल्याशिवाय राहत नाही. घर असावे घरा सारखे नको तर नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नको तर नुसती नाती. या घरट्यातून पिल्लू उडावे दिव्य खेवनी शक्ती, आकांक्षांचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती. कुटुंब ही केवळ सामाजिक रचना नाही, ती आपल्या संस्कृतीची आणि मूल्यांची आधारशिला आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणतात, कुटुंब हे झाडासारखं असतं, त्याच्या फांद्या वेगवेगळ्या दिशेने वाढू शकतात पण मूळ मात्र एकच राहतं. आपण जेव्हा भारतीय कुटुंब व्यवस्थेचा विचार करतो तेव्हा इथल्या ग्रामीण आणि शहरी जीवनात असलेली तफावत आपल्याला जाणवते. ग्रामीण शिक्षण आणि शहरी शिक्षण यातील असमानता आणि ग्रामीण भागात असलेली डिजिटल सुविधांची कमतरता या सगळ्याचा परिणाम थेट मुलांच्या मानसिक आणि सामाजिक विकासावर होताना दिसतो. आणि या सगळ्या असुरक्षिततेतून मुलांना बाहेर काढण्यासाठी कुटुंबातल्या इतर सदस्यांनी काय करायला हवं जेणेकरून मुलांचा आत्मविश्वास वाढेल आणि कुटुंबाचा त्यांना आधार वाटेल. याविषयी बोलताना बाल समुपदेशक डॉक्टर वर्षा मोताळे म्हणाल्या,
5: मुलांचे जेव्हा व्यक्तिमत्वाचं जडणघडण होत असे ना त्यामध्ये मला असं वाटतं पहिला जो पाया असतो तो कुटुंबाचा असतो. कुटुंबातलं एकंदरीत वातावरण किंवा पालकांची वर्तणूक नकळत

0: निरीक्षणातून पालकांचे जी काही बोलणं आहे, सवयी आहेत किंवा वर्तन आहेत त्याचं अनुकरण करत असतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की घरातलं वातावरण जेवढं प्रेमाचं, समजुतीचं आणि विश्वासाचं असेल ना, तर तेवढं मूल आत्मविश्वासू बनतं किंवा चांगलं त्याचं मानसिक आरोग्य राहतं असं मला वाटतं. त्यासाठी आपण पालक म्हणून काय करायला पाहिजे, तर सगळ्यात आधी ना मुलांशी रोज प्रेमानं, विश्वासाने आणि संयमाचा संवाद हा खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळे ते मूल मानसिकदृष्ट्या खूप सुदृढ बनतं. दुसरं, त्यांना हवा तो वेळ देणं खूप महत्वाचं आहे. आजच्या काळामध्ये वेळ ही खूप मोठी समस्या आहे, पालकांकडे वेळच नाही आहे, पण तो वेळ देणं खूप गरजेचं आहे. कारण कुटुंबामध्ये एकत्र वेळ घालवला तर मूल जास्त आत्मविश्वासू बनतं. बाकी सोशल मीडिया, मोबाईल यूज हे तर सगळीकडे आता सर्रास होत आहे, त्यामध्ये ग्रामीण काय आणि शहरी काय यामध्ये काही फार तफावत नाही आहे. तफावत मेनली आपल्याला कुठे दिसते माहितीये का, जेव्हा हे मूल शहरात येतं शिक्षणासाठी म्हणा किंवा हायर लर्निंगसाठी, जेव्हा मुलं ही शिफ्ट होतात ग्रामीण भागाकडून शहराकडे, तर त्यावेळी ते जे मिळालेलं वातावरण आहे, नवीन वातावरण, त्यांच्यासाठी हे ऍडजस्ट करायला, अडॅप्ट करायला थोडंसं अवघड जातं. त्यामुळे काय होतं, नकळतच तुलना होते मित्रांशी म्हणा किंवा टीचर्स जे असतात त्यांच्याकडनं म्हणा, आणि त्यातून त्यांच्यामध्ये कमीपणाची भावना येऊ शकते. दुसरं असं की जी काही शिक्षण पद्धती आहेत नवीन, त्यांच्यासाठी थोडे ते सोपे नसतात अडॅप्ट करण्यासाठी. सो तो एक वेळ जो आहे तो त्यांना मिळायला हवा, आणि त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन आणि योग्य ते वातावरण मिळालं, प्रोव्हाइड केलं शिक्षकांनी म्हणा किंवा घरातूनही, तर त्यांना ते अडॅप्ट करायला सोपं जाणार. पण जर हे नाही मिळालं तर काय, तर कमीपणाची भावना तयार होते, नैराश्य येतं, बऱ्याच मुलांना स्ट्रेस येतो, चिंता वाढते किंवा मग फेल्युअर येतात आयुष्यामध्ये, आणि त्यातून मग वेगवेगळ्या मानसिक समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं, असे आम्ही बरेच केसेस बघतो. पण मला असं वाटतं यशाचं ओझं तुम्ही मुलांना देण्यापेक्षा ना त्याला काय आवडतं किंवा त्याला काय जमतं ह्याला तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे. कारण प्रत्येक मूल वेगळं आहे, प्रत्येकाच्या क्षमता वेगळ्या वेगळ्या आहेत, तर त्या आपल्या पाल्याच्या क्षमता ओळखल्या पाहिजे आणि त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तो तिकडे काय फेस करतोय, त्याच्या भावना काय आहेत, त्याचं काय तिथे प्रॉब्लेम्स त्याला येत आहेत हे समजून घेतले पाहिजे. आणि त्याला सॉल्व्ह करण्यासाठी जर तुम्हाला कुणाची मदत हवी असेल, शिक्षकांची मदत तुम्ही घेऊ शकता, तर या गोष्टी तुम्हाला कळतील. आणि हाताळता नाही आल्या तरी तुम्ही कुणाची प्रोफेशनल हेल्प त्यासाठी नक्कीच घेऊ शकता. मुलांमध्ये जर काही बदल होत असतील, म्हणजे पर्टिक्युलरली मला असं वाटतं की जर वर्तणूक त्यांची बदलत असेल किंवा राग, चिंता, नैराश्य असे काही लक्षणं तुमच्यामध्ये जर दिसत असतील, तर न घाबरता किंवा न लाजता तुम्ही प्रोफेशनल हेल्प पण किंवा मार्गदर्शनही घेतलं तरी काही वावगं नाही. आणि आपल्याला आता लक्षात येतं की टीनेजमध्ये सुसाइडल टेंडन्सी किंवा सुसाइडल अटेम्प्ट खूप वाढलेले आहेत. सो त्याचं हेच कारण आहे. तर हे आपल्याला समजत नाही की आपल्या मुलाच्या मनामध्ये काय चालू आहे. याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे संवाद असणं, की मुलांसाठी तुमचा संवाद जो आहे तो अत्यंत गरजेचा आहे. आणि तो अगदी म्हणजे वन साइडेड नको, सूचनांच्या तऱ्हेने तो नको, तर टू वे पाहिजे कम्युनिकेशन नेहमी. आणि त्यामध्ये मला असं वाटतं की ते एक संयमाचं बोलणं जर असेल ना, तर मुलं तुमच्या समोर ओपन अप होतात. त्यांच्या मनामधलं जे काही नैराश्य असेल किंवा दुःख असेल किंवा स्ट्रेस असतील, ते तुमच्याशी मोकळेपणाने बोलू शकतात, बोलतात. तेवढा मोकळीक तुमच्या नात्यामध्ये असली पाहिजे, आणि ती तुम्ही दिली तर मुलं नक्कीच ओपन अप तुमच्या समोर होतात. आणि हे जर तुम्ही करू शकला तर योग्य ती मदत आणि आधार आपण नक्कीच मुलांना देऊ शकतो. मला असं वाटतं मुलं मोठं होण्यासाठी फक्त गुण नाही तर चांगले संस्कार, आत्मविश्वास आणि मानसिक स्वास्थ्य हे खूप महत्वाचं असतं. आणि त्यामुळे आजच्या काळातला सर्वात मोठा पालकधर्म काय, तर मुलांना ऐका, समजा आणि त्यांच्यासोबत उभं राहा.
1: कुटुंबाचं प्रेम हे सर्वात सुंदर, वास्तविक आणि बिनशर्त असायला हवं. ते जर तुमच्याकडे असेल तर तुमची मानसिक शक्ती आपोआप वाढते. श्रोतेहो, कुटुंब व्यवस्था बळकट असेल तर सामाजिक स्वास्थ्य उत्तम राहतं. त्याचा चांगला परिणाम देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्थिरतेवरही होतो. कोणतंही कुटुंब कुठल्याही कारणाने तुटू नये, कुटुंबात विसंवाद होऊ नये. तरुणांना कुटुंबाचं महत्व समजावं. चांगल्या वाईट वेळी प्रियजनांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आणि वृद्धांच्या पाठीशी उभं राहावं हाच आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्याचा उद्देश. आजच्या तरुण पिढीलाही कुटुंब संस्थेबद्दल, घरातल्या नात्यांबद्दल काय वाटतं याविषयी आम्ही त्यांना जेव्हा बोलतं केलं त्यावेळी आपल्या कुटुंबातल्या अनुभवाबद्दल सांगताना एमए फर्स्ट इयरची विद्यार्थिनी रसिका

0: जोशी म्हणाली,
1: दिवसभर तर प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त असतो, पण जेवताना निदान सगळे एकत्र बसतात आणि मनमोकळ्या गप्पा होतात. दिवसातल्या छोट्या मोठ्या गोष्टी शेअर केल्या जातात, त्यामुळे संवाद वाढतो आणि एकमेकांना समजून घेणं सोपं होतं. आई बाबांची बॉन्डिंग वाढतं. आम्ही सगळे एकत्र जेवायला बसतो तेव्हा कधी अभ्यासाबद्दल बोलतो, कधी कामाबद्दल चर्चा होते, नाहीतर नुसती मजा मस्ती होत. पण यामुळे घरातला संवाद वाढतो, ताण कमी होतो, जवळीक टिकून राहते आणि घरात सकारात्मक वातावरण तयार होतं.
0: कुटुंबा व्यतिरिक्त आजूबाजूच्या इतर व्यक्तींशी कसा संवाद साधता येतो असं विचारलं तेव्हा 11वीत असणारी जान्हवी हत्तेकर हिने सांगितलं,
2: बऱ्याचदा आपण जवळच्या लोकांशी सुद्धा मेसेजवर किंवा फोनवर बोलतो, पण जर त्याऐवजी जर आपण त्याच्याशी जर प्रत्यक्ष भेटून बोललो तर त्यांना सुद्धा जास्त बरं वाटतं आणि एकमेकांमधला संवाद वाढतो. तसंच आपल्या घराजवळ दुकान असतं पण आपण मोबाईलवरून ऑनलाईन वस्तू मागवतो, म्हणजे आजकाल ऑनलाईनचं फॅट जरा जास्त आहे लोकांमध्ये, पण त्यापेक्षा जर एखाद्या जवळच्या दुकानात जाऊन आपण प्रत्यक्षपणे तिथे वस्तू विकत घेतली तर फक्त वस्तू विकत नाही घेत आहे तर आपण त्या दुकानदाराशी चार गोष्टी बोलू शकतो, म्हणजे जसं की नमस्कार, सगळं ठीक आहे ना, मग कसं काय चालू आहे सगळं, असं एवढं संभाषण होतं. त्यामुळे संवाद अजून वाढतो आणि प्रत्येकाशी आपलं नातं घट्ट होतं. अशा जर आपण म्हणजे काही छोट्या मोठ्या गोष्टी जर केल्यात तर मोबाईलमुळे जे अंतर वाढलं एकमेकांमधलं तर ते कमी होण्यास मदत होऊ शकते.
0: कुटुंबातल्या सदस्यांमधलं नातं जपायचं असेल तर कसा संवाद झाला पाहिजे याविषयी आयुष जाधव हा 11वीतला मुलगा म्हणतोय,
3: आमच्या घरी एक गोष्ट अजून आहे, आम्ही शक्यतो रोज एकत्र जेवण करतो आणि खरं सांगायचं तर त्यावेळेला सगळ्यात जास्त गप्पा होतात आणि फोडणीचा वास आला की आपोआप स्वयंपाकघरात जाऊन विचारतो की आई आज काय बनवलंस, मग ती पण लगेच काम सांगते, जरा मेथी निवड, कोथिंबीर काप, पाणी भर, आणि हे सगळं करतानाच आपोआप असे गप्पा सुरू असतात. मग भाजी तयार झाली की आधी तिचा वास घेऊन मग आईला सांगायचं आज भाजी मस्त झाली आहे, ते ऐकून तिलाही बरं वाटतं. आणि एक गोष्ट लक्षात येते की जेवताना मोबाईलपेक्षा समोरची माणसं जास्त महत्वाची वाटतात आणि मला वाटतं अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळेच घरातला संवाद टिकून राहतो आणि माणसं जवळ राहतात आणि नाते अजून घट्ट होते.
0: प्रज्ञा चाबुकस्वार या 12वी झालेल्या विद्यार्थिनीला आम्ही विचारलं की तू तुझ्या घरातल्यांशी कसा संवाद साधते तेव्हा ती म्हणाली,
4: माझ्या आई बाबांशी मी जर एखादी समस्या आली म्हणजे माझ्या अभ्यासाशी असो किंवा दैनंदिन जीवनाशी निगडीत कुठलीही समस्या असो ती माझ्या आई बाबांबरोबर मी शेअर करते, मग त्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी आमच्यामध्ये एक संवाद होतो. चर्चेच्या माध्यमातून आम्ही त्या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत असतो. संवाद हाच महत्वाचा आधार आहे आमच्या कुटुंबाचा. भावाशी कधी वादविवाद होतात, कधी आपुलकीने संवाद साधला जातो. तो माझ्यापेक्षा लहान असल्यामुळे अभ्यासाशी निगडीत असलेले कुठलाही प्रश्न तो मला विचारत असतो आणि मी देखील त्याला त्याचे उत्तर देते. एकत्र जेवण करण्याच्या सवयीमुळे आमच्यातील नातं अधिक घट्ट झालं. टीव्ही, मोबाईल यापासून लांब राहून आम्ही परस्पर संवादावर भर दिल्यामुळे एकमेकांवर विश्वास निर्माण होण्यास मदत झाली.
0: मुलांसोबत कुटुंबातल्या सदस्यांनी वेळ घालवणं किती महत्वाचं आहे याविषयी सांगताना प्राध्यापक डॉक्टर नागेश अंकुश म्हणतात,
5: कुटुंबातल्या व्यक्तींनी मुलांसाठी दिलेला वेळ आणि त्यांच्याशी साधलेला संवाद हा कुटुंबातला एकोपा टिकवण्यासाठी तर अतिशय गरजेचा आहेच, परंतु अलीकडच्या स्क्रीनच्या आणि या सगळ्या समाज माध्यमांच्या गदरोळामध्ये हा संवाद खूपच महत्वाचा आहे. आई वडील असेल, आजी आजोबा असतील किंवा घरातल्या प्रत्येकानं दररोज थोडा वेळ मुलांसाठी घालवला तर मुलांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल आणि त्यांचं भावनिक नातं, त्यांचा भावनिक विकास अधिक चांगला व्हायला मदत होऊ शकेल. मोबाईल आणि स्क्रीनपेक्षा माणसाचा जो सहवास आहे तो मुलांसाठी अधिक उपयुक्त असतो हे खरं, म्हणजे मुलांना कळत नाही. मुलांना स्क्रीन, मोबाईल, टीव्ही हा सगळा भाग आपल्या भावजीवनाचा वाढतो, परंतु माणसांचा जो सहवास आहे तो मुलांसाठी जास्त गरजेचा आहे. त्यातनं मुलांवर चांगले संस्कार घडतात हे आपण पिढ्यान पिढ्या पाहत आलेलो आहोत आणि मुलं आपल्या भावना, आपला आनंद, आपली भीती आणि आपल्या अडचणी तेव्हा सहजपणे घरच्यांना बोलू शकतात की जेव्हा त्यांच्यातला संवाद सातत्यानं होत राहील.

0: आणि त्यातूनच मग एकत्रित कुटुंबामधनं चांगला संस्कारक्षम आणि सुदृढ असा समाज निर्माण होतो, तेव्हा त्याची सुरुवात कुटुंबातल्या संवादापासून होते असं मला वाटतं.
1: श्रोते हो, म्हणतात ना कुटुंब ही केवळ नाती नाहीत तर ती विश्वास, सुरक्षितता आणि प्रेमाची भावना आहे, आपल्या संस्कृतीची आणि मूल्यांची आधारशिला आहे. प्रत्येक मुलाला हक्क आहे समजून घेणाऱ्या घराचा, प्रेमळ संवादाचा आणि आनंदी बालपणाचा. या आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त आपल्या माणसांसाठी थोडा वेळ नक्की द्या, कारण मजबूत कुटुंबच घडवतं मजबूत समाज. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त रूपक जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे आत्ताच आपण ऐकलं. लेखन आणि निवेदन मदालसा कानडे. सहभाग होता वैजयंती नांदगावकर, विष्णू खंडके, स्मिता नामदे, श्रेय जोशी, डॉक्टर वर्षा मोताळे, रसिका जोशी, जान्हवी हत्तेकर, आयुष जाधव, प्रज्ञा चाबुकस्वार आणि डॉक्टर नागेश अंकुश. सादरकर्ते सुजित बनसोडे. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
2: आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त समन्वित रूपक जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे हे आताच आपण ऐकलं. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे
3: आकाशवाणी सोलापूर केंद्र सकाळचे 9 वाजले आहेत.
4: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
5: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
6: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
5: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
4: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
5: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
4: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
7: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
4: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
8: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
9: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
10: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
11: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
10: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
11: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
10: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
11: संपर्क 87-88-46-1497.
12: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99-606-55-381.
3: श्रोते हो, आज आहे 15 मे, भारतीय वृक्ष दिन.

श्रोतेहो, आज जागतिक तापमानात झपाट्यानं वाढ होत आहे. या परिस्थितीमागचं एक मोठं कारण म्हणजे बेसुमार वृक्षतोड. विकासाच्या नावाखाली विविध प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल केली जाते आणि त्याचे परिणाम म्हणून दुष्काळ, अवकाळी पाऊस, प्रदूषण यासारख्या संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं. 2016 मध्ये हैदराबाद इथं वृक्ष संवर्धनासाठी

संकल्पना प्रत्यक्षात आली. श्रोतेहो, या निमित्तानं आज आपण एक छोटासा संकल्प करूया. दरवर्षी किमान 2 झाडं लावूया आणि त्यांची जपणूकही करूया. सर्वांना भारतीय वृक्ष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि एक छानसं गाणं ऐकूया.

श्रोते हो, आताच आपण दोस्त माझा मस्ती या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात सुधीर मोघे यांचं गीत ऐकलं. संगीत सुहास चंद्र कुलकर्णी यांचं होतं.

0: तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या चित्रपटासाठी ऋषिकेश रानडे आणि योगिता गोडबोले यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत अजय अतुल यांचं होतं. श्रोते हो, काही दिनविशेषासह मराठी गाणी आपण ऐकली. ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयी निवेदन.
1: जमीन,
0: शेतकरी,
1: पाऊस,
0: पाणी,
1: उघडीप,
0: वापसा,
1: पेरणी,
0: लावणी,
1: खुरपणी,
0: निंदणी,
1: कुळपणी,
0: फवारणी,
1: खतावणी,
0: कापणी,
1: छाटणी,
0: काढणी,
1: उफणणी,
0: पाखडणी,
1: प्रगत
0: शेतकरी,
1: गावकरी,
0: मंडळ,
1: आकाशवाणी,
0: सोलापूर,
1: दररोज
0: सायंकाळी 7:30 वाजता.
1: माझ, तुमचं, प्रत्येकाचं,
0: सर्वांचं गावकरी मंडळ.

0: आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 9:15 झाली आहेत.
1: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
3: वाह, काय शालू आहे स्नेहा, श्री धूत सारीज कडूनच घेतला असणार.
4: आता सर्वांनाच माहिती आहे की अप्रतिम डिझाईन्सच्या साड्या आणि शालू फक्त श्री धूत सारीज मध्येच मिळतात.
3: श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
5: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
6: श्रोते हो नमस्कार, खमंग रुचकर या कार्यक्रमात मी मृणाल
7: आणि मी अपर्णा
6: तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. अपर्णा, आपण नेहमी लाडू करतो
7: हो,
6: या दिवसात पौष्टिक असणारा असा पौष्टिक लाडू मी सांगणार आहे आज.
7: बर,
6: तर त्याचं नावच पौष्टिक लाडू आहे.
7: बर बर.
6: त्यासाठी साहित्य 250 ग्रॅम खारीक, 50 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम बदाम,
7: बर,
6: 25 ग्रॅम खसखस, कणिक 2 वाट्या, गूळ आपल्या आवडीनुसार कमी जास्त कसा लागत असेल तसं, आणि मगज बी आपल्याला कुठे मिळतं बाजारात, तर ते मगज बी अर्धी छोटी वाटी.
7: बर.
6: खोबरं 2 वाट्या किसून आपल्याला भाजून घ्यायचं.
7: बर.
6: आणि तूप.
7: बघा साहित्य, 250 ग्रॅम खारीक, 50 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम बदाम, 25 ग्रॅम खसखस, कणिक 2 वाट्या, गुळ आपल्या आवडीनुसार, मगज बी एक छोटी अर्धी वाटी, खोबऱ्याचा केस 2 वाट्या भाजून घेतलेला, आणि तूप. बरोबर आहे,
6: अगदी बरोबर. तर हे लाडू कसे करायचे ते सांगते. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला खारकेच्या बिया काढून आपल्याला ती खारीक भाजून घ्यायची.
7: बर.
6: आणि कणिक पण आपल्याला तुपात भाजून घ्यायचे, खसखस पण भाजून घ्यायचे.
7: बर.
6: आणि त्याच्यानंतर काजू बदाम तुपात चांगले तळून घ्यायचे आपल्याला.
7: बर.
6: आणि त्याची पूड करायची. खसखशीची पण आपल्याला पूड करून घ्यायची. खोबरं किसून आपल्याला भाजून घ्यायचंय, आणि गार झालं की त्याचा हाताने चुरा करायचा. आणि हे सगळं मिश्रण एका परातीत छान मिक्स करायचं आपल्याला, आणि त्यात आपण जे मगज बी घेतलेले ना ते तुपात तळून त्यात घालायचंय, आणि गूळ 2 वाट्या किसून मिक्स करून घ्यायचंय. गूळ आपल्या आवडीनुसार आपण सांगितलेलं आहे, कमी जास्त आपण करू शकतो. आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून आपल्याला हे लाडू वाळायचे.
7: अरे वा.
6: तर असे हे पौष्टिक लाडू खूपच छान लागतात.
7: हो ना, आणि तूप असल्यामुळे हे लाडू वाळायला आपल्याला सोपे जाते.
6: हो
7: मृणाल, हा पौष्टिक लाडू करायला हरकत नाही.
6: नक्कीच, त्यांनाही आवडेल. आणि
7: हो, पण आजच्या पुरता मात्र आपण इथेच थांबणार आहोत.
6: पुन्हा भेटणार आहोत एका नवीन पदार्थासह
7: आपल्या खमंग रुचकरच्या नव्या अंकात.
6: तोपर्यंत नमस्कार.
5: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
3: काय शालू आहे स्नेहा, श्री धूत सारीज कडूनच घेतला असणार.
4: आता सर्वांनाच माहिती आहे की अप्रतिम डिझाईन्सच्या साड्या आणि शालू फक्त श्री धूत सारीज मध्येच मिळतात.
3: श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्व प्रकारच्या साड्या

0: आणि लग्नाच्या बस्त्यासाठी श्री धूत सारीज चाटी गल्ली सोलापूर।
1: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
2: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता।
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती।
2: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल। इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह।
1: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा। श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर।
2: संपर्क 87 88 46 14 97।
3: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। श्रोतेहो, सकाळचे 9:21 होत आहेत। आता ऐकूया क्रमशः अभिवाचन।
4: चला जाऊया ट्रेकिंगला। या सुनीता तारापुरे लिखित पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आता आपण ऐकूया।

मित्रांनो, अकाराविल्ले देशातल्या समस्त राज्यांच्या शिरोभागी झळकणारं आणि पर्यटनदृष्ट्याही अत्यंत अग्रेसर असं राज्य म्हणजे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशाचं नाव घेताक्षणी इतिहासप्रेमींना आठवेल तिथला गोवळकोंडा किल्ला, तर भक्तभाविकांचे हात जुळतील तिरुपती बालाजी किंवा श्रीशैल्यम मल्लिकार्जुनाच्या स्मरणानं. कुणा कलाप्रेमींच्या नजरेसमोर साकारेल कुचीपुडी नृत्याचा डौलदार पदन्यास, तर कुणाला याद येईल पोचमपल्ली साड्या आणि खड्या मोत्यांच्या हैदराबादी बांगड्यांची. दक्षिणेतलं सगळ्यात मोठं आणि भाषावार प्रांतरचनेखाली निर्माण झालेलं पहिलं राज्य असूनही दाक्षिणात्य अस्मितेचा दुराभिमान तिथं जाणवत नाही. अर्थात श्रोतेहो, हे पुस्तक लिहित असताना आंध्र प्रदेशाचं विभाजन झालेलं नव्हतं. 2 जून 2014 रोजी आंध्र प्रदेशाचं विभाजन होऊन स्वतंत्र तेलंगण राज्य अस्तित्वात आलेलं आहे हे आपल्याला ठाऊक आहेच, पण इथं या पुस्तकात मात्र अखंड आंध्र प्रदेशाचा विचार झालेला आहे. आंध्र प्रदेशाच्या उत्तरेला महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि ओरिसा, दक्षिणेला तमिळनाडू आणि कर्नाटक, पश्चिमेला कर्नाटक आणि महाराष्ट्र, तर पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. अशा भिन्न भाषा आणि संस्कृतीच्या चतुःसीमेच्या कोंदणातल्या या राज्याला कृष्णा आणि गोदावरी यासह 34 नद्यांच्या संपन्न प्रवाहाचं वरदान लाभलेलं आहे. शिवाय 960 किलोमीटर लांबीचा समुद्र किनाराही. शैलीदार वास्तुशिल्पांनी नटलेली प्राचीन मंदिरं, चर्च आणि मशिदी इथं आहेत, तशी नागार्जुन सागर धरणासारखी आधुनिक तीर्थस्थानंही. या नव्या पुराण्या वास्तूंना पार्श्वभूमी लाभलेली आहे ती निसर्गरम्य पहाड, टेकड्या, विशाल सरोवरं, हिरवीकंच वनराई आणि नजरबंदी करणाऱ्या सागर किनाऱ्यांची. महाराष्ट्राप्रमाणे गड किल्ले पर्यटनाची परंपरा आंध्र प्रदेशात फारशी दिसत नाही, पण त्यादृष्टीनं गोवळकोंडा किल्ला आदर्श आहे. हैदराबाद शहरानजीक असलेला हा किल्ला वरंगळच्या काकतीय सम्राटांनी 10व्या शतकात बांधल्याचा उल्लेख आढळतो. 128 मीटर उंचीच्या दुर्गम टेकडीवर एकेकाळच्या या बुलंद किल्ल्याचे भग्नावशेष उभे आहेत. किल्ल्याचे लांब रुंद असे 87 भव्य बुरुज, किल्ल्यातल्या पाणी पुरवठ्यासाठी वापरलेलं तत्कालीन तंत्रज्ञान आणि जनाना महालातल्या नजाकतदार नक्षीकामाचे अवशेष आवर्जून बघण्याजोगे आहेत. हैदराबादपासून 148 किलोमीटर अंतरावर असलेल्या वरंगळ इथला काकतीय राजांचाच किल्ला देखील भ्रमंतीकरता उपयुक्त आहे, मात्र सध्या काहीसा उपेक्षित आहे. विजयनगर साम्राज्याची साक्ष देत उभा असलेला 1000 वर्षे जुना चंद्रगिरी किल्ला देखील पदभ्रमणाकरता उपयुक्त आहे. श्रीशैल्यम मंदिर आणि श्रीशैल्यमच्या मार्गावरील 3500 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापणाऱ्या अभयारण्य परिसरात पदभ्रमणाकरता खूप संधी आहे. भारतातला हा सगळ्यात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे, मात्र स्थानिक वाटाडे किंवा मार्गदर्शक या परिसरात आढळत नाहीत. नागार्जुन सागर धरणापासून पदभ्रमण करत 11 किलोमीटरवरच्या एट्टीपोत्तला या धबधब्याला जाता येतं. श्रीशैल्यमप्रमाणेच तिरुपती हे भाविकांचं श्रद्धास्थान. या तिरुमला टेकडीच्या परिसरात तर पदभ्रमणाला खूप वाव आहे. तिरुपतीहून सुमारे 140 किलोमीटरवर असलेलं हॉर्सले हिल्स हे गिरीस्थान साहसी पर्यटनाकरता विकसित होत आहे. झॉर्बिंग बॉल

असून प्रस्तरारोहण आणि अवरोहण म्हणजेच रॉक क्लाइम्बिंग आणि रॅपलिंग याकरता तसंच पदभ्रमणाकरता हे स्थान आता ओळखलं जात आहे. पक्षी निरीक्षण आणि वनस्पती अभ्यास याकरताही हे स्थान आदर्श आहे. तिरुपतीपासून अवघ्या 20 किलोमीटरवरच्या ममंदुरू इथं पदभ्रमणाकरता अनेक मार्ग आहेत. या परिसरात कॅम्पिंगची देखील सोय आहे. निसर्गप्रेमी साहसी पर्यटकांना खऱ्या अर्थानं भुरळ घालणारं आंध्र प्रदेशातलं ठिकाण म्हणजे विशाखापट्टणम. आंध्र प्रदेशाच्या पूर्वेकडचा हा सागर किनारा अतीव सुंदर तर आहेच, पण आता तिथल्या निरनिराळ्या बीचेसवर विंड सर्फिंग, वॉटर स्कीईंग, स्पीड बोटिंग यांची सोय झाल्यामुळे जलक्रीडांचा थरार देखील अनुभवता येतो. विशाखापट्टणमपासून 112 किलोमीटरवर असलेली अराकू व्हॅली म्हणजे पूर्व घाटातलं एक अतिशय निसर्गरम्य ठिकाण. समुद्रसपाटीपासून 1300 मीटर उंचीवरची अराकू व्हॅली आंध्रचं नंदनवन आहे. बारोमास हिरवाई जपणारी तिथली वनं, छोटे मोठे जलप्रपात आणि लाल मातीच्या पायवाटा हे त्याचं वैशिष्ट्य. सुवासिक कॉफीच्या मळ्यातून हिरव्याकंच वळणदार वाटांवरून पदभ्रमंती करताना कसलेच श्रम जाणवत नाहीत. 3 किलोमीटरवरचा जिद्धा धबधबा या अलौकिक निसर्गानंदात अधिकच भर टाकतो. 10 लक्ष वर्षांपूर्वीची स्टॅलाराईट आणि स्टॅलॅगमाइट यांच्या नैसर्गिक संचयातून निर्माण झालेल्या निसर्गनिर्मित लवणस्तंभांकरता बोरा लेणीची सफर चांगलीच रोमांचक ठरते. खूप खोल आणि अंधाऱ्या गुंफेतून मशालीच्या उजेडात स्थानिक वाटाडे आपल्याला फिरवून आणतात तेव्हा अक्षरशः स्थळकाळाचा विसर पडलेला असतो. वरंगळपासून 60 किलोमीटरवर आहे जंगल दऱ्यांनी वेढलेलं पाखाल सरोवर. सरोवराच्या साधारण 14 किलोमीटरच्या किनाऱ्याभोवती असलेल्या पाखाल अभयारण्यात भ्रमंती करताना वाघासह अनेक वन्य प्राणी पक्ष्यांच्या दर्शनाचा लाभ आपल्याला घेता येतो. मित्रहो, हिमालय हा शब्द उच्चारताच भव्यता आणि उदात्ततेच्या कल्पनेनं तनमन रोमांचित होतं. साऱ्या पृथ्वीचाच मानबिंदू असलेल्या महाकाय हिमालयाची उंची अजूनही वाढतेच आहे. अखेरच्या हिमयुगानंतरच्या गेल्या 20,000 वर्षात त्याची उंची 1,500-2,000 मीटर्सनी वाढलेली आहे. अद्यापही दरवर्षी 8 ते 9 सेंटीमीटरनं वाढतेच आहे. भारतीय उपखंडाची उत्तर सीमा हिमालयानंच आखलेली आहे. भारतातील जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, आसाम या राज्यांचा बहुतांश भाग हिमालयानं व्यापलेला आहे. या राज्यांच्या पर्यटन विकासात नगाधिराज हिमालयाची महत्वपूर्ण अशी भूमिका आहे. पश्चिम बंगाल, पंजाब यासारख्या राज्यांच्या पर्यटन विकासातही हिमालयाचा वाटा आहेच. त्यामुळे साऱ्या भारतीय उपखंडावर एकछत्री अधिराज्य गाजवणाऱ्या या हिमालय नामक भौगोलिक वैशिष्ट्याचा विस्तार या परिसरातल्या हाय अल्टिट्यूड ट्रेकिंग ट्रेल्सचा विचार करताना समजून घेणं आवश्यक आहे. भारताच्या मैदानी प्रदेशातून हिमालयाच्या अंतर्भागात प्रवेश करण्याकरता आधी उल्लंघाव्या लागतात शिवालिकच्या पायटेकड्या. शिवालिक पर्वतरांग, उंची, आकार आणि वय यांचा विचार करता इतर पर्वतश्रेण्यांच्या तुलनेत सर्वात कनिष्ठ. उंचीत साधारणत पायथ्यापासून 3 ते 5,000 फुटापर्यंत उंचावणारी इतस्तत पसरलेल्या या पायटेकड्यांच्या पायथ्याचा प्रदेश बारमाही वाहणाऱ्या नद्यांमुळे आणि पावसामुळे सदा हरित आहे. शिवालिक पर्वतरांग पंजाबपासून थेट आसामपर्यंत पसरली आहे. शिवालिक पायटेकड्या पार केल्यावर सामोरी येते लघु हिमालयाची पर्वतश्रेणी. शिवालिकच्या तुलनेत वयस्क. शिवालिकला समांतर पण वेडीवाकडी वळणं घेत टप्प्याटप्प्यानं 15,000 फूट उंचीपर्यंत वाढणारी. जसजसं उत्तरेकडे जावं तसतसं त्याची उंची 18,000 फुटांपर्यंत वाढते. अतिरेकी थंडी, वारे, हिमवृष्टी, वादळं आणि नदी नाल्यांच्या वेगवान प्रवाहांमुळं अपरिमित धूप किंवा झीज झालेले कडे हे या प्रदेशाचं वैशिष्ट्य. इथं कुठंही केव्हाही पावसात आणि हिमवर्षावात तर अनेकदा कडे कोसळतात म्हणजेच लँडस्लाईड्स होतात. या लघु हिमालय श्रेणीच्या बाह्यसीमेवर 6,000-7,000 फूट उंचीवरच्या धरमशाला, डलहौजी, सिमला, मसुरी, रानीखेत, अल्मोडा, नैनिताल इथंपासून ते पूर्वेला दार्जिलिंग, शिलाँगपर्यंत अनेक ब्रिटिशांनी वसवलेली म्हणजेच मानवनिर्मित अशी हिल स्टेशन्स आहेत. लघु हिमालय श्रेणी पार केल्यावर सर्वोच्च महाहिमालय परिसरात आपण प्रवेश करतो.
हिमालयाची सर्व उंच शिखर

0: या पर्वतश्रेणीत आहेत. त्यामध्ये सर्वोच्च अशा एव्हरेस्टसह 26,000 फुटांहून अधिक उंचीची 14, 26,000 फुटांच्या आसपास उंचीची 17 तर 25,000 फूट उंचीची सुमारे 50 शिखर आहेत. भारतीय उपखंड आणि तिबेटचं पठार यांना विभागणाऱ्या महाहिमालय श्रेणीची उंची 18,000 फुटांखाली क्वचितच जाते. उंचीनुसार आपण हिमालयाचं केलेलं वर्गीकरण पाहिलं, पण हिमालयाचं वर्गीकरण अनेक तऱ्हांनी केलं जातं. प्रादेशिक वैशिष्ट्यानुसार हिमालय 6 भागात कल्पिला जातो. त्यातला पहिला भाग म्हणजे काराकोरम. महाहिमालय पर्वतश्रेणीच्या पश्चिम टोकाला म्हणजेच काश्मीरमध्ये, त्यातही आजच्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये काराकोरमची पर्वतश्रेणी आहे. त्यामुळे त्याचा उल्लेख ट्रान्स म्हणजे पलीकडचा हिमालय असाही केला जातो. सिंधू नदी पलीकडचा प्रदेश असाही ट्रान्सचा अर्थ लावला जातो. काराकोरम हिमालयाचा वायव्य विस्तार पाकिस्तान अफगाणिस्तान यांची सीमारेषा आखत हिंदूकुश नावाने ताजिकिस्तानमध्ये पोहोचतो आणि पामीरच्या पठारात विलीन होतो. काराकोरम हिंदूकुशच्या विविध भागात भारत, पाकिस्तान, चीन, रशिया, ताजिकिस्तान अशा अनेक राष्ट्रांच्या सीमा भिडतात. हा प्रदेश सर्वाधिक थंड आहे. इथं हिमवृष्टी सर्वाधिक होते. उत्तर आणि दक्षिण ध्रुव प्रदेशांचा अपवाद सोडता इथल्या हिमनद्या सर्वाधिक लांबीच्या आहेत. पृथ्वीच्या पाठीवरच्या सर्वाधिक लांब हिमनद्यांपैकी एक हिस्पार बिएफओ इथलीच. तिची लांबी जवळजवळ 76 मैल आहे. आपल्याला अधिक परिचित असलेली सियाचिन ग्लेशियर देखील तब्बल 47 मैल लांबीची आहे. उत्तुंगतेतही काराकोरम दुसऱ्या क्रमांकावर आहे. सर्वोच्च 14 अष्टहजारी शिखरांपैकी K2 म्हणजे छोगोरी, गशरब्रम 1 म्हणजेच हिडन पीक, गशरब्रम 2 आणि ब्रॉड अशी 4 काराकोरममध्ये आहेत. त्यानंतर येतो पंजाब हिमालय. सिंधू आणि सतलज नद्यांच्या खोऱ्यांना विभागणारी ही पर्वतश्रेणी, याच्या उत्तर सीमेवर काराकोरम आहे. उंचीत 9व्या क्रमांकाचा पण गिर्यारोहणातील सर्वाधिक भीषण अपघातासाठी गाजलेला नंगा पर्वत सोडता या भागात 24,000 फुटांवरील कोणतंही शिखर नाही. जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश या भागात येतात. त्यानंतर गढवाल कुमाऊ हिमालय हा एक भाग आहे. पश्चिमेला सतलज आणि पूर्वेला भारत नेपाळ सीमेवरून वाहणारी काली यांच्यामधल्या या हिमालयात नंदादेवी, कामेट, अभिगामीन ही 24 ते 25,000 फुटांच्या आसपासची शिखरं सोडता अन्य कोणत्याही शिखराची उंची 24,000 फुटांवर पोहोचत नाही. यापैकी नंदादेवी हे उंचीत जगातलं 28 क्रमांकाचं शिखर. 1975 पर्यंत भारतातलं सर्वोच्च शिखर होतं, पण 75 साली सिक्कीम भारतात विलीन झाल्यावर कांचनजुंगा म्हणजेच कांचनगंगा हे जगातलं 3र्या क्रमांकाचं शिखर भारतातलं सर्वोच्च शिखर ठरलंय. गंगा, यमुना या नद्यांची उगमस्थानं असलेली गंगोत्री यमुनोत्री सारखी अनेक पवित्र यात्रास्थळं, तिबेटात पोहोचवणाऱ्या निलंग, माना, नीती, लिपुलेख यासारख्या खिंडी याच हिमालयात आहेत. त्यानंतर येतो नेपाळ हिमालयाचा भाग. पूर्वेला कोसी, मध्ये गंडकी आणि पश्चिमेला कर्णाळी या महाहिमालय भेदणाऱ्या नद्यांनी घडवलेला हा विभाग म्हणजे हिमालयाचं किंवा एकंदर पृथ्वीचंच सर्वोच्च स्थान. सर्वोच्च श्रेणीतील म्हणजेच 25,000 फुटांवरील एकूण 22 शिखरं नेपाळमध्ये आहेत. सर्वोच्च एव्हरेस्टसह 4, 5 आणि 8 क्रमांकाची लोत्से, मकालू आणि चो ओयू ही शिखरं इथं आहेत. त्यानंतर सिक्कीम हिमालय. त्यामध्ये 25,000 फुटांवरील 4 शिखरं तसंच कांचनजुंगा म्हणजेच कांचनगंगा नामक जगातलं 3र्या क्रमांकाचं आणि भारतातलं सर्वोच्च शिखर या चिंचोळ्या विभागाचं वैशिष्ट्य आहे. आसाम किंवा भूतान हिमालय हा किमान उंचीचा आणि अगदी गिर्यारोहकांसाठीही किमान परिचयाचा असा हिमालय आहे. नामचे बर्वा हे एकमेव शिखर 25,000 फुटांवरचं आहे. हे शिखर आणि भोवतालच्या पायटेकड्या हा एकूण हिमालयाचा पूर्वेकडचा पूर्णविराम म्हणता येईल.
1: चला जाऊया ट्रेकिंगला. या सुनीता तारापुरे लिखित पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आता आपण ऐकलं.

0: आठ मग न्यूबॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधू वरांसाठी स्पेशल कलेक्शन तेही होलसेल दरात आद्रा मॉल सम्राट चौक डीमार्ट समोर नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.
1: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
2: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती
2: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
1: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
2: संपर्क 87884014497.
3: श्रोत्याहो, सकाळचे 9:35 झाली आहेत. ठीक 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत. ठीक 10 वाजता आपण ऐकू शकाल चित्रलता हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

एफएम बँड 103.4 मेगा हर्ट्झवर आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 10 वाजले आहेत. आता ऐकूया चित्रलता हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

श्रोते हो, आज 15 मे मराठी चित्रपट सृष्टीतील संवेदनशील आणि आशयघन दिग्दर्शक यशवंत पेठकर यांचा जन्मदिन आहे. श्रोते हो, मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या वेगळ्या दिग्दर्शन शैलीनं ठसा उमटवणारे दिग्दर्शक, कथेला सामाजिक आशयाची जोड देत प्रेक्षकांच्या मनात घर करणारे कलावंत म्हणजे यशवंत पेठकर. त्यांचा आज जन्मदिन आहे.

श्रीदेहो 15 मे 1909 रोजी कोल्हापुरात त्यांचा जन्म झाला. शिक्षण संस्थेचे शिक्षक म्हणून कार्यरत असताना कलाक्षेत्राची ओढ त्यांना चित्रपट सृष्टीकडे घेऊन आली. मास्टर विनायक यांच्या सहवासातून अभिनय आणि चित्रपट निर्मितीचे धडे घेत त्यांनी आपल्या प्रवासाला सुरुवात केली. 1947 साली साने गुरुजींच्या रामाचा शेला या कादंबरीवर आधारित आगे बढो या चित्रपटाच्या दिग्दर्शनातून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. देव आनंद आणि खुर्शीद यासारखे कलाकार असलेल्या या चित्रपटातून त्यांची दिग्दर्शकीय दृष्टी प्रेक्षकांसमोर आली. यानंतर अपराधीसारख्या चित्रपटातून त्यांनी स्वातंत्र्यलढ्याचा विषय प्रभावीपणे मांडला. विशेष म्हणजे अभिनेता प्राण यांनी या चित्रपटात खलनायक नव्हे तर क्रांतिकारकाची भूमिका साकारली होती. श्रोतेहो मुंबईत आल्यानंतर त्यांनी शादी की रात, सौ का नोट यासारख्या हिंदी चित्रपटांचं दिग्दर्शन केलं तर मराठीत झालं गेलं विसरून जा, चोरावर मोर, मोलकरीण, माय माऊली, तूच माझी वहिनी, सून लाडकी या घरची असे अनेक गाजलेले चित्रपट त्यांनी दिले. श्रोतेहो मोलकरीण या चित्रपटानंतर प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली. त्याच चित्रपटाचा गुजराती अवतार मोटीवा हा गुजरात सरकारकडून सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून गौरवला गेला. कथा, व्यक्तिरेखा आणि भावविश्व यांची जाण असलेले दिग्दर्शक म्हणून यशवंत पेठकर यांचं नाव आदरानं घेतलं जातं. तेव्हा ऐकूया मोलकरीण या चित्रपटातलं हे गीत.

शिवली।

श्रोतेहो, आताच आपण मोलकरिणी या चित्रपटासाठी आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पी सावळाराम यांचं गीत ऐकलं. संगीत वसंत देसाई यांचं होतं. श्रोतेहो, यशवंत पेठकर यांनी यशवंत देव यासारख्या संगीतकारांना संधी देत नव्या प्रतिभेलाही त्यांनी प्रोत्साहन दिलं. चित्रपट हा केवळ करमणुकीचा विषय नसून समाजाशी संवाद साधणारं प्रभावी माध्यम आहे याची जाणीव त्यांच्या प्रत्येक चित्रपटातून होत राहते. 1991 साली संत नामदेव या चित्रपटातून त्यांनी पुन्हा एकदा दिग्दर्शन केलं आणि आपल्या कारकिर्दीचा समृद्ध अनुभव रसिकांसमोर आणला. 28 एप्रिल 1995 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र त्यांच्या चित्रपटांनी आजही मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख जपली आहे. दिग्दर्शक यशवंत पेठकर यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करूया आणि ऐकूया

0: सून लाडकी या घरची या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. याला संगीत होतं दत्ता डावजेकर यांचं. आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकताय. सकाळचे 10:12 झाली आहेत.
1: कमी वेळात जास्त नफा
2: बस एका क्लिक वर कमाले हसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
4: जाणकार बना सतर्क रहा.
5: पता है न्याय विभाग भारत सरकार ने गरीब और जरूरतमंदों को न्याय दिलाने की प्रक्रिया को किया और भी आसान.
6: हाँ बिल्कुल, टेलीलॉ और न्याय बंधु सेवाओं का हो गया है एकीकरण.
5: अब चाहे टेलीलॉ के माध्यम से मुफ्त कानूनी सलाह लेनी हो
6: या न्याय बंधु में पंजीकृत वकीलों से कोर्ट में निःशुल्क कानूनी सहायता के लिए जुड़ना हो,
5: अब दोनों एक ही ऐप पर उपलब्ध. डाउनलोड करें आज ही टेलीलॉ फॉर सिटीजंस मोबाइल ऐप अथवा लॉग इन करें www.tele-law.in या अपने नजदीकी CSE सेंटर से संपर्क करें. न्याय विभाग भारत सरकार द्वारा जनहित में जारी.
0: श्रोते हो, आज है 15 मे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन. श्रोते हो, आपल्या आयुष्यात अनेक माणसं भेटतात, अनेक नाती जोडली जातात, पण मनाला कायमची ऊब देणारं ठिकाण म्हणजे मात्र आपलं कुटुंब. प्रेम, विश्वास, जिव्हाळा आणि एकमेकांसाठी असलेली निस्सीम आपुलकी, या सगळ्यांनी विणलेलं सुंदर घरटं म्हणजे कुटुंब. श्रोते हो, प्रेमाच्या रेशमी धाग्यांनी विणलेल्या संसाराचं सुंदर चित्र उभं करणारं गीत आता ऐकूया.

0: कळत नकळत या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल, रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. याला संगीत होतं आनंद मोडक यांचं. चित्रलता हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकता आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

एकच घर अधिक सुंदर होत जातं। प्रेमातली कोमलता, एकमेकांविषयीचा आदर आणि हलक्याशा लाजऱ्या भावना, हे सगळं नात्यांना अधिक गोड बनवतं।

हेच माझं माहेर या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात शांताबाई शेळके यांची रचना आपण ऐकली. संगीत होतं अशोक पत्की यांचं. श्रोते हो, कुटुंब म्हणजे एकमेकांसाठी जगणारी माणसं.

सुखदुःखात कायम साथ देणारी आपली हक्काची माणसं, अशा प्रेमळ संसारामुळेच तर घराला गोकुळाचं रूप येतं ना। कार्यक्रमात शेवटी ऐकूया चिमणी पाखर या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत।

अच्युत ठाकूर यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार होते सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल, तर चित्रपट होता चिमणी पाखरं. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा चित्रलता हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्याहो, सकाळचे 10:30 वाजले आहेत. आता ऐकूया सीआयईटी एनसीईआरटी यांचा प्रायोजित कार्यक्रम.

श्रोते हो, आकाशवाणी सोलापूर केंद्र आता सोशल मीडियावरही उपलब्ध आहे। आमचे कार्यक्रम आपण आमच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलवरही ऐकू शकता। तेव्हा आकाशवाणी सोलापूरला फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आकाशवाणी सोलापूर। सकाळचे 11 वाजले आहेत। आता मराठी गाण्यांचा आनंद घेऊया, काही जाहिरातींचं प्रसारण।

0: अधिक महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. अपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: काय रमा काकू, जिना चढत चक्क तिसरा मजला गाठलत, दमा गेला की काय?
3: हो ना, अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली, एकदम बरं वाटतंय आता, अगदी पूर्वी सारखं.
2: त्वचा रोग, अस्थमा, संधिवात, मूळव्याध, फिशर तसंच इतर अनेक आजार, उपचार मात्र एकच, होमिओपॅथी. तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच.
3: आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार चावडी जवळ, सोलापूर.
2: सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत.
3: मोबाईल 98 50 33 88 07.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
2: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी।
1: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर।

0: लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर।
1: शिस्त संस्कार शिक्षण महान श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
2: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता।
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती।
2: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल। इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह।
1: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा। श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर।
2: संपर्क 87 88 46 14 97।
3: लग्नाचा सीजन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात। आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर। लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर।
4: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
5: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, तेरासदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर।
4: मोबाईल 91 72 710 499।
6: आता ऐकूया रवींद्र साठे यांनी गायलेलं गीत।

0: संत ज्ञानेश्वर महाराजांची अभंगरचना आपण ऐकली आशा भोसले यांच्या आवाजात. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं. श्रोते हो, मराठी गाण्यांचा आनंद आपण घेतोय. आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून आमच्या कार्यक्रमाविषयी निवेदन ऐकूया.
1: ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग. मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकीबरोबर ठेका धरायला लावणारी लावणी.

0: रवींद्र साठे यांच्या आवाजात नाधून महानोर यांची रचना आपण ऐकली. संगीत हर्षित अभिराज यांचं होतं. मराठी गाण्यांचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: शेततळे शेततळे शेततळे उत्तम क्वालिटीचे HDPE प्लास्टिक, कोहिनूर आणि इतर कंपन्यांचे सर्व साईजचे प्लास्टिक अत्यंत वाजवी दरामध्ये उपलब्ध. सुलाखे डॉटर्स ऐनापूर मारुती मंदिरासमोर बार्शी. फोन 82 37 83 19.
2: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.
3: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपट.

0: बेडेकर सन 1910 पासून.
1: बेडेकर लोणच्याचा तयार मसाला.
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
3: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
4: पण तू कसा ओळखलास?
3: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
5: VR पवार, साठी गल्ली, सोलापूर.
6: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
7: श्रोतेवात ऐकूया स्वयंवर या नाटकासाठी कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं नाट्यपद कीर्ती शिलेदार यांच्या आवाजात.

0: स्वयंवर या नाटकासाठी कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं नाट्यपद आपण ऐकल्यास स्वर होता कीर्ती शिलेदार यांचा. श्रोते हो, आता ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयी निवेदन.
1: दररोजच्या स्वयंपाकात तुम्हाला काहीतरी खास बदल हवाय? तेव्हा ऐकत रहा खमंग आणि रुचकर पदार्थांची मेजवानी देणारा कार्यक्रम खमंग रुचकर. इथं मिळतील चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपीज, पारंपरिक पदार्थांपासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सगळं काही. प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारी रहस्य.
2: श्रोते हो, म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श.
1: तर ऐकायला विसरू नका खमंग रुचकर, दररोज सकाळी 9:15
2: ऐकत रहा आणि बनवत रहा
1: प्रत्येक दिवस अधिक स्वादिष्ट.
3: जमीन,
4: शेतकरी,
3: पाऊस,
4: पाणी,
3: उघडीप,
4: वापसा,
3: पेरणी,
4: लावणी,
3: खुरपणी,
4: निंदणी,
3: कुळपणी,
4: फवारणी,
3: खतावणी,
4: कापणी,
3: छाटणी,
4: काढणी,
3: उफणणी,
4: पाखडणी,
3: प्रगत
4: शेतकरी,
3: गावकरी
4: मंडळ,
3: आकाशवाणी
4: सोलापूर,
3: दररोज
4: सायंकाळी 7:30.
3: माझं, तुमचं, प्रत्येकाचं,
4: सर्वांचं गाव.

그림 원달. श्रोतेहो तेव्हा ऐकायला विसरू नका आमचा गावकरी मंडळ हा कार्यक्रम सायंकाळी 7:30 यामध्ये सुरुवातीला कृषी सल्ला आपण ऐकू शकाल आणि त्यानंतर आंब्यातील गुच्छ विकृती संकलित माहिती प्रसारित करू वाचक स्वर शाहजोया सुभेदार यांचा. त्याचबरोबर दुधाळ जनावरातील सुप्त कॅल्शियमची कमतरता याविषयीचीही संकलित माहिती आपण ऐकू शकाल वाचक स्वर शिवाई शेळके यांचा. तेव्हा ऐकायला विसरू नका आमचा गावकरी मंडळ हा कार्यक्रम.

0: या गीताबरोबरच आजचा मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून एफएम बँड 103.4 MHz यासह न्यूज ऑन एआयआर या प्रसारभारतीच्या ऍपवरून. सकाळचे 11:30 वाजले आहेत. आता हिंदी गाणी ऐकूया.
1: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: खास उन्हाळ्यासाठी 50-75-90% क्वालिटी मध्ये हिरवे शेडनेट, काऊ मॅट, मल्चिंग पेपर, गांडूळ बेड, अझोला बेड वाजवी दरात मिळतील. सुलाखे डॉटर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर, बारशी. फोन 82-37-83-19.
3: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
4: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
3: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
4: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
3: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
4: अरुण नरखेडकर अंगर.
3: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
1: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
5: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
6: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
5: मोबाईल 93-72-707-100.
7: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
8: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती.
9: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई, नमकीन आणि बेकरी, सोलापूर आणि पुणे.

0: लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पंडित नरेंद्र शर्मा यांचं गीत आपण ऐकलं. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं. हिंदी गाण्यांचा आनंद आपण घेताय आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधू वरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: विद्यार्थी, पालक आणि शिक्षक बंधू भगिनींनो, जरा इकडे लक्ष द्या. श्री किरण कुलकर्णी सरांच्या ब्रेन एज्युकेशनल काउन्सिलिंग सेंटर सोलापूर तर्फे दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात मोफत भरारी करिअर मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन केलं आहे. यामध्ये 10वी आणि 12वी नंतर कोणतं क्षेत्र निवडावं यासाठी विद्यार्थ्यांची आवड आणि शैक्षणिक क्षमता तपासून योग्य भवितव्याची दिशा व योग्य संस्था निवडल्यास यश हमखास मिळतच. यासाठी विविध क्षेत्रातील नामवंत तज्ञांचं मार्गदर्शन मिळणार आहे. शिवाय करिअर विषयक विशेष माहिती दिली जाईल. संपर्क 92703 50 701 किंवा 94230 680 31. या करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे इव्हेंट पार्टनर आहेत नाईस गोल इव्हेंट्स इंडिया. सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
3: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315 156.
4: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केटमध्ये.
5: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात.
4: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे, मोर्निंग. संपर्क 87400304008.

श्रोते हो, आज 15 मे बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचा आज आहे वाढदिवस. अभिनय, अप्रतिम नृत्य आणि मोहक हास्य यांच्या जोरावर त्यांनी अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. श्रोते हो, साजन असो किंवा देवदास, प्रत्येक चित्रपटात माधुरी दीक्षित यांनी आपल्या अभिनयाची आणि नृत्याची वेगळी छाप उमटवली आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त ऐकूया त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांमधली दोन गाणी. सुरुवात करूया साजन चित्रपटातलं या लोकप्रिय गाण्यानं.

श्रोतेहो, आताच आपण साजन या चित्रपटातलं गीत ऐकलं. समीर यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं नदीम श्रवण यांनी. गायिका होत्या अनुराधा पौडवाल. श्रोतेहो, माधुरी दीक्षित यांच्या अभिनया इतकंच त्यांचं नृत्यही प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिलंय. देवदासमधील त्यांच्या देखण्या अभिनयानं आणि अदाकारीनं पुन्हा एकदा रसिकांना भुरळ घातलीय. आता देवदास या चित्रपटातलं गीत आपण ऐकणार आहोत. अभिनेत्री माधुरी दीक्षित यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊया.

0: पंडित बिरजू महाराज, कविता कृष्णमूर्ती, माधुरी दीक्षित आणि सहकाऱ्यांनी गायलेलं देवदास या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकताय.
1: अनुभवी दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिकमध्ये
2: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध. जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर.
1: मोबाईल 9205994290.
2: वेळ सकाळी 10:30 ते रात्री 8.
3: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
4: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
3: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते दुपारी 4. मोबाईल 9579790940.
5: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
6: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स करून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसतील.
5: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स करून.
6: दागिने त्यांच्याकडूनच आणलेत.
7: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
1: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
2: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्युरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर. मोबाईल 7083069496.
1: फिजिओथेरपीची जर्मन पद्धतीनं हायटेक उपचार पद्धती आता फिजिओथेरपी स्पेशालिस्ट डॉक्टर संदीप भागवत यांच्या निरामय रिहॅब मध्ये उपलब्ध.
2: महाराष्ट्रात प्रथमच आलेल्या एमफील्ड प्रो मशीन द्वारे उपचार करून सांधेदुखी, स्नायूंचा कडकपणा, स्नायूदुखी, अर्धांगवायू, फ्रोजन शोल्डर, टेनिस एल्बो यासारख्या अनेक आजारांवर औषधा विना वेदनांपासून तात्काळ मुक्ती मिळवा.
1: तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, प्रशिक्षित स्टाफ आणि सर्व आधुनिक सोयींनी युक्त निरामय रिहॅब,
2: रुक्मिणी रेसिडेन्सी, वामन नगर, जुळे, सोलापूर. मोबाईल 98-23-25-78-63.

0: अगं बाई बाई बाई वैतागले ग बाई या दारूला.
1: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल पेनूर तालुका मोहोळ. मोबाईल 96 37 91 22 88.
2: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
3: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
2: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
3: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
2: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
3: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
2: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
3: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
2: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
3: संपर्क 87 88 46 14 97.
4: त्वचारोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
5: मोबाईल 77 19 92 22 55.
3: विश्वसनीय गुंतवणूक करून निश्चिंत रहा.
0: अहो पण कुठ?
3: आर्थिक क्षेत्रातील 3 पिढ्यांचा विश्वास घेऊन येत आहे सभासदांच्या मनातील हक्काची योजना.
0: गुंतवणुकीच्या क्षेत्रातील नवीन क्रांती सुमित्रा महाबचत योजने अंतर्गत आपल्या सेव्हिंग खात्यावर 9.99% व्याज मिळवा. दैनंदिन शिल्कीवर व्याज
3: नाही, मुदतीची बाधा
0: नाही, TDS ची चिंता
3: नाही, नूतनीकरणाची गाथा.
0: दर महिना अखेर व्याज बचत खात्यात जमा. योजनेत सहभागी होऊन आपल्या गरजेच्या वेळी हक्काच्या पैशांची सोय करा.
3: सुखांजली मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, ब्रह्मा गॅलेक्सी, सुमित्रा पार्क, जुळे, सोलापूर.
0: मोबाईल 940 51 202 74.
3: उन्हाळ्याची खास गरमागरम ऑफर, मुदत ठेवीवर 11% व्याज.
6: श्रोते हो, आमच्या कार्यक्रमाविषयी निवेदन ऐकूया.
7: जनाजनाच्या मनामनातली आकाशवाणी, रसिकजनांच्या क्षणाक्षणातली आकाशवाणी, मधुरध्वनींच्या अश्वरथावर आरूढ करुनी भावनांना आकाशवाणी भुरळ घालते सकलजनांना. प्रसारणाचा हा कल्पवृक्ष विस्तारतो आहे, समाज माध्यमांनाही आता साद घालतो आहे. आम्ही जपतो ऋणानुबंध, रेडिओ लहरी जातात जिथवर, आकाशवाणीशी मैत्री वाढवा फेसबुक आणि ट्विटरवर. आपल्या सुसंस्कृत आणि श्रवणनिष्ठ रसिक श्रोत्यांशी असलेलं नातं अधिक घट्ट करण्यासाठी सोलापूर आकाशवाणी मैत्रीचा हात पुढे करत आहे. तेव्हा सोलापूर आकाशवाणीच्या ट्विटर आणि फेसबुक अकाउंटला नक्की भेट द्या. सोलापूर आकाशवाणी सर्च करा आणि फॉलो करा. ज्ञान आणि मनोरंजनाची राणी, सोलापूर आकाशवाणी.
6: श्रोतेहो, हिंदी गाणी आपण ऐकली आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. दुपारचे 12 वाजतायत. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचं स्वागत करते. मैत्रिणींनो, मे महिना जरी आपल्याला अतिशय उष्णतेचा दाह देणारा असला तरी रात्रीच्या वेळी मे महिन्यातलं वातावरण अतिशय आल्हाददायक करण्याचा प्रयत्न निसर्गाकडूनच होतो का काय असं वाटायला लागतं. अनेक काजवे रात्रीच्या वेळी आपल्याला स्वयंप्रकाशानं आकर्षित करत असतात. रात्रीच्या अंधारात किंवा पहाटे 3-4 वाजताच्या वेळी आपण जर बघितलं तर हे काजवे स्वतःच्या प्रकाशानं आजूबाजूचा परिसर प्रकाशमान करत असतात. छोटी छोटी दिव्यांची रोषणाई केली असल्याचा भास आपल्याला होतो. मैत्रिणींनो, विशेष म्हणजे हे काजवे जिथे असतात त्या ठिकाणी तुमचे छायाचित्रण करणारे कॅमेरे काम करत नाहीत. हे सौंदर्य कॅमेऱ्यात कैद न करता तुमच्या मनात कैद करा असं जणू त्यांना सुचवायचं असतं. तुमच्या फोटोच्या फ्लॅशमुळे काजवे चमकायचं थांबवतात आणि दिसेनासे होतात. अप्रतिम असं काजव्यांचं सौंदर्य अनुभवायचं असेल तर ते प्रत्यक्ष अनुभवायला हवं. त्याचा छायाचित्रण काढायचा प्रयत्न करू नये असं मुद्दाम सांगितलं जातं. हा काजव्यांचा चमचमणारा प्रकाश पूर्ण परिसर चमकून टाकतो आणि काही क्षणासाठी का होईना आपण निसर्गानं निर्माण केलेल्या रोषणाईचा अनुभव घेऊ शकतो. काजवा ही निसर्गाची निर्मिती आहे. काजवामय असलेला परिसर निसर्गनिर्मित रोषणाईनं आपल्याला थोडा वेळ तरी हुरळून टाकतो.

0: मैत्रिणींनो, आज जागतिक कुटुंब दिन. त्यानिमित्त ऐकूया कुटुंब समाजाचा गाभा या विषयावर डॉक्टर कुमुद गोरे खेर्डेकर यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद. मैत्रिणींनो, आज आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन. कुटुंब म्हणजे जिथं एकापेक्षा अनेक व्यक्ती एकमेकांची मायेची ऊब अनुभवत असतात, एकमेकांना प्रेम जिव्हाळा लावतात आणि सुख दुःखात खंबीरपणे एकमेकांसाठी उभे राहतात. परिस्थितीनुसार कुटुंब ही संयुक्त कुटुंब आणि विभक्त कुटुंब असू शकतात, पण कुटुंबामध्ये असलेले सर्वजण नेहमी एकोप्यानं आनंद शोधतात, अनुभवतात आणि पुढच्या पिढीला एक चांगला वारसा देतात. त्यामुळे परस्परांचं प्रेम वाढून नवीन पिढी नक्कीच सुदृढ आणि निश्चिंत जीवन अनुभवत असते. कुटुंब हा समाजाचा गाभा असतो. सुखी कुटुंब उत्कृष्ट समाज निर्माण करतं. त्यासाठीच आज कुटुंब समाजाचा गाभा या विषयावर संवाद साधण्यासाठी आपण निमंत्रित केलं आहे डॉक्टर कुमुद गोरे खेर्डेकर यांना. डॉक्टर कुमुद गोरे खेर्डेकर या शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे संख्याशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होत्या आणि त्याच महाविद्यालयातून त्या प्राचार्य म्हणून निवृत्त झालेल्या आहेत. एक आवड म्हणून त्यांनी समुपदेशन या विषयाचा निवृत्तीनंतर विशेष अभ्यास केलेला आहे. आज त्यांच्याशी आपण कुटुंब दिनानिमित्त संवाद साधणार आहोत. मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: कुमुद गोरे मॅडम, आज आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन आहे, काय सांगाल?
1: आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन हा 15 मे रोजी साजरा केला जातो आणि तो युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली यांनी तो घोषित केलेला आहे. 1993 सालापासून हा साजरा केला जातो. या कुटुंब दिनाच्या

0: वेळेला अनेक परिषदा होतात, चर्चासत्र होतात, आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सेस होतात, अनेक संशोधन लेख प्रसिद्ध केले जातात कुटुंब ह्या विषयावरती. त्या त्या विषयाची एक संकल्पना असते प्रत्येक वर्षी आणि त्याप्रमाणे त्या विषयावरती अभ्यास होतो. आणि मग कौटुंबिक प्रश्न किंवा समस्यांबद्दल जागरूकता निर्माण केली जाते आणि त्या सोडवण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न करावा म्हणून हा कुटुंब दिन जाहीर केलेला आहे. तर यावर्षीची जी संकल्पना आहे ती फॅमिलीज इनइक्वालिटीज अँड चाइल्ड वेलबिईंग अशी संकल्पना 2026 आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाची आहे.
1: सगळ्यात प्रथम आपल्याला कुटुंब म्हणजे नेमकं काय याबद्दल बोलायला आवडेल.
0: आपण इतक्या सहजतेने कुटुंबामध्ये राहतो की आपण याच्या व्याख्येचा खरं तर कधीच अभ्यास करत नाही. पण कुटुंब म्हणजे एकाच घरात एकाच छताखाली राहणारे,

0: प्रयत्न करावा म्हणून हा कुटुंब दिन जाहीर केलेला आहे. तर यावर्षीची जी संकल्पना आहे ती फॅमिलीज इनइक्वालिटीज अँड चाइल्ड वेलबिईंग अशी संकल्पना 2026 आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाची आहे.
1: सगळ्यात प्रथम आपल्याला कुटुंब म्हणजे नेमकं काय याबद्दल बोलायला आवडेल.
0: आपण इतके सहजतेने कुटुंबामध्ये राहतो की आपण याच्या व्याख्येचा खरं तर कधीच अभ्यास करत नाही. पण कुटुंब म्हणजे एकाच घरात एकाच छताखाली राहणारे, एकत्र स्वयंपाक जेवण करणारे, परस्परांची जबाबदारी घेणारे, परस्परांना भावनिक आधार देणारे, रक्ताच्या नात्याने, विवाहाने किंवा दत्तक विधानातून एकत्र आलेले लोक यांना आपण साधारणपणे कुटुंब असं संबोधतो. आणि ह्या कुटुंबातल्या ज्या व्यक्ती असतात त्या दररोज किंवा अडचणीच्या वेळी सर्वतोपरी एकमेकांना पाठिंबा देतात, एकमेकांची कामं वाटून घेतात आणि त्यांचं जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये कुटुंबातील व्यक्ती एकमेकांना भावनिक, आर्थिक, सामाजिक अशा सर्वच प्रकारचा सपोर्ट देत असतात. एखादा कठीण प्रसंग आला कुटुंबामध्ये, एखादा मोठा आजार झाला तर त्यावेळी कुटुंबातले सगळे लोक त्या एका व्यक्तीच्या पाठीशी उभे राहतात. किंवा हल्ली आपण पाहतो की आयटी कंपन्यांमध्ये जॉब जातात, मग अशा वेळेला हे कुटुंब जे आहे हे तुमच्या पाठीशी अगदी सक्षमपणे आणि खंबीरपणे उभं राहतं. आणि म्हणून ह्या सगळ्या चॅलेंजेस किंवा ह्या ज्या समस्या आहेत या समस्यांना तोंड देणं सोपं जातं.
1: कुटुंबातली एकी अशा वेळेला कामाला
0: येते, नक्कीच कामाला येते. आणि कुटुंबामध्ये परस्परांशी कसं वागलं पाहिजे, एकमेकांशी संबंध कसे निर्माण करायचे, कसे टिकवायचे, वाढवायचे, परिस्थिती कशी हाताळायची, ही गोष्टी कुटुंबामध्ये शिकवल्या जातात. त्याचबरोबर मूल्य शिक्षण जे समाजासाठी खूप आवश्यक आहे ते मूल्य शिक्षण पण दिलं जातं. आपण आता जे म्हणतो आहोत की कुटुंब हा समाजाचा गाभा आहे, तर ऍक्च्युली असं आपल्याला म्हणता येईल की उत्तम कुटुंब म्हणजे उत्तम समाज, उत्तम समाज म्हणजे उत्तम राष्ट्र. तर त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी कुटुंब हे एक महत्वाचं युनिट आहे असं मला वाटतं.
1: तर मूल्य शिक्षणाबद्दल तुम्ही सांगत होतात, तर मूल्य शिक्षणाबद्दल एखादं उदाहरण देऊन आम्हाला समजावून सांगता येईल का?
0: आपण तसं रोजच्याच व्यवहारामध्ये कुठले प्रसंग घडतात तेव्हा आपण मुलांना नकळत आपल्या मूल्य शिक्षण देत असतो. म्हणजे मला यासंबंधी एक उदाहरण असं आठवतं माझ्या मुलांच्या शाळेच्या वेळेला की त्यांचे डबा घेऊन जातात मुलं, तेव्हा इतर मुलांना आपल्या डब्यातलं आवडलं तर ते खातात, मग कधी कधी जबरदस्तीने खातात. तर त्यावेळेला आपली मुलं घरी येऊन जर तक्रार करत असतील तर आपण त्यांना सांगतो की अरे शेअरिंगचं काय महत्व आहे, आपण एकमेकांना कसं ते दिलं पाहिजे आणि यातून तुमची मैत्री कशी वाढली पाहिजे हे त्यांना शिक्षण आपण देतो. म्हणजे कोणत्या गोष्टीला आपण ऍक्सेप्ट करायचं, कोणती गोष्ट स्वीकारायची आणि कोणत्या गोष्टीसाठी विरोधात उभं राहायचं याचं शिक्षण ह्या एका प्रसंगातून आपण मुलांना देतो. किंवा आणखी एक प्रश्न घरच्या बाबतीतच आठवतो की माझ्या मुलाला एकदा एका मुलांनी मारलं, तो रडत घरी आला, तर मी त्याला म्हटलं मार खाऊन रडत घरी यायचं नाही, तू कुणालाही मारायचं नाहीस पण जर तुला कोणी मारलं तर तू त्याला मारायचं, नाही तर मग घरी येऊन माझा मार खायचा. तर हे बरोबर चूक हा भाग वेगळा आहे पण हे सुद्धा एक प्रकारे मूल्य शिक्षणच आहे.
1: म्हणजे तू घाबरला नाही पाहिजे, तुला जे पाहिजे ते तू सांगितलं
0: पाहिजे, तुझं म्हणणं तुला मांडता आलं पाहिजे, तुझी चूक नसेल तर तुला ते लोकांच्या समोर मांडून होता आलं पाहिजे. तर अशा आपण छोट्या छोट्या प्रसंगातून मुलांना मूल्य शिक्षण देतो. त्याला मूल्य शिक्षण असं मोठं हेडिंग जरी नसलं तरी पण त्यातनं आपण त्यांना शिकवतो समाजात कसं वावरायचं आणि समाजात वावरण्यासाठी योग्य असा नागरिक कुटुंबातून तयार होतो असं मला वाटतं की समाजात वावरण्यासाठी योग्य असा नागरिक तयार करणं ही कुटुंबाची जबाबदारी आहे.
1: तर आता आपण कुटुंब याविषयी बोलतोय तर त्याचे प्रकार काय सांगता येतील?
0: पूर्वी आपल्याला एक ढोबळ मानाने एवढंच माहिती होतं की एकत्र कुटुंब पद्धती आणि विभक्त, संयुक्त आणि विभक्त अशा दोनच कुटुंब पद्धती आपल्याला माहीत होत्या. पण कालानुसार आता इतके प्रकार झाले आहेत कुटुंब पद्धतीचे सुद्धा की एक एक्सटेंडेड कुटुंब पद्धती असते, म्हणजे आपले जे इतर नातेवाईक असतात आई वडील आणि यांच्या व्यतिरिक्त ते सगळे त्याच्यामध्ये येतात. किंवा ब्लेंडेड फॅमिलीज हा एक प्रकार आहे, सिंगल पेरेंट किंवा चाइल्डलेस फॅमिलीज, सेम सेक्सच्या फॅमिलीज, मातृसत्ताक फॅमिली, पितृसत्ताक, अशा विविध प्रकारे कुटुंबाचं वर्णन केलं जाऊ शकतं. आणि अशी कुटुंब आता अस्तित्वात यायला लागली आहेत त्यामुळे हे कुटुंबाचे प्रकार तयार झाले.
1: हे प्रकार निर्माण झाले त्याबद्दल काय सांगता येईल?
0: आताच मी म्हटलं तसं की परिस्थिती बदलली, शहरीकरण आणि रोजगाराची साधनं खेड्यांमध्ये ग्रामीण भागात राहिली नाहीत, मग ती मुलं शहरात जातात नोकरीसाठी पण आई वडील मात्र गावात राहतात. मुलं सुद्धा शहरात गेल्यावर दोन मुलं असतील तर ती एकत्र राहत नाहीत.

0: कदाचित एकाचं ऑफिस एकीकडे एकाचं एकीकडे असतं, मग दोघांना ते लांब पडतं म्हणून ते तिथे गेल्यानंतर पण वेगळे राहतात. तर अशी जी कारणं आहेत. आणि दुसरं म्हणजे शिक्षणामुळे एक अवेअरनेस आलेला आहे स्वतःच्या हक्कांबद्दल, जबाबदारीबद्दल एक वेगळा अवेअरनेस निर्माण झालेला आहे. आजकाल आपण जी स्पेसची भाषा बोलतो
1: आणि कामाच्या वेळा
0: हा पण महत्वाचा भाग आहे. प्रत्येकाला स्पेस हवी असते. त्यानंतर हक्कांची जाणीव झाली आहे, स्वातंत्र्याची जाणीव झालेली आहे. करिअरमुळे सुद्धा काही वेळेला, तुम्ही आता जसं म्हणालात की कामाच्या वेळा वेगळ्या असतील तर मग वेगळ्या वेगळ्या ठिकाणी राहिलेलंच केव्हाही चांगलं असतं. तर ह्या सगळ्या कारणांमुळे आणि शेवटी पाश्चात्यांचं अनुकरण हा पण एक भाग त्याच्यामध्ये आहे. आणि त्यामुळेही अशा प्रकारची कुटुंब निर्माण झालेली आहेत. याच्यामध्ये निओ लोकल हा एक भाग आहे, बाय लोकल असा एक भाग आहे. तर निओ लोकल कुटुंब म्हणजे असं की ज्यांच्या जवळ पत्नी किंवा पती दोघांचेही आई वडील राहत नाहीत, फक्त ते पती पत्नी आणि मुलं असे राहतात. म्हणजे ज्याला आपण विभक्त कुटुंब म्हणायचो त्याला आता निओ लोकल म्हणतात. किंवा बाय लोकल म्हणजे मुलीचे आई वडील, पत्नीचे आई वडील किंवा पतीचे आई वडील, दोघांपैकी एक पेअर जर मुलांसोबत राहत असेल तर त्याला बाय लोकल म्हणायचं. अशा वेगवेगळ्या संकल्पना आणि संज्ञा आजकाल आलेल्या आहेत.
1: पूर्वीची कुटुंब व्यवस्था आणि आजची कुटुंब व्यवस्था याबद्दल काय सांगाल?
0: तर जसं मी म्हटलं की पूर्वीची म्हणजे एकत्र किंवा संयुक्त कुटुंब आणि आताची म्हणजे विभक्त, असं आपण थोडं ढोबळमानानेच त्याबद्दल बोलू शकतो. आणि त्यामध्ये पण विभक्त म्हणजे साधारणपणे आता मी जसं म्हटलं की निओ लोकल जे आहे तसेच बहुतेक तशीच मुलं राहतात. तुम्ही आता आपल्या संभाजीनगरमध्ये पाहिलं तर दर तिसऱ्या घरातली मुलं पुण्याला मुंबईला कुठेतरी आहेत आणि आई वडील फक्त इथे राहतात.
1: अगदी.
0: तर असं जेव्हा असतं त्यावेळेला संयुक्त कुटुंब मध्ये जी आपल्याला आर्थिक सुरक्षा मिळते, भावनिक सुरक्षा मिळते, सामाजिक सुरक्षा मिळते ती मिळत नाही मग या ठिकाणी. आणि कामांची वाटणी पण होत नाही वेगवेगळ्या वेळेला. आता आपण मगाशी बोललो तसं एखाद्या अडचणीच्या वेळी, एखाद्या क्रिटिकल आजारामध्ये सगळा सपोर्ट मिळणं अवघड होऊन जातं खूप. आणि ज्येष्ठ लोक जे असतात त्यांना सुद्धा एकटं राहावं लागतं. त्यांना सुद्धा आपल्या परंपरा ज्या असतात त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं खूप अवघड जातं. पण एकत्र कुटुंब पद्धती जेव्हा असते त्यावेळेला साधारणपणे असं चित्र दिसतं की पुरुष बाहेरची कामं करतात आणि स्त्रिया घरातली करतात. त्यामुळे त्या कुटुंब पद्धतीमध्ये स्त्रियांना जे एक्सपोजर मिळायला पाहिजे ते त्यांना तिथे मिळत नाही. त्या बहुतेक
1: घरातली कामं करण्यातच
0: त्यांचा वेळ जातो आणि तसंच अपेक्षित असतं. म्हणजे त्यामुळे त्यांना जे काही स्वातंत्र्य आहे, त्यांच्या शिक्षणाचा जो उपयोग व्हायला हवा आहे, त्यांच्या विचारांचा उपयोग व्हायला पाहिजे, त्यांच्यातली प्रगल्भता वाढायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मात्र एकत्र कुटुंबात कधी कधी होत नाही. पण कालानुरूप, वातावरणानुरूप, व्यक्तीनुरूप आणि विचारानुरूप असे वेगवेगळ्या गोष्टी घडतात. म्हणजे सगळीकडे असंच असेल असं नाही. हा काही ठोकळेबाज नाहीये, हे काही सायन्स नाही की इथे असं म्हणजे असंच असेल. ज्या ठिकाणी ओपन माइंडेड लोक असतील तिथे तसं होणार नाही एकत्र कुटुंब पद्धती जरी असली तरी. तर असा फरक पडेल. पण एक ढोबळमानाने पाहिलं तर स्त्रियांना थोडंसं अधिक
1: घरात लक्ष
0: एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये द्यावं लागतं.
1: तर आता तुम्ही जे बोललात त्यावरून असं लक्षात येतंय की दोन्ही म्हणजे विभक्त कुटुंब किंवा एकत्र कुटुंब पद्धती याच्यामध्ये दोन्हीमध्ये काहीतरी थोडासा त्रासदायक काहीतरी आहे आणि काहीचे फायदे पण आपल्याला मिळत आहेत.
0: बरोबर.
1: तर त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल की त्यात आपल्याला जास्तीत जास्त फायदे मिळावेत या गोष्टींचे?
0: फायदे म्हणजे असं की दोन्ही कुटुंब पद्धतीमध्ये काहीतरी म्हणजे कोणत्याही गोष्टीत काही फायदे काही नुकसान असतंच. तर त्यावरती आपल्याला काहीतरी उपाय काढता येतो का हे पण पाहू शकतो आपण. की जेव्हा वृद्ध एकटेच राहतात, आता जसं बोललो आपण की दर तिसऱ्या घरामध्ये वृद्ध संभाजीनगरमध्ये दोघंच राहतात, तर मग अशा वेळेला वृद्धांसाठी डे केअर सेंटर्स असतात. तिथे वृद्ध जाऊन त्यांचं करमणूक किंवा त्यांचं जे काही सोशलायझेशन आहे, संवाद साधायचा असतो त्यांना एकमेकांशी, माणसं हवी असतात, तर ते त्यांचं तिथे होऊ शकतं. किंवा काही चांगले वृद्धाश्रम सुद्धा आहेत. ती पण संकल्पना आजकाल खूप जोर धरते की सगळं चांगलं आहे, घरी व्यवस्थित आहे, पण वृद्धाश्रमात राहतात लोक. त्याचं कारण असं की त्यांना तिथे समवयस्क लोक मिळतात, त्यांना तिथे करमणूक असते, त्यांना तिथे मेडिकल फॅसिलिटीज असतात, म्हणून ते राहतात. तर ही संकल्पना पण आजकाल जोर धरायला लागलेली आहे. आम्ही आमच्याकडे एक असा प्रयोग केला की असे जे आम्ही आहोत सगळे आमच्या कॉलनीमध्ये, त्यांच्यासाठी आम्ही एक मैत्री जंक्शन म्हणून एक कट्टा सुरू केला आहे. मग त्या माध्यमातून आम्ही मध्ये मध्ये भेटतो सगळेजण. कधी सिनेमाला जातो, कधी कुठल्या देवाला जातो, कधी तरी एखादं व्याख्यान ठेवतो, कधी कुणाची भेट घडवून आणतो. अशा प्रकारचे उपक्रम जर कॉलनीमध्ये झाले तर वृद्धांना एकटं वाटणार नाही. पण जेव्हा वृद्ध आणि मुलं वेगळ्या ठिकाणी राहतात तेव्हा त्यांच्या मुलांना म्हणजे नातवंडांना आजी आजोबांचा सहवास मिळत नाही, त्यांना बरेचदा डे केअरमध्ये ठेवावं लागतं, त्यांना वेगवेगळे क्लासेस लावा

0: व्हावे लागतात, पण त्याची ती एक अपरिहार्यता आहेच त्याच्यामध्ये. आणि त्याचे पण काही फायदे आहेत. म्हणजे डे केअरमध्ये ठेवलं म्हणजे अगदी एकदम दुःखद गोष्ट आहे असं काही मला वाटत नाही, की त्यातून मुलांना म्हणजे लोकांशी बोलण्याची खूप चांगली सवय होते, मुलं धीट होतात, सोशलायझेशन उत्तम होतं, सोशल स्किल्स चांगले त्यांचे डेव्हलप होतात त्याच्यामध्ये. तर असं म्हणजे प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, हे वाईट किंवा हे चांगलं असं धरण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. आणि ह्याच्यावरती आणखी आता आजकाल आपण पाहतोय की कोविड पासून अनेक म्हणजे आपल्याला माणसाची किंमत कळालेली आहे. म्हणजे मला असं वाटतं की माणसं माणसाला गरजेची आहेत, तर तसं ते आपल्याला त्यावेळेला कोविडमध्ये लक्षात आलेलं आहे. तर त्यामुळे प्रत्येक कुटुंबाचा एखादा व्हॉट्सअप ग्रुप असतो, मग त्या व्हॉट्सअप ग्रुपवर ते एकमेकांची चौकशी करतात, आज काय घडलं, मग एखादा फोटो टाकतात, हे करतात किंवा मेसेजेस करतात,
1: कम्युनिकेशन करण्याचा
0: प्रयत्न करतात, व्हिडिओ कॉल्स करतात. जसं आता आमच्या घरी आम्ही आठवड्याला एक व्हिडिओ कॉल सगळ्यांचा असतो, सगळे मिळून आम्ही त्या व्हिडिओ कॉलवर एक अर्धा तास पाऊण तास बोलतो. ते सगळं कम्युनिकेशन होतं आणि एक बॉन्ड जो असतो तुमचा तो कायम राहतो किंवा नवीन बॉन्ड क्रिएट होतो असं आपल्याला दोन्ही म्हणता येईल. आता वृद्धांच्या दृष्टीने सुद्धा आपण पाहतोय की गीता ज्ञानेश्वरीचे वर्ग खूप ऑनलाईन चालतात कोविड पासून, किंवा गाण्याचे क्लासेस करता येतात, गीता शिकता येते, पॉटरी मेकिंग किंवा व्यायाम करणं, संस्कृत शिकणं, असे अनंत प्रकारचे ऑनलाईन क्लासेस सुरू झाले आहेत. त्यातून तुम्हाला वृद्धांनाही फायदा घेता येऊ शकतो आणि जसं मुलं एकटी राहत असतील तर मुलांना सुद्धा त्यातनं शिक्षण घेता येऊ शकतं. काही फायदे काही तोटे
1: प्रत्येकच
0: ठिकाणी आहेत.
1: आता कुटुंबामध्ये मुख्य कोण असतं तर पती पत्नी, तर या पती पत्नींचे संबंध दृढ व्हावेत यासाठी काय करायला?
0: आता पती पत्नी हे मुख्य असतात हे बरोबरच आहे, पण कुटुंब विभक्त असो संयुक्त असो किंवा मगाशी आपण म्हणालो जसं निओ लोकल बायो लोकल कोणत्याही प्रकारचं असलं, किंवा कोणतीही चार माणसं जर एकत्र राहत असतील तर त्यासाठी आपल्याला जे करावं लागतं तेच खरं म्हणजे पती पत्नींना करावं लागतं. पण पती पत्नींवरती आपण विशेष बोलतो कारण तो त्यांचा त्या कुटुंबाचा पाया असतो. त्यांचे संबंध कोणत्याही प्रकारचं लग्न असलं तरी पण काही गोष्टी समान असतात. डव मॅरेज असेल तर अगोदरच त्यांचं नातं निर्माण झालेलं असतं, अरेंज मॅरेज असेल तर नंतर नातं निर्माण होतं. पण नातं ते नंतर जे निर्माण झालेलं आहे किंवा आधी निर्माण झालेलं आहे त्याला फुलवावं लागतं,
1: नक्कीच
0: हे दोन्हीमध्ये कॉमन आहे. त्यानंतर ते नातं टिकवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात हेही दोन्हीमध्ये कॉमन आहे, कुठल्याही प्रकारचं लग्न झालं तरी. तर त्यासाठी ठरवून दोन्ही बाजूनी प्रयत्न करावे लागतात. आता कालच मी पेपरमध्ये एक आर्टिकल आलं होतं, कुठल्या तरी नाटकाबद्दल त्यांनी लिहिलं होतं, पण ते लिहिताना त्यांची सुरुवात अशी होती की आजकाल मराठीमध्ये सगळे कौटुंबिक नाटकं येतात आणि त्या सगळ्या नाटकांचा विषय हाच आहे, पती पत्नी संबंध, पती पत्नींचा घटस्फोट असेल, त्यांचं वैचारिक मतभेद असेल, ह्याच्यावरच येतात. तर मराठी रंगभूमी इथेच अडकून बसली आहे का, ह्याच्या पुढे जाणार नाहीये का, त्याचा असा अर्थ घ्यायचा का, असं होतं. पण त्यात मला दुसरी बाजू अशी दिसली की हा प्रश्न इतका चिघळला आहे का, त्यामुळे ह्याच्यावर मराठी नाटकं निघत आहेत का, असं सुद्धा मला त्यात एक जाणवलं. तर अशा प्रसंगी आपल्याला काउन्सेलरची भूमिका खूप महत्वाची ठरते. आणि ह्याच्यासाठी एक छान खूप इंटरेस्टिंग गोष्ट मी शिकले आहे की जॉन गॉटमन नावाचा एक अमेरिकन सायकोलॉजिस्ट होता आणि त्याची जी थिअरी आहे ती खूप इंटरेस्टिंग पण आहे आणि उपयुक्त पण आहे. पण अजून ती थिअरी सांगण्यापूर्वी मला एक विशेष नमूद करावं असं वाटतं की अजून आपल्याला काउन्सेलरकडे जाणं हे इतकं सहज नाहीये. आपल्याला एक कसं त्याचं सामाजिक कुठेतरी अडचण आहे, एक सोशल स्टिग्मा आहे, काउन्सिलरकडे गेलो म्हणजे आपलं काहीतरी बिघडलं म्हणजे आपला काहीतरी दोष आहे. तर असं खरं म्हणजे नाहीये, हळूहळू जनजागृती होते आहे आणि बऱ्याचदा सिनेमा आणि सिरियल्समधनं पण ते काउन्सिलरचं महत्व सांगतायत. तर ती एक मला खूप चांगली गोष्ट वाटते. परवाच मी एक सिरियल पाहिली तर त्यात त्यांनी अगदी खास 5 मिनिटं घेऊन काउन्सिलरचं काय महत्व आहे ते त्यात त्यांनी सांगितलेलं आहे. तर ह्या गोष्टीत हा स्टिग्मा जो आहे तो कमी होईल असं मला वाटतं. आता आपण गॉटमनच्या थिअरीकडे जाऊ. गॉटमनचा एक लव मॅप आहे. लव मॅप म्हणजे तुमच्या जोडीदाराच्या अंतरंगाची ओळख. तुम्हाला आठवत असेल की पूर्वी एक टीव्ही शो होता आणि मग त्याच्यात असं विचारायचं की तुमच्या बायकोचा आवडता रंग कोणता, मग तिच्या शाळेचं नाव काय, मग नवऱ्याच्या फर्स्ट इयरच्या कॉलेजमधल्या मित्राचं नाव काय. तर हा थोडासा तोच प्रकार आहे की तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल किती माहिती आहे, त्याच्या अंतरंगात तुम्ही कुठपर्यंत खोल गेलेले आहात हे जाणून घेण्यासाठी गॉटमननी एक लव मॅप दिलेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये 20 प्रश्नांची प्रश्नावली आहे ती. आणि मग त्यांनी त्याच्यात रँकिंग केलं की एवढे प्रश्न असे रँक असेल, 10 प्रश्नांच्या वर असेल उदाहरणार्थ, तर तुमचा एकदम मजबूत पाया आहे तुमच्या लग्नाचा. थोडं कमी असेल तर तुम्हाला थोडं काम
1: डेव्हलप करावं लागेल,
0: आणखी थोडं कमी असेल तर आणखी तुम्हाला काही गोष्टी

0: कराव्या लागतील. अशा पद्धतीने खूप म्हणजे छान त्यांनी अगदी दिलेलं आहे. त्यातून आपल्याला काउन्सिलरच्या माध्यमातून आणि ह्या लव्ह मॅपच्या माध्यमातून काउन्सिलर ते लव्ह मॅप तुम्हाला देतात आणि तुम्ही त्यावरनं ते काउन्सिलर तुमच्या विवाहाची आजची स्थिती काय आहे, सद्यस्थिती काय आहे हे जाणून घेऊन मग तुम्हाला तो मार्गदर्शन करू शकतो. तर यामध्ये त्यांनी आणखी काही गोष्टी दिलेल्या आहेत गॉटमननी की बाबा नेमकं पटेन असं कुठे होतं किंवा घटस्फोटापर्यंत कधी गोष्टी जातात. तर तुम्ही एकमेकांवर खूप टीका करायला लागलात किंवा सारखं तुम्ही स्वतःला वाचवणं डिफेन्सिव्ह तुम्ही सतत राहिलात किंवा एकमेकांशी बोलणंच बंद करून टाकलं. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला
1: घटस्फोटापर्यंत
0: जातं. म्हणून ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. त्या कशा टाळता येतील तर त्याची पण काही काही त्यांनी चांगली उदाहरणं दिलेली आहेत. की समजा एखादी स्त्री आहे आणि तिला एखादं काम तिचं ऑफिसमधलं वेळेत झालं नाही पूर्ण आणि ती घरी आल्यावर नाराज झाली. मग पतीने विचारणं अपेक्षित आहे की बा तू का नाराज आहे. काही वेळेला विचारत नाहीत पती, काही त्यांचं लक्षही नसतं किंवा दोन्ही बाजूनी असतं हे अर्थात. विचारलं की बाबा काय झालं, मग तिने सांगितलं की मला आज माझं काम वेळेवर पूर्ण झालं नाही म्हणून माझे जे वरिष्ठ होते ते मला रागावले. मग दोन बाजूनी संवाद होऊ शकतो. एक तर पहिला संवाद असा असू शकतो मग तू का नाही केलं वेळेवर, तुझी नेहमीची हीच पद्धत आहे. ही काय पद्धत आहे, आपल्या ऑफिसचं काम आपण नको सांभाळायला, त्याच्यासाठी आता तू घरी येऊन रडत बसणार का. हा एक मार्ग असू शकतो. किंवा दुसरा मार्ग असू शकतो की ठीक आहे ह्या वेळेला झालं नसेल, नाहीतरी तुझ्यावर बरीच जबाबदारी होती या वेळेला, पण ह्याच्या पुढे तुला काय ह्या बाबतीत मदत लागेल ती मला सांग आणि तू काम वेळेवर करत जा. तर हा दुसरा संवाद आहे. तर गॉटमननी म्हटलंय की हा दुसरा संवाद करा तुम्ही, हा पहिला नका करू. त्यांनी तुमच्यातलं नातं आणखी दुरावतं.
1: बरोबर.
0: किंवा वाद होतात, वाईट वाटतं आणि एकदा तुमचा जोडीदार दुःखी झाला की मग
1: एकदा दुखावला
0: की मग ते संबंध तुमचे बिघडतात. तर त्यांनी असं म्हटलंय की तुमच्या संभाषणामध्ये पाच पाचाच एक असा रेशो असला पाहिजे. कशाचा, तर पाच वेळेला तुम्ही पॉझिटिव्ह बोललात तर एकदा तुम्ही निगेटिव्ह बोलला तर चालेल.
1: अच्छा.
0: म्हणून तुम्ही पाच वेळेला पॉझिटिव्ह बोला, तुमच्या जोडीदाराचं कौतुक करा, अप्रिशिएट करा. ते जे चांगलं करतात त्याचं अप्रिसिएशन करण्याची आपल्याकडे खूप पद्धत नाहीये की हा खरंच बाबा हे तू खूप छान केलं, याचा असा फायदा झाला,
1: तू हे केलं म्हणून मला फायदा झाला
0: किंवा मला खूप बरं वाटलं, मला खूप छान वाटलं. अशा प्रकारचे संवाद करण्याची आपल्याकडे पद्धत तशी नाहीये, पण ती आणली पाहिजे, केली पाहिजे पाहिजे असं वाटतं. म्हणजे मला असं वाटतं की आपण आजारी पडलं की डॉक्टरकडे जातो, तसं आपल्याला काही मनाची समस्या आली किंवा आपल्या रिलेशनशिपमध्ये समस्या आली तर आपण काउन्सिलरकडे जावं, हा एक भाग आहे. पण त्याही पलीकडे जाऊन आपल्याला बरं वाटत नसेल तर आपण डॉक्टरला एखादं टॉनिक मागून घेतो ना. तसं जरी तुमचे रिलेशनशिप किंवा तुमचे नातेसंबंध खूप चांगले आहेत एकमेकांशी पती पत्नीचे, तरी सुद्धा आणखी त्याला कसं चांगलं करता येईल यासाठी सुद्धा तुम्ही काउन्सिलरकडे एक टॉनिक म्हणून जायला काहीच हरकत नाही.
1: म्हणजे समुपदेशन हे आपल्याला मदतच करेल,
0: अर्थात खूप जास्त मदत करेल.
1: मॅडम आताच तुम्ही काउन्सिलर अर्थात समुपदेशक याच्या भूमिकेबद्दल बरीच माहिती सांगितलीत, तर एकमेकांची मतं ही वेगळी असू शकतात, अशा वेळेला समुपदेशकाची भूमिका काय असते किंवा समुपदेशन गरजेचं आहे का.
0: समुपदेशन गरजेचं आहे याचं कारण असं की जेव्हा कुठला तरी वाद होतो, म्हणजे वाद हे एक उदाहरण झालं, अशा अनेक गोष्टींसाठी समुपदेशन असतं. पण आपण आता पती पत्नी संबंधाबद्दल बोलतोय म्हणून मी पती पत्नी मधला वाद म्हणते. तर वाद दोन्ही म्हणजे वाद मतभिन्नता होते आणि दोघंही आपापल्या जागी बरोबर असतात. म्हणजे आता जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं की बायको दुःखी झाली आणि नवऱ्याने पहिल्या प्रकारचा संवाद केला की तू का गेलं नाही मग वेळेवर, तुला काय होतं, तुझी हीच पद्धत आहे वगैरे, तर तसा तो त्याच्या जागी बरोबरच आहे ना. चूक नाहीये, तो तिचं चुकलेलंच आहे,
1: पण ते फक्त सांगायची पद्धत
0: वेगळी आहे. ती जी पद्धत आहे ती तुम्हाला समुपदेशक शिकवतो.
1: अच्छा.
0: किंवा समुपदेशक हा तुमच्या त्रयस्थाच्या भूमिकेतून तुमच्या दोन्ही मतांकडे पाहतो आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये तो कुठेही त्याचा कुठलाही पूर्वग्रह नसतो किंवा ही बाई आहे ना ही नेहमीच ऑफिसमध्ये उशिरा जाते किंवा घरातली कामं सुद्धा हिला करायची सवयच नाहीये वेळेवरती, अशा प्रकारचा कुठलाही पूर्वग्रह समुपदेशकाच्या मनात नसतो. आणि तुम्ही ह्यात आणखी एक महत्वाची सगळ्यात गोष्ट की समुपदेशकाला गोपनीयतेचं खूप जास्ती बंधन आहे. म्हणजे आज तुम्ही मला एखादी तुमच्या मनातली गोष्ट सांगितली तर मी ती दुसऱ्या कुणालाही सांगणं ही इथिक्सच्या अगेन्स्ट आहे, त्यामुळे तुम्हाला ती तुमची गोपनीयता ही पाळली जातेच.
1: म्हणजे ती फक्त समुपदेशक आणि आपण या दोघांमध्येच
0: असते ती, आणि मग तो समुपदेशक तुम्हाला त्रयस्थाच्या भूमिकेत

0: तून पाहून सांगतो की कसं तू
1: प्रश्न कसा सोडवायचा
0: सोडवायचा. एक जनरली आपल्याला असं दिसतं की समुपदेशक म्हणजे सल्लागार अशी असं एक सर्वसाधारणपणे मत असतं. तर सल्लागार नाही, समुपदेशक कोणताही सल्ला देत नाही. तो तुम्हाला त्याच्या भूमिकेत जाऊन
1: वागण्याची पद्धत बदलायला शिकवतो किंवा
0: सांगण्याची पद्धत बदलायला शिकवतो किंवा दुसऱ्याच्या भूमिकेत जायला शिकवतो. की जेव्हा कुठल्याही प्रकारचे संबंध येतात ना तेव्हा त्याच्यामध्ये आपण जी एम्पथी किंवा सहवेदना म्हणतो आपण, समवेदना किंवा सहवेदना, तर ती फार महत्वाची आहे. की वॉक अ माईल इन अदर शूज, म्हणजे तुमच्या याच्यामध्ये जाऊन तुमच्या भूमिकेत जाऊन मी बघायचंय की काय तुम्हाला वाटत असेल. म्हणजे जेव्हा नवरा म्हणतो तिला की बाबा तुला तुझी हीच सवय, मला हेच आवडत नाही तुझं आणि तू नेहमी सगळे कामं टाळाटाळ करते, उशीर करते, तेव्हा तिला काय वाटेल हे जर त्या नवऱ्याला समजलं तर तो या पद्धतीने बोलणार नाही. तर ही एम्पथी आहे की तिच्या भूमिकेत जाऊन तिचं काय आहे, मग तिला घरातलं पण पाहावं लागतं, भाजी आणावी लागते, आईवडिलांचं पाहावं लागतं, मग तिला उशीर होणार आहे, तर तो उशीर कसा कमी करता येईल, यासाठी मी काय करू शकतो, या भूमिकेतून जर आपण पाहिलं तर त्याला म्हणता येईल आपल्याला एम्पथी. आणि स्वीकारार्हता, ऍक्सेप्टन्स, जी परिस्थिती आहे, जी व्यक्ती आहे, तिला एकदा आपल्याला ऍक्सेप्ट करणं हे पण खूप गरजेचं असतं.
1: मॅडम, तुम्ही कुटुंब संस्थेमध्ये समुपदेशनाचं सुद्धा महत्व खूप छान पैकी आम्हाला समजावून सांगितलं, तुम्ही श्रोत्यांना काय सांगाल?
0: मला असं वाटतं की आपल्या आपण असं म्हणतो की आपल्याकडे जे संयुक्त कुटुंब पद्धती आहे किंवा एकत्र कुटुंब पद्धती ती लोप पावत चालली आहे, पण ती अजून लोप पावली नाहीये, त्या मार्गावर आहे आणि तिचं स्वरूप बदललेलं आहे आणि इतकंही काही वाईट परिस्थिती अजून आलेली नाही, आपण अजून तिला थांबवू शकतो आणि त्या थांबवण्यासाठी आपण काही काही छोट्या छोट्या छान गोष्टी करू शकतो. आपण प्रत्येक कुटुंबामध्ये म्हणजे ते एकत्र असो की विभक्त, हे काही छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही एकत्र करा. म्हणजे एकत्र एखादा पदार्थ तयार करा, रोजचं पाटपाणी तुम्ही एकत्र घ्या जेवायला बसताना, मागचं आवरण तुम्ही एकत्रपणे करा, 15 मिनिटं रोज रात्री सगळ्यांनी मिळून फिरायला जा, दर महिन्यात एखादा सिनेमा एकत्र घरी बसून पहा. म्हणजे कोणती तरी एखादी असा उपक्रम, एकत्र बैठे खेळ करणं किंवा एकत्र कोडी सोडवणं, शब्दांची अंताक्षरी करणं, पेपरचं एडिटोरियल वाचणं, दररोज
1: एकमेकांचे अनुभव शेअर
0: करणं, हा हे तर खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी नेहमी म्हणते की माझ्या घरी माझं मूल्य शिक्षण किंवा माझं एकंदर विचारांची बैठक ही आमच्या घरी आमच्या डायनिंग टेबलवर तयार झाली. कारण आम्ही रात्री सोबत जेवायचो तेव्हा आम्ही एकमेकांशी सगळं शेअर करायचो. आमचे वडीलही आम्हाला सांगायचे आज दिवसभरात काय घडलं, मग कॉलेजमध्ये काय घडलं, कसा प्रसंग आला तो त्यांनी कसा हँडल केला, आईला काय प्रसंग आले दिवसभरात ते तिने कसे हँडल,
1: अडचणींना कसे सामोरे
0: गेले, ह्यातून आमचं खरं तर शिक्षण झालेलं आहे. तर हे सोबत जेवणं हा एक मोठा भाग आहे, तो सर्वांनी जरी तेवढा जरी केला आणि त्या काळात ते मोबाईल वगैरे सगळे बाजूला ठेवून देवायचे, एवढं जरी केलं ना तरी पण एक खूप छान संबंध प्रस्थापित होऊ शकतात. आणि असे काही कुटुंबाचे नियम सुद्धा तयार करतात की बाबा आणि ते असं कुठेतरी लावणं, एक त्याचं पोस्टर करून की सगळ्यांचा आदर केला पाहिजे किंवा कामांची वाटणी केली पाहिजे किंवा प्रत्येकाची प्रायव्हसी जपली पाहिजे. किंवा याच्यामध्ये महत्वाची एक गोष्ट अशी आहे की समस्या तुमच्यामध्ये कुठे वाद निर्माण होत असतील, एखादा प्रश्न निर्माण होत असेल तर तो चिघळू देऊ नका, तो ताबडतोब सोडवा, बोला एकमेकांशी आणि ताबडतोब सोडवून द्या, त्याला मोठं रूप देऊ नका. किंवा एकमेकांचं कौतुक करूया असाही एक नियम करू शकतो. परंपरा जपू, बदल स्वीकारू. परंपरा जपायच्या म्हणजे तरुण पिढीने जपायच्या आणि बदल हे पुढच्या पिढीने ज्येष्ठांच्या पिढीने
1: स्वीकारायचे.
0: किंवा आनंदाचे क्षण साजरे करू. किंवा आपणची भावना ठेवू. आपण आणि आपलं ह्या शब्दात इतकी जादू आहे असं मला वाटतं की तुम्ही समजा माझ्या घरी आलात आणि मी तुम्हाला म्हटलं की आपल्याकडे ना मागे एक छान झाड लावलेलं आहे, आता ते तुम्ही आपलं म्हटलं म्हणजे काय घर तुमचं नाही झालं, पण तुम्हाला एक असं एक फील येतो की
1: मला त्यांनी आपलं
0: म्हटलं, मी ह्यांच्या घरातली एक सदस्य आहे. हा जो फील आहे, ही जी एक भावना आहे, जाणीव निर्माण होते, ती फार महत्वाची. तर हे दोन आपण आणि आपलं हे जादुई शब्द आहेत असं माझं मत आहे.
1: ते जास्तीत जास्त कुटुंबामध्ये
0: जास्तीत जास्त वापरले गेले पाहिजे. हे माझं आहे, हे तिचं आहे, तुझे आई वडील आले असं नाही.
1: अच्छा,
0: हा तुझे आई वडील आले असं नाही, ही तुमची सून आहे असं नाही, ही तिचं जे काय नाव असेल, समजा एक्स नाव असेल, जसं मानसी, ही आमची मानसी, ही माझी आईची सून आहे किंवा असं न म्हणता ही मानसी ही आमची मानसी
1: हा असं म्हटलं
0: असं

0: तर त्यातनं खूप फरक पडतो. अनेक गोष्टींमध्ये हे आपल्याला वापरता येतं. शेवटी मी असं म्हणेन की आपल्या आपली जी भारतीय संस्कृती आहे तर त्यामध्ये आपण आपल्या संसदेच्या प्रवेशद्वारावरच लिहिलेलं आहे वसुधैव कुटुंबकम, आणि वसुधैव कुटुंबकम हे मानणारीच आपली संस्कृती आहे. त्यामुळे बदलत्या रूपात आपली कुटुंब आणि आपली कुटुंब पद्धती सुरक्षित ठेवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, कारण कुटुंब हा समाजाचा गाभा आहे. नमस्कार.
1: कुमुद गोरे मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि कुटुंब या विषयावर आपल्या श्रोते मैत्रिणींशी खूप छान संवाद साधलात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: मीही आकाशवाणीची आणि आपल्या सर्व मैत्रिणींची खूप आभारी आहे. धन्यवाद.
1: कुटुंब समाजाचा गाभा या विषयावर डॉक्टर कुमुद गोरे खेर्डेकर यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद आपण ऐकलात.

0: मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे आजची रेसिपी ऐकण्याची. आजची आपली रेसिपी आहे घरच्या घरी बनवलेली प्रोटीन पावडर. मैत्रिणींनो, बाजारात अनेक प्रकारच्या प्रोटीन पावडर मिळतात. मात्र आपण जर घरी तयार केलेली प्रोटीन पावडर आपल्या घरातल्यांसाठी बनवली तर ती स्वस्त आणि मस्त तर असतेच. शिवाय ती घरच्या घरी बनवलेली असेल आणि त्यात आपल्या माणसांसाठी बनवलेली असल्याचा चिमूटभर स्वाद अधिक असेल. आणि त्यामुळे आपल्या माणसांना आपण जर ती रोज एक चमचा दिली तर सर्वच छोट्या मोठ्या आजारांना सोडचिठ्ठी मिळेल. तर बघा या प्रोटीन पावडरची जादू. मैत्रिणींनो, प्रोटीन पावडर बनवण्यासाठी साहित्य: शेंगदाणे एक वाटी, एक वाटी छान स्वच्छ फुटाणे, एक वाटी मखाने, थोड्या थोड्या प्रमाणात काजू, बदाम, अक्रोड आणि पिस्ता, सूर्यफूल, कलिंगड, खरबूज आणि भोपळ्याच्या बिया, जवस, ओट्स प्रत्येकी 2 चमचे, 1 चमचा खसखस, 2 चमचे खारीक पावडर, 1 चमचा वेलची पावडर आणि 1 वाटी खडीसाखर. मैत्रिणींनो, तुम्ही म्हणाल साहित्य तर खूपच जास्त आहे. अहो, पण यापासून जी प्रोटीन पावडर बनणार आहे त्यातून कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात मिळणार आहे. कोणत्याही आजारात किंवा आजार नसलेल्या माणसाला एक उत्तम प्रोटीन आहे ते. तर प्रथम मंद गॅसवर शेंगादाणे, फुटाणे, मखाने छान खरपूस भाजून घ्या. त्यानंतर काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड यांचे तुकडे मंद गॅसवर भाजून घ्या. तेल, तूप याचा अजिबात वापर करू नका. त्यानंतर सर्व प्रकारच्या बिया, जवस, ओट्स आणि खसखस थोडीशी भाजून घ्या. आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यात घालून छान बारीक करून घ्या. त्यात थोडी खारीक पावडर आणि वेलची पावडर घाला. झाली तुमची प्रोटीन बॉटल तयार. बाजारात अतिशय महाग मिळत असलेली प्रोटीन पावडर घरच्या घरी स्वस्तात आणि आरोग्यदायी नक्कीच असेल. ही पावडर वर्षभर टिकते. चला, आपल्या घरातल्या आवडत्यांसाठी आणि स्वतःसाठी सुद्धा आरोग्यदायी प्रोटीन पावडर घरातल्या सर्वांची सर्व आजार सुटका करण्यासाठी नक्कीच मदत करेल. मैत्रिणींनो, आता ऐकूया आठवणीतील गाव भीमाशंकर. लेखन स्नेहल कुलकर्णी यांचं.
1: नमस्कार मैत्रिणींनो, स्नेहल कुलकर्णीचा आपण सर्वांना नमस्कार. आज सकाळी रोजच्या सवयीप्रमाणे वर्तमानपत्र वाचत होते. एप्रिलचा शेवटचा आठवडा असल्यामुळं शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या होत्या. त्यामुळं वर्तमानपत्रात विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिराच्या जाहिराती येणं सुरू झालं होतं. प्रत्येक जाहिरातीचा उद्देश हाच होता, तुमच्या मुलांच्या सुट्ट्या आमच्या शिबिरात प्रवेश घेतला तर वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांची निर्मिती क्षमता वाढून त्यातून त्यांना जास्तीत जास्त आनंद मिळेल. अशा प्रकारच्या आकर्षक जाहिराती वाचताना माझ्या मनात विचार आला, आपल्या शालेय जीवनात आपण कुठल्याही शिबिरात प्रवेश न घेता आपल्या सगळ्या सुट्ट्या किती आनंददायी होत्या. अशा विचारानं माझं मन नकळतपणे माझ्या बालपणाच्या आठवणीत त्या आठवणींच्या गावात जाऊन पोहोचलं. सज्ज सारे रसिक आहे, क्षण आले अमृताचे, आकाशवाणीचा मंच आहे तेज जैसे पौर्णिमा.

प्रेमेचे. रसिक श्रोत्यांना कळतील भाव माझ्या अंतरीचे, गोड मानून घ्या रसिक हो शब्द माझ्या आठवणीतील गावाचे. माझ्या शालेय जीवनातील सुट्टीतील दरवर्षीचे 2 महिने आणि दिवाळीतील 8 दिवस माझ्या आजोळी भीमाशंकर येथे अतिशय आनंदात आणि निसर्गाच्या सान्निध्यात आजोळच्या सगळ्यांच्या प्रेमळ सहवासात गेल्यामुळे त्या दिवसांना मी आठवणींनी मंतरलेले दिवस असं म्हणते. सुट्टी सुरू होणार म्हणजे सुरेश मामा येऊन आम्हाला भीमाशंकरला घेऊन जाणार हे ठरलेलं असायचं. परीक्षा संपल्यानंतर 2 दिवसांनी मी व माझी लहान बहीण स्मिता मामाबरोबर आजोळी जाण्यासाठी सकाळी लवकर उठून एसटीनं प्रवासाला निघत असू. माझं आजोळ पुणे जिल्ह्यातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 6वं ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र भीमाशंकर हे आहे. माझ्या लहानपणी तिथपर्यंत जाण्यासाठी मंचरपासून लाल मातीचा रस्ता होता. 1975 ते 1990 काळात तिथे येणाऱ्या एसटीची संख्या खूपच कमी होती. एसटीमध्ये बसल्यानंतर रस्त्यावरील लाल मातीचा धुराळा पूर्ण रस्त्याच्या दोन्ही बाजूनी उडत असे. आजूबाजूचा हिरवागार निसर्ग, वळणावळणाचा घाटाचा रस्ता, मधून मधून रस्त्यात दिसणाऱ्या ओळखीच्या खुणा, तसंच रस्त्याच्या बाजूनं लाकडाचा भारा डोक्यावर घेऊन भरभर पावलं उचलत चाललेल्या कष्टकरी महिला, प्रवासात मामाबरोबरच्या गप्पा, अशा सगळ्या गोष्टींचा प्रवासात अनुभव आणि आनंद घेत आम्ही संध्याकाळपर्यंत भीमाशंकरला पोहोचायचो. मामाच्या घरी पोहोचलो की आजी लगबगीनं पोळीचा तुकडा आमच्यावरून ओवाळून पायावर पाणी घालत असे. त्या क्षणी प्रवासाचा पूर्ण क्षीण निघून जाई. मैत्रिणींनो, हा एक सांस्कृतिक वारसाच म्हणता येईल. आजी आपलं प्रेमानं स्वागत करत असे. अशा प्रकारे प्रवासातून दमून भागून येऊन जेवण झाल्यानंतर दुसऱ्या दिवसाची वाट बघत केव्हा झोप लागायची ते कळायचंच नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे जात्याच्या आवाजानं मला जाग येत असे. आजी आणि मामीचं जात्यावरच्या ओव्या गात दळण दळणं सुरू असायचं. त्या ओव्या अजूनही माझ्या स्मरणात आहेत. पहिल्या

आजीचं दळण सुरू असताना पहाटे 5 वाजता मंदिरातील काकड आरती सुरू होऊन घंटेचा आवाज यायला सुरुवात झाली की त्या आवाजानं आम्ही सर्वजण झोपेतनं उठून बसायचो. आजी आम्हाला सगळ्यांना दात घासण्यासाठी राखुंडी द्यायची. आम्ही तोंड धुवून येईपर्यंत मामीने चूल सारवून त्यावर दूध गरम करायला ठेवलेलं असायचं. त्यानंतर तिची अंगणात सडा रांगोळीची तयारी चालत असे. आम्हाला दूध देऊन दोन्ही मामींचं सकाळचं काम सुरू होत असे. त्यानंतर सर्वजण मिळून सकाळच्या नाश्त्यावर ताव मारत असतानाच बंडा मामाची हाक कानावर यायची, चला लवकर लवकर आपण सगळ्यांनी मिळून पाणी भरायचं आहे, हंडा कळशी घेऊन लवकर विहिरीजवळ या. मामाच्या घरासमोर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या शेजारीच खूप मोठी विहीर आहे. त्या विहिरीचं पाणी पिण्यासाठी वापरलं जातं. त्या विहिरीला मोक्षकुंड म्हणतात. सुट्टीत घरात खूप जण असल्यानं वापरण्यासाठी जास्त पाणी लागायचं, त्यामुळं आम्ही सगळे मिळून पाणी भरण्यासाठी मदत करायचो. मामाच्या घरापासून मोक्षकुंडापर्यंत आम्ही 6 ते 7 जण 5-5 फुटाच्या अंतरावर उभं राहायचो. बंडा मामा कुंडात दोरबादली सोडून रहाटानं पाणी शेंदून काढून हंडा कळशी भरून द्यायचा. आम्ही एकमेकांकडे हंडा कळशी देत 3 ते 4 मोठे ड्रम भरून पाणी भरायचो. आमची लहान भावंड छोट्या कळशा घेऊन आमच्या मागे पुढे करत असायची. पाणी भरताना डोक्यावर कळशी घेताना पाणी अंगावर सांडायचं, त्यामुळं आम्ही सगळेच थोडं थोडं ओलं व्हायचो. उन्हाळा असल्यामुळे पाणी अंगावर पडलं की आम्हाला खूप मजा यायची. एकमेकांशी गप्पा मारत, हसत खेळत, मजा करत पाणी कधी भरून व्हायचं हे आम्हाला समजायचंच नाही. त्यानंतर आजी सांगायची, चुलीवरच्या मोठ्या भांड्यात पाणी तापवून ठेवलं आहे,

लवकर आंघोळ करून मंदिरात दर्शनाला जा. आम्ही एक एक करून सगळेच लवकर आवरून तयार झाल्यानंतर एक लोटाभर पाणी बेलफूल घेऊन सगळी भावंड मंदिरात दर्शनाला जायचो. मामाचं घर मंदिराच्या शेजारीच असल्यामुळे आम्ही मोक्षकुंडाजवळच्या 10 ते 12 पायऱ्या उतरत असताना मोक्षकुंडातील कासव बघत मजा करत मंदिरात पोहोचायचो. भीमाशंकर मंदिराचं वर्णन करून सांगताना मी असं सांगेल, भीमाशंकराच्या मंदिराला आहे काळ्या पाषाणाची कोरीव कारागिरी. काळ्या पाषाणाची कोरीव नक्षी आहे मंदिराच्या प्रवेशद्वारी. श्री गजानन श्री गुरुदत्ताची मूर्ती आहे प्रवेशद्वारा शेजारी. मंदिराच्या गाभाऱ्यात गिरिजा समवेत स्वामी शंकराचं वास्तव्य आहे भूकैलासावरी. चिमाजी अप्पांची भव्य घंटा आहे मंदिरा शेजारी. भीमाशंकराची कृपा आहे साऱ्या भाविक भक्तांवरी. मंदिराच्या सभा मंडपात गेल्यावर समोरच काळ्या पाषाणाच्या छोट्या चौथऱ्यावर शंकराचे वाहन नंदी विराजमान आहे. मंदिरात प्रवेश करताना आधी नंदीला नमस्कार करायचा, त्यानंतर गणपती आणि दत्ताचं दर्शन घेऊन मंदिरात प्रवेश करायचा. शिवलिंगावर पाणी घातल्यानंतर बेलफूल वाहून परमेश्वरापुढे नतमस्तक होताना मन भक्तिभावानं भरून येईल. भीमाशंकर भारतातील द्वादश ज्योतिर्लिंगांमधील 6वं ज्योतिर्लिंग, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेलं निसर्गरम्य मनमोहक असं अत्यंत पवित्र शिवक्षेत्र आहे. सह्याद्रीच्या कुशीत आहे चिमुकलं एक गाव, माझ्या आजोळचं आहे भीमाशंकर हे नाव. भीमाशंकराच्या भाळी लाल मातीचा टिळा, सखी पार्वतीला शोभे रान फुलांची माळा. भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचं उगमस्थान आहे. 13व्या शतकातील अतिशय पुरातन अशा सुबक कलाकृतीचा उत्कृष्ट नमुना असलेलं मंदिराचं सुंदर कोरीव काम, आजूबाजूचा हिरवागार निसर्ग, घनदाट जंगल तसंच शेकरू अभयारण्य यासाठी भीमाशंकर तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे. भीमाशंकरावर आहे निसर्गाची मेहर नजर. तयस्थळे नांदे गिरिजा समवेत स्वामी शंकर. पौराणिक कथेनुसार या स्थानावर जेव्हा भगवान शिवानं त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला तेव्हा त्याच्या शरीरातून जो घाम वाहिला त्यातून भीमा नदी उगम पावली, म्हणून या क्षेत्राला भीमाशंकर नाव पडलं. शंकर आणि पार्वती हे दोघंही एकत्र लिंग रूपात अर्धनारी नटेश्वर या स्वरूपात या ठिकाणी आहेत. त्रिपुरासूर राक्षसाचा वध करण्यासाठी शंकर आणि पार्वतीनं हे रूप धारण केलं होतं. त्रिपुरासुराच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नी डाकिनी आणि शाकिनी त्रिपुरासुराशिवाय त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न घेऊन भगवान शिवाकडे गेल्या. भगवान शिवानं त्यांना अमरत्वाचा आशीर्वाद दिला. तेव्हापासून भीमाशंकर तीर्थक्षेत्राला डाकिन्याम भीमशंकरम म्हणून ओळखलं जातं. साधारणपणे 18व्या शतकात श्री नाना फडणवीस यांनी या मंदिराचा सभामंडप आणि शिखर जीर्णोद्धार केला. मंदिराजवळ सर्व तीर्थ व मोक्षकुंडा अशी 2 कुंड आहेत. पावसाळ्यात ही दोन्ही कुंड पूर्ण भरतात. भीमाशंकर शिवमंदिरासमोरच आदिगुरु श्री गोरक्षनाथ यांचा मठ आहे. मठातील गुरु गोरक्षनाथ यांची छोटी मूर्ती अतिशय लोभस आणि देखणी आहे. इथे अनादि कालापासून अखंड धुनी चालू आहे. अनेक तपस्वींनी भीमाशंकराच्या पुण्यभूमीत येऊन आराधना केल्याचा इतिहास आहे. मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आम्ही सर्वजण जाता जाता उषा मामीकडे जायचो आणि तिच्या घरात असलेल्या झोपाळ्यावर बसून मोठे मोठे झोके घेऊन झोका खेळण्याचा मनमुराद आनंद लुटायचो. खेळून थोडंसं खेळून झाल्यानंतर पुन्हा घरी आलो की मामा बरोबर त्याला मदत करायचो. त्या काळी मामाच्या घराच्या एका छोट्या खोलीमध्ये माझा धाकटा मामा पोस्ट ऑफिसचं काम चालवायचा. तेव्हा सकाळी 11 वाजताच्या एसटीनं पोस्टाची थैली यायची. थैली आणण्यासाठी आम्ही मामा बरोबर बस स्टँडवर जायचो. घरी आल्यानंतर मामा थैली उघडून त्यातील सर्व पत्र काढून आजूबाजूच्या परिसरातील लोकांना वाटप करायचा. त्यामधील एक पत्र डॉक्टर रेने बोर्जिस यांचं असायचं. ते पत्र घेऊन मामा एमटीडीसीच्या विश्रामगृहाकडे जायचा. आम्ही पण डॉक्टर रेने बोर्जिस यांना भेटायला मिळावे म्हणून जायचो. मला त्यांना भेटायला आवडत असे. त्यांना पत्र दिल्यानंतर आम्हाला बघून त्या आमच्याशी छान संवाद साधायच्या. डॉक्टर रेने बोर्जिस यांनी भीमाशंकर अभयारण्यातील शेकरू ह्या वृक्षखारीच्या प्रजातीवर संशोधनाचं महत्वपूर्ण कार्य केलं आहे. शेकरू महाराष्ट्र राज्याच्या वनविभागाचं मानचिन्ह आहे. डॉक्टर रेने बोर्जिस यांनी शेकरूच्या आहार प्रणालीवर पीएचडी संशोधन केले आहे. त्यांच्या तिथल्या जंगलातील वास्तव्याविषयी मला नेहमीच कुतूहल वाटायचं. एमटीडीसी

पत्र देऊन घरी आल्यानंतर राजूदादा त्यांच्याकडे असलेली बच्चे कंपनी जंगलात भटकंतीसाठी घेऊन तयारच असायचा. आम्ही पण आजी मामीला सांगून निघायचो. निघताना आजी सांगायची, येताना तमालपत्र, फुलं, निरगुडीची पानं घेऊन या. आम्ही सगळी वानरसेना अगदी उत्साहानं जंगलात जाण्यासाठी छोट्या पायवाट्याने जाताना जंगल वाटेची लाल माती, भर उन्हात जंगलातील भरगच्च झाडीमुळे असलेली शीतल छाया, तिथल्या वातावरणामुळे हवेतील गारवा याचा अनुभव घेत, एकमेकांशी गप्पा मारत, लहान भावंडांकडे लक्ष देत जंगलाच्या पायवाटेनं जाण्याचा आनंद अनुभवताना मामा तमालपत्र आणि निरगुडीच्या झाडाजवळ जाऊन आम्हाला हाक मारायचा आणि आम्हाला त्या झाडाची पानं तोडायला सांगायचा. त्यामुळे आम्हाला तमालपत्राचं झाड, निरगुडीचं झाड कसं असतं, त्याच्या पानांचा आकार कसा असतो याची माहिती मिळायची. पुढे जाताना साक्षी विनायकाचं मंदिर आलं की आम्ही दर्शन घेऊन तिथंच आजूबाजूचा निसर्ग बघत एकमेकांशी गप्पा मारत बसायचो. तिथं जवळच पाण्याचा झरा असल्यामुळे आम्ही सर्वजण पाण्यात खेळायचा आनंद लुटायचो. साक्षी विनायकाचं रूप मनात साठवत, निसर्गाच्या सानिध्याचा आनंद लुटत आम्ही परतीच्या वाटेला लागायचो. घरी आल्यानंतर जेवण झालं की मामीला थोडी मदत करायची. आजीशी गप्पा मारताना मधूनच तिच्या मांडीवर डोकं ठेवायचं. पत्ते, अंपल चंपल यासारखे बैठे खेळ खेळायचे. थोडं ऊन उतरलं की 4 वाजेनंतर मंदिराच्या मागच्या बाजूला आम्ही सगळे जमून डबा आईसपेस, विट्टी दांडू, अंधळी कोशिंबीर, लपाछपी यासारखे खेळ खेळायचो. खेळताना संध्याकाळ कधी व्हायची ते कळायचंच नाही. संध्याकाळचे 6:30 वाजले की अप्पा मामाची हाक ऐकू यायची, चला मुलांनो हातपाय धुवून या, आरतीची वेळ झाली. हे ऐकलं की आम्ही भानावर यायचो. मंदिराच्या शेजारील सर्व तीर्थाच्या पायरीजवळ जाऊन पाय धुवून आम्ही सर्वजण मंदिरात प्रवेश करायचो. तोपर्यंत अप्पा मामानं आरतीची सर्व तयारी केलेली असायची.

मंदिराच्या परिसरातील सर्व भाविक आरतीसाठी येत असत. सगळे मिळून खड्या आवाजात आरतीची सुरुवात करत असत. घंटानादाच्या सुरात आरतीचे सूर मिसळून शिवमंदिराचा गाभारा अत्यंत भक्तिमय वातावरणानं उजळून जायचा. आरतीनंतर बाळूमामाच्या खड्या आवाजातील मंत्रपुष्पांजली ऐकताना मंदिरातील प्रत्येक भाविकाचं मन भक्तिरसानं भारवून जायचं. मंत्रपुष्पांजलीनंतर सामुदायिक श्लोक पठणानं आरतीची सांगता व्हायची. मंदिरातील आरतीच्या माध्यमातून सामूहिक प्रार्थनेच्या शक्तीचं महत्व कायमस्वरूपी माझ्या मनावर बिंबवलं गेलं. आरतीनंतर आम्ही सर्वजण घरी येईपर्यंत मामीचा स्वयंपाक तयार असायचा. आम्ही आलो की मामा म्हणायचा, चला आता आपण सगळे आणि उषामामीकडील सगळे पाहुणे मिळून मोक्षकुंडाजवळील मोठ्या ओट्यावर अंगतपंगत करणार आहोत. तुम्ही सगळे मिळून एक एक वस्तू घेऊन तिथे चला. हे ऐकलं की आम्हाला सगळ्या भावंडांना खूप आनंद व्हायचा. त्या उत्साहात आम्ही छोट्या छोट्या गोष्टी नेण्यासाठी मदत करायचो. सगळेजण तिथे आले की आम्ही गोल करून अंगतपंगत करायचो. सगळ्यांबरोबर एकत्र गप्पा मारत जेवण्याचा आनंद अगदी शब्दांच्या पलीकडचा असे. जेवण झाल्यानंतर आवरून आम्ही सगळेजण मिळून गाण्याच्या भेंड्या खेळताना रंगून जायचो. रात्रीची नीरव शांतता, चंद्राची शीतल छाया, शेजारी असलेले परमेश्वराचे सानिध्य, आमचे सगळ्यांचे एकमेकांमध्ये मिसळलेले सूर, ह्या सगळ्या जाणीवेमुळे मला आपण स्वप्नांच्या गावात आहोत का असे क्षणोक्षणी वाटून मन आनंदानं भरवून जायचं. ह्या अनुभवातून मी असं सांगेन, जिंदगी की हर सुबह कुछ शर्ते लेकर आती है, जिंदगी की हर शाम कुछ तजुर्बे देकर जाती है. आम्ही सगळे मिळून आजूबाजूला असलेल्या निसर्गस्थळांचा आनंद घ्यायचो. नागफणी पॉइंटला जायचं ठरलं की तिथं जाताना लहान पायवाट, चढाईचा रस्ता, डोंगरावर चढाई करून जाण्याचा अनुभव विलक्षण असे. आम्ही सर्वजण चढत असताना एकमेकांचे हात हातात धरून वर चढून जायचो. नागाच्या फणीसारखा डोंगराचा आकार दिसत असल्यामुळे त्याला नागफणी पॉइंट असं नाव दिलं आहे. तिथे चढाई करून जाण्यासाठी आणि उतरून खाली येण्यासाठी वेळ लागतो आणि अतिशय सावकाश आणि शांततेने ती चढाई प्रत्येकाला उतरावी लागते. हनुमान तळ ह्या ठिकाणी जाण्याचं ठरलं की आम्हाला सगळ्यांना विशेष आनंद व्हायचा. कारण तिथे जाऊन सुट्टीमध्ये वनभोजनाचा बेत कायम ठरलेला असायचा. मामी सकाळी स्वयंपाकासाठी आवश्यक असलेली सगळी तयारी करून सगळं साहित्य घेत असे. नंतर आम्ही सर्वजण मिळून सकाळी 9 पर्यंत हनुमान तळ इथं जाण्यासाठी निघायचो. प्रत्येकाच्या हातात सामानाची पिशवी असे. तिथं पोचल्यानंतर स्वयंपाकाचं सर्व सामान काढून घेत नंतर मामानं तळ्याजवळील पिण्याचं पाणी बादली

तिने शेंदून काढून दिलं की त्या स्वयंपाकाला सुरुवात करायच्या. तोपर्यंत आम्ही सर्व वानरसेना हनुमान तळ्याजवळील मारुतीचं दर्शन घ्यायचो. अंजनी मातेनं तेथील एका उंच दगडावर बसून तप केलेलं आहे अशी त्या स्थळाची आख्यायिका आहे. आजूबाजूला असलेली उंच वृक्षराजी, मोठे मोठे दगड, मध्यभागी मोठं चौकोनी आकाराचं तळ, तळ्याच्या आजूबाजूला असलेला हिरवागार निसर्ग, हनुमान तळ्याच्या परिसरात, या सगळ्या गोष्टींमुळे खूप थंडावा जाणवतो. आम्ही सर्वजण तिथं आजूबाजूला फिरत निसर्गाशी एकरूप होऊन जायचो. मामीचा स्वयंपाक तयार झाला की त्यांची सगळ्यांची हाक आमच्या कानावर यायची. तिथल्या मोकळ्या वातावरणामुळं आणि स्वयंपाकाच्या पदार्थांच्या घमघमाटामुळं आम्हाला खूप भूक लागलेली असायची. त्यामुळे जेवताना सगळेच दोन घास जास्तच खायचे. मामी अगदी प्रेमाने सगळ्यांना जेवण वाढायची. या वनभोजनाचा आनंद आणि जेवणाची चव संध्याकाळपर्यंत जिभेवर रेंगाळत राहायची. असंच एकदा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये भीमाशंकरला असताना सुप्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी व त्यांच्या पत्नी मंदिरात दर्शनासाठी आले होते. मंदिरातील पूजा झाल्यानंतर रवींद्र महाजनी मामाबरोबर घरी आले. मामानं आमची सगळ्यांची त्यांच्याशी ओळख करून दिली. तेव्हा त्यांनी दोघांनी आमच्याशी खूप छान संवाद साधला. मला आठवतं रवींद्र महाजनी म्हणाले, तुम्हाला इतक्या पवित्र ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात राहायला मिळतं ही खूपच छान गोष्ट आहे. मला इथे फारच आवडलं. नंतर थोडा वेळ गप्पा मारून चहा घेऊन ते मुंबईच्या दिशेनं निघून गेले. माझ्या आजीचं आम्हा नातवंडावर असलेलं निर्व्याज प्रेम, मामा मामी मावशी आई यांची प्रेमळ शिस्त आणि संस्कार यामुळे बालपण अधिकच समृद्ध होत गेलं. आजोळच्या अंगणात पारिजातकाचा सडा पडे, बालपणी आम्ही गिरविले तिथे संस्काराचे धडे. मे महिन्याचा शेवटचा आठवडा जवळ आला की सुट्टी संपल्याची जाणीव मनाला होत असे. सुट्टीतील सगळ्या आठवणी मनाच्या गाभाऱ्यात जपून ठेवण्याचा माझा प्रयत्न भीमाशंकराला नक्कीच कळत असणार. जसं वारीला चाललेल्या वारकऱ्याला पाहून कवयित्री बहिणाबाई निसर्गाला उद्देशून म्हणतात, तुझ्या पायाची चाहूल लागे पाना पाना मंदी, देवा तुझं येणं जाणं वारा सांगे काना मंदी. मी स्वतःला माझ्या आठवणीतील गावाच्या दिंडीतील वारकरी समजते. वारकऱ्याला जशी पांडुरंगाच्या भेटीची ओढ असते तशी मला भीमाशंकराच्या भेटीची ओढ कायमच असते. भीमाशंकराच्या आठवानं मन बहरू न येई, देवा तुझ्या भेटीसाठी मन माझं धाव घेई.

आठवणीतील गाव भीमाशंकर आपण ऐकलं. लेखन केलं होतं स्नेहल कुलकर्णी यांनी. बराय तर मैत्रिणींनो, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचा निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळ कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. यानंतर ठीक एक वाजता दिल्ली केंद्रावरून
1: शिंगवी ज्वेलर्स. लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट. या गोष्टी आनंदानं साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
2: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
1: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.

0: बहुध्रुवीय आहे आणि संस्थेची मूळ संरचना या बदलाशी जुळवून घेऊ शकलेली नाही, असंही जयशंकर यावेळी म्हणाले. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांची आज नवी दिल्ली इथं भेट घेतली. पश्चिम आशियातल्या संघर्षाबाबत यावेळी चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे. अराघची यांच्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेतल्या सहभागाबद्दल जयशंकर यांनी संतोष व्यक्त केला. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएनं आज जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना 15 मिनिटे अतिरिक्त वेळ दिला जाईल, असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज जाहीर केलं. नवी दिल्लीत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. नीटच्या परीक्षा पद्धतीमध्ये पुढील वर्षीपासून बदल करणार असल्याचं प्रधान यांनी सांगितलं. ते म्हणाले, ओएमआर पद्धतीनं घेतली जाणारी नीट यूजी परीक्षा पुढील वर्षापासून संगणक आधारित अर्थात सीबीटी पद्धतीनं घेतली जाणार आहे. 21 जूनला घेतल्या जाणाऱ्या नीट यूजी परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील, असं त्यांनी सांगितलं.
1: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है, ओएमआर शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारे विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी. जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते एनटीए ने त्वरित एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाए. 2 से शुरू होगा, 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा. इस बार के एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा.
0: एनटीएमध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्थेला अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, असं प्रधान यांनी सांगितलं. सरकार विद्यार्थ्यांबद्दल संवेदनशील असून त्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं प्रधान यांनी सांगितलं. 3 मे रोजी झालेल्या नीट प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, याचा पुनरुच्चार प्रधान यांनी केला. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे साऱ्या जगालाच इंधन दरवाढीला तोंड द्यावं लागत आहे. इतर देशांमध्ये इंधनाच्या दरात 20 ते 100% वाढ झाली असताना भारतात केवळ काही टक्के वाढ झाली असल्याचं केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी म्हटलं आहे. इंधनाच्या दरातील वाढ केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे झाली असल्याचा आरोप राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 6 दिवसांच्या संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते संयुक्त अरब अमिरातीत राष्ट्राध्यक्ष शेख महम्मद बिन झायेद अल नह्यान यांची भेट घेणार आहेत. दुबई इथं प्रधानमंत्र्यांचं पारंपरिक मानवंदना देऊन स्वागत करण्यात आलं. दौऱ्यादरम्यान भारताचे विविध देशांसोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पूर्ण झालेल्या 5 लाख घरांमध्ये आज लाभार्थ्यांचा गृहप्रवेश होत आहे. सातारा इथं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत 6 लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या जात आहेत. यामध्ये 3 कोटी घरं पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांचा समावेश आहे. दरम्यान शिवराजसिंह चौहान यांचं आज सकाळी सातारा इथं आगमन झालं. बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांचं स्वागत केलं. सातारा पालिकेने उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे आमदार रथींद्र बासू यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी रथींद्र बासू यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि आवाजी मतदानानं तो मंजूर झाला. ज्येष्ठ मनोविकारतज्ञ आणि लेखक डॉ आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. नाडकर्णी यांच्या निधनानं साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार होतील. डॉ आनंद नाडकर्णी यांनी 1980 एमबीबीएसची पदवी घेतली. त्यानंतर 1984 मानसोपचार शास्त्रामध्ये एमडी ही पदवी मिळवली. व्यसनमुक्ती

तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात त्यांनी जनजागृतीचं भरीव कार्य केलं. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली. असीम ऊर्जा आणि प्रसन्न व्यक्तिमत्व असलेले ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांच्या निधनाचे वृत्त धक्का देणारे असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. डॉ नाडकर्णी यांनी मानसिक आरोग्याविषयी समाजात जागृती निर्माण करण्यासाठी आयुष्यभर अत्यंत संवेदनशीलतेनं आणि समर्पित भावनेनं कार्य केलं. मानसिक आरोग्य क्षेत्रात त्यांनी केलेलं काम समाजासाठी कायम प्रेरणादायी असेल अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आदरांजली वाहिली. अरावली पर्वतरांगांमधल्या वाढत्या खाणींना पर्यावरणवाद्यांचा तीव्र विरोध लक्षात घेऊन सध्या खाणकाम भाडेपट्टी कंपन्यांच्या बाजूनं कोणत्याही आदेश काढणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. अरावली पर्वतरांगांची व्याख्या स्पष्ट करणं आणि इतर बाबींसंदर्भात न्यायालयानं स्वतःहून दाखल घेतलेल्या याचिकेवर आज सुनावणी असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं. अरावली पर्वतरांगांमधले पर्यावरणीय दाव्यांसंदर्भातले त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांची नावे देण्याची सूचना पर्यावरण मंत्रालयाला फेब्रुवारीमध्येच केल्याचं खंडपीठानं यावेळी नमूद केलं. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताच्या पीव्ही सिंधूचा सामना आज जपानच्या अकाने यामागची हिच्याबरोबर होत आहे. पुरुष एकेरीत लक्ष्य सेनचा सामना उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या खेळाडूबरोबर होणार आहे. उत्तर प्रदेशात गेल्या 36 तासात झालेल्या पाऊस वादळ आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये 111 जणांचा मृत्यू झाला तर 200 अधिक जण जखमी झाले. जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तातडीनं पाहणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे रेल्वे रुळांवर झाडं पडल्यानं त्याचा फटका पाटणा राजधानी एक्सप्रेससह अनेक गाड्यांना बसला आहे. उझबेकिस्तानमध्ये ताश्कंद इथं पार पडलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षांखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं 9 सुवर्ण 6 रौप्य आणि 12 कांस्य अशी 27 पदकांची कमाई केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ. नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर रवाना. संयुक्त अरब अमिरातीत झालं पारंपरिक स्वागत. आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: विमा मंजूर, जिल्ह्यात महिनाभरात 36 बालविवाह रोखले आणि राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1680 प्रकरणं निकाली.
1: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर अनुराग कोळे यांनी पाठवलेली ही माहिती.
0: प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 2025-26 या खरीप हंगामामध्ये नांदेड जिल्ह्याला 888.67 कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. जिल्ह्यातली सर्व 93 महसूल मंडळं विम्यासाठी पात्र ठरली आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 502 कोटी रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. अजूनही 13 महसूल मंडळात नुकसान भरपाई निश्चिती प्रक्रिया केली जात आहे. जिल्ह्यात 4,44,879 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आलं आहे. नांदेड शहरात मान्सूनपूर्व नालेसफाईची कामं सुरू आहेत. ही कामं 31 मे पर्यंत पूर्ण करावीत असे निर्देश आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांनी दिले. पावसाळ्यात शहरात कुठेही पाणी साचू नये आणि नैसर्गिक नाल्यातील पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा यासाठी प्रशासनाकडून मान्सूनपूर्व नालेसफाई केली जात आहे. शहरात ज्या ठिकाणी दरवर्षी पाणी साचतं अशा ब्लॅक स्पॉट्सवर विशेष लक्ष देऊन तिथे अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रणा तैनात करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. नांदेड जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधासाठी महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 12 एप्रिल ते 13 मे या कालावधीत जिल्ह्यात 36 बालविवाह रोखण्यात यश मिळालं. जिल्ह्यातील विविध भागातून प्राप्त झालेल्या तक्रारीवर तातडीनं कारवाई करत प्रशासनानं हे बालविवाह रोखले. यामध्ये 1098 या राष्ट्रीय आपत्कालीन बाल सुरक्षा हेल्पलाईनची भूमिका महत्वपूर्ण ठरली. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं

0: जिल्ह्यातल्या सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली. या लोक अदालतीमध्ये 1680 प्रकरणं निकाली काढून 7,68,00,000 रुपयांची तडजोड करण्यात आली. नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार इसापूर धरणातून 3 दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आलं. 11 मे अखेरपर्यंत 12 दशलक्ष घनमीटरपैकी 6.81 दशलक्ष घनमीटर पाणी नाल्याद्वारे प्रवाहित करण्यात आलं असल्याची माहिती सिंचन विभागाकडून देण्यात आली. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहनही करण्यात आलं. जिल्ह्यातील नोंदणी आणि मुद्रांक विभागानं 2025-26 या आर्थिक वर्षात तब्बल 65,674 दस्तांची नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील 18 सहदुय्यम निबंधक कार्यालयात झालेल्या या दस्तनोंदणीच्या माध्यमातून राज्य शासनाला 221,43,00,000 रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यांतर्गत नांदेडमध्ये स्वगणना करण्यात आली. महापौर कविता मुळे आणि महापालिका आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांनी स्वतःची माहिती ऑनलाईन पद्धतीनं नोंदवून शहरात स्वगणना मोहिमेचं उद्घाटन केलं. माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनीही स्वतःची माहिती नोंदवून या मोहिमेत सहभाग घेतला. नांदेड जिल्ह्याचा 10वीचा निकाल 83.62% तर 12वीचा निकाल 77.70% इतका लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत दोन्ही अत्तांचे निकाल घसरले आहेत. 10वी आणि 12वी या दोन्ही परीक्षांमध्ये मुलींच्या उत्तीर्णतेचं प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे. मराठवाड्यात आगामी काळात एल निनोचा संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना गती देण्यात आली आहे. जिल्ह्यात जलसंधारणाची 379 कामं मंजूर करण्यात आली असून त्यापैकी 177 कामं पूर्ण झाली आहेत. नांदेड जिल्ह्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नांदेड इथल्या पोलीस मुख्यालयात पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. दरम्यान महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत नांदेड इथल्या श्री गुरु गोविंद सिंगजी स्मारक जिल्हा रुग्णालयात सावे यांच्या हस्ते अत्याधुनिक MRI मशीनचं लोकार्पण करण्यात आलं. या सुविधेमुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना महागड्या खासगी रुग्णालयात न जाता शासकीय रुग्णालयातच उच्च दर्जाची सेवा मोफत उपलब्ध होणार आहे. आगामी खरीप हंगामात सर्वांनी समन्वय ठेवून हवामान आधारित परिस्थिती लक्षात घेता शेतकरी हिताला प्राधान्य द्यावं, शेतकऱ्यांना पाणी वीज खतांचा मुबलक साठा उपलब्ध होईल याकडे लक्ष देण्याचे आदेश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले. खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भोकर आणि बिलोली शाखेच्या नवीन वास्तूचं लोकार्पण करण्यात आलं. भोकर इथं राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते या वास्तूचं लोकार्पण झालं. मागेल त्या शेतकऱ्याला कर्ज मिळालं तरच सहकार चळवळ पुढे जाईल असं ते म्हणाले. नांदेड शहरातील देगलूर नाका भागात नाल्याच्या पाण्यात बुडून 4 शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. या प्रकरणात ठेकेदारासह महापालिकेचा उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंत्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
1: नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते अनुराग पोवळे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: करते थे खेल में हमें बताइए. और हमारे एक साथी कह रहे हैं कि बचपन में हमारे मामा लोगों ने कॉमिक्स बहुत सारी इकट्ठी करके उनको बाइंड करके रखा था, तो दोपहर में तो कहीं निकलने का सवाल ही नहीं था, हम लोग तो बस उसे ही पढ़ते रहते थे. हमारे एक साथी याद कर रहे हैं अपनी नानी को जो एक पैसों की थैली अपनी कमर में खोंस कर रखती थी. और हमारे एक साथी कह रहे हैं कि हाथ का पंखा भी झला है, पंखे का फ्रेम आता था उसे हमने क्रोशे से बनाया है. गर्मी की छुट्टियों में ननिहाल में जब लाइट नहीं थी तो गर्मी लगने पर हम दालान में लगे नीम के पेड़ पर चढ़कर बैठ जाते थे और अपनी हमउम्र मौसियों के साथ बड़े मजे करते थे. हमारे एक साथी ने सत्य घटना बताई कि बरसों पहले रेलवे स्टेशन पर पानी पीने के लिए छोटी सी रूप में बड़े मटके और लंबी मिट्टी की पानी का बर्तन जिसे कोठी गुजरात में कहा करते हैं, कोई बुजुर्ग बैठे मुसाफिरों को गिलास में पानी पिलाते थे, कोई 2-3-5-10 पैसा देते थे. निःशुल्क रेलवे की तरफ से व्यवस्था होती थी. स्टेशन में छोटी आधी गोल टंकी होती थी, ऊपर पानी का नल को दबाकर खड़े खड़े पानी पी सकते थे. तो नल के ऊपर का गोला उसे दबाते थे तो पानी आता था. मैंने बचपन में देखा था एक बार एक बुजुर्ग दादा पानी पी रहे थे तो उनकी तरफ छिप गई और फिर वो बोल रहे थे कि बस अब नहीं, लेकिन वो पानी बंद ही नहीं हो रहा था. तो उसके बाद उन्हें हमने बताया कि गोला छोड़ेंगे तो पानी रुकता है. तो किसी ने आवाज दी, दादा आप नल की वो गोले को छोड़ दीजिए तभी पानी अपने आप रुक जाएगा. और पुराने जमाने में बुजुर्ग लोग ऐसे भोले भाले होते थे ऐसा हमारे साथी ने बताया. हमारे एक और साथी बता रहे कि रात की छत, खुले आसमान के नीचे चारपाइयों पर लेटना, तारों को गिनना, सूरज ढलते ही मैदान आबाद हो जाते थे, ना कोई होमवर्क की चिंता, ना सुबह जल्दी उठने का डर, बस गलियों में क्रिकेट

0: ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
1: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
0: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.

0: ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
1: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळं पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
0: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ. नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. नाफेड आजपासून राज्यात 12 रुपये 35 पैसे किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. आणि मोसमी पाऊस येत्या 26 मे रोजी केरळात येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये झाला आहे. मुंबईत सीएनजीच्या दरातही प्रतिकिलो 2 रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत सीएनजीचा दर प्रतिकिलो 84 रुपये झाला आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे साऱ्या जगालाच इंधन दरवाढीला तोंड द्यावं लागत आहे. इतर देशांमध्ये इंधनाच्या दरात 20 ते 100% वाढ झाली असताना भारतात केवळ 3% वाढ झाली असल्याचं केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. इंधनाच्या दरातली वाढ केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे झाली असल्याचा आरोप राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. केंद्र सरकार जनतेला महागाईच्या संकटात लोटत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहा.

0: पश्चिम आशियातल्या संघर्षाचा परिणाम इंधनाच्या दरांवर होणार हे स्पष्ट असूनही सरकारनं हालचाल केली नाही असं त्यांनी म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजेच एनटीएनं आज जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल रात्री झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रधान यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली. विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील असं त्यांनी सांगितलं. परीक्षार्थींना परीक्षा शुल्काचा परतावा दिला जाईल असंही ते म्हणाले. नीट परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणक आधारित सीबीटी पद्धतीनं घेतली जाणार आहे.
1: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है, ओएमआर शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारे विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी. जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते एनटीए ने त्वरित एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाए. 2 से शुरू होगा, 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा. इस बार की एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा.
0: एनटीएमध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं. 3 मे रोजी झालेल्या नीट प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाई केली जाईल याचा पुनरुच्चार प्रधान यांनी केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 6 दिवसांच्या संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते संयुक्त अरब अमिरातीत राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेणार आहेत. दुबई इथं प्रधानमंत्र्यांचं पारंपरिक मानवंदना देऊन स्वागत करण्यात आलं. दौऱ्यादरम्यान भारताचे विविध देशांसोबत द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. नाफेड आजपासून राज्यात 12 रुपये 35 पैसे किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज साताऱ्यात केली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरण कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. येत्या 5 वर्षात राज्य बेघर मुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. वर्षभरात 5 लाख घरं बांधून पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
2: आजचा जो कार्यक्रम आहे, विशेषतः 30 लाख घरांचं जे काम आपण या ठिकाणी करतो, रेकॉर्ड केलं. 1 वर्षात 5 लाख घरं देशामध्ये कोणी बांधलेले नाहीत हा रेकॉर्ड.
0: सातारा पालिकेनं उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. शिर्डी इथं दारुगोळा निर्मिती कारखान्याचं उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी निबे समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे यांनी आज वार्ताहर परिषद घेतली. अहिल्यानगर जिल्ह्यात उभारलेल्या या प्रकल्पात तोफांसाठी लागणारे स्फोटक पदार्थ तयार करण्यात येणार असून हवाई क्षेत्रालाही या युनिटमधून मदत मिळणार आहे. श्रीगोंदा इथं 25,000 टन क्षमतेचा दारुगोळा उत्पादन कारखाना उभारण्याची योजना असल्याचंही निबे यांनी यावेळी सांगितलं. विमानाच्या तिकीट दरांमध्ये सुसूत्रता आणून केंद्र सरकारनं प्रवाशांना दिलासा द्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. एकाच दिवशी एकाच मार्गावर उड्डाण करणारी एक विमान कंपनी तिकीटाला एक दर आकारते तर त्याच मार्गावरच्या विमानासाठी दुसरी कंपनी वेगळा दर आकारत असल्याचं निरीक्षण न्यायालयानं यावेळी नोंदवलं. नागरी विमान वाहतूक क्षेत्रात पारदर्शकता आणि प्रवाशांचं संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी एका सक्षम आणि स्वतंत्र नियामकाची मागणी करणारी याचिका एका सामाजिक कार्यकर्त्याने दाखल केली होती. भारतातल्या खासगी विमान कंपन्यांकडून आकारल्या जाणाऱ्या तिकीटाच्या दरातली तफावत तसंच अनपेक्षित दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मार्गदर्शन

पोषकतत्व निश्चित करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. एमबीबीएसची पदवी घेतल्यानंतर डॉक्टर नाडकर्णी यांनी मानसोपचार शास्त्रामध्ये एमटी केलं. व्यसनमुक्ती, तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात त्यांनी जनजागृतीचं भरीव कार्य केलं. त्याकरता बदलत्या काळात मानसोपचार आणि समुपदेशनाचं महत्व पटवून देणारे अनेक अभिनव उपक्रम त्यांनी राबवले. डॉक्टर नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत.

0: ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
1: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
0: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.

0: ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
1: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळं पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
0: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.

FM 101.4 MHz वर हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे. श्रोतेहो, आतापर्यंत आपण विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद घेत होतात. आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळात सायंकाळचे 5 वाजले आहेत. आता आनंद घेऊयात हिंदी चित्रपट संगीताचा.

0: छिछोरे या चित्रपटासाठी अरिजित सिंग यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकलं.
1: धंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग. मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकीबरोबर ठेका धरायला लावणारी लावणी. लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सायंकाळचे 5:30 होत आहेत. आता युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युववाणी आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाविषयी माहिती. सोबतच प्रचिती हासेगावकर हिची गायत्री देवडे हिने घेतलेली मुलाखत आणि तिची गाणी. निर्मिती केंद्र छत्रपती संभाजीनगर.

नमस्कार, आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे आणि तुम्ही ऐकत आहात युवक मित्र मैत्रिणींचा आवडीचा कार्यक्रम युववाणी. आणि मित्रांनो, आजच्या कार्यक्रमामध्ये मी तुमची होस्ट आणि तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुम्हा सर्वांचं आजच्या युववाणी कार्यक्रमात मनापासून स्वागत करते.

मित्रांनो, तुम्हालाही कधी असं झालंय का की एखादं गाणं ऐकून डोळ्यात पाणी आलं, किंवा टेन्शन मध्ये असताना आवडतीचं गाणं लावलं की मन हलकं झालं? जर हो तर आजचा हा शो तुमच्यासाठीच आहे. संगीत हे फक्त करमणूक नाही तर ते औषध आहे, तेही कुठल्याही साईड इफेक्ट शिवाय. विज्ञान देखील सांगतं की संगीत ऐकल्यावर आपल्या मेंदूत डोपामाइन आणि सेरोटोनिन नावाची आनंदाची रसायनं तयार होतात. म्हणजेच स्ट्रेस, चिंता, एकटेपणा या सगळ्यांवर संगीत हा रामबाण उपाय आहे. संशोधकांनी देखील सिद्ध केलंय की हळूहळू लयीचं संगीत ऐकल्याने हृदयाचे ठोके नॉर्मल होतात आणि बीपी देखील कमी होतो. म्हणूनच आता हॉस्पिटल्समध्ये सुद्धा म्युझिक थेरपी वापरली जाते. ऑपरेशन नंतर पेशंटला वेदना कमी व्हाव्यात म्हणून शांत संगीत देखील लावलं जातं. आणि मला सांगा, परीक्षेच्या टेन्शनमध्ये तुम्ही कधी अभ्यासाची गाणी लावली आहेत का? लता दिदींचं ए मालिक तेरे बंदे हम किंवा ए आर रेहमानांचं वाद्यसंगीत, हे ऐकलं की डोकं एकदम शांत होतं. बरोबर की नाही?

हे ऐकून कसं वाटलं मित्रांनो? मन प्रसन्न झालं ना? हाच तर आहे संगीताच्या जादूचा स्पर्श. संगीत हे फक्त दुःखावरच नाही तर आनंद दुप्पट करायलाही मदत करतं. लग्न असो, सण असो किंवा मित्रांसोबतची धमाल, गाण्याशिवाय मजाच नाही. कारण संगीत आपल्याला जोडतं. आईची अंगाई, शाळेतली प्रार्थना, पहिल्या प्रेमात ऐकलेलं गाणं, या प्रत्येक आठवणीत एक सूर असतो. आणि सगळ्यात महत्वाचं, संगीत आपल्याला व्यक्त व्हायला शिकवतं. जे शब्दांनी सांगता येत नाही ते सुरांनी सांगता येतं. रडू आलं तर गझल आहे, राग आला तर रॉक म्युझिक, आणि प्रेमात पडलं तर हजारो रोमॅन्टिक गाणी आहेत. म्हणूनच असं म्हणतात, जिथे शब्द संपतात तिथे संगीत सुरू होतं.

मित्रांनो, आजपासून एक नियम करा. दिवसभरामध्ये स्वतःसाठी थोडासा वेळ काढा, ज्यामध्ये मोबाईल बाजूला ठेवा, तुमचं आवडतीचं गाणं लावा आणि डोळे बंद करा. तुमचं मन तुम्हालाच थँक्यू म्हणेल. यानंतर कार्यक्रमामध्ये देखील आपण आपल्यातल्याच एका युवा मैत्रिणीकडून छान छान गाणी ऐकणार आहोत आणि तिच्याशी मी साधलेला संवाद देखील ऐकणार आहोत. तोपर्यंत सुरांमध्ये राहा, आनंदात राहा, कारण आयुष्य एक गाणं आहे आणि आपण ते कसं गातो यावर सगळं अवलंबून आहे.

0: मित्रांनो, आज आपल्यासोबत आपल्यातलीच अशी एक युवा मैत्रीण आहे जिला गायनाची आवड आहेच, शिवाय इतर कलांमध्ये देखील ती पारंगत आहे. आपल्यासोबत आहे प्रचिती हसेगावकर. प्रचितीचं बीए संस्कृत, एमए इंग्लिश पूर्ण झालं असून शास्त्रीय विशारद देखील तिचं पूर्ण झालेलं आहे. आणि आज आपण तिच्याकडून तिचा गायनाचा प्रवास जाणून घेणार आहोत आणि तिच्याकडून छान छान गाणी देखील ऐकणार आहोत. तर प्रचिती, आजच्या युवावाणी कार्यक्रमामध्ये आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुझं खूप खूप स्वागत आहे.
1: थँक्यू गायत्री. नमस्कार, मी प्रचिती हसेगावकर. मी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून गाणं शिकतीये आणि आता गेली 20 वर्ष कलेच्या क्षेत्रात आहे.
0: अरे वा, खूपच छान. तर प्रचिती, सुरुवातीला मला सांग की गाण्याच्या क्षेत्रात म्हणा किंवा या कलेच्या क्षेत्राशी तू कशी जोडली गेली?
1: गाण्याची आवड म्हणशील तर मी अगदी 3-4 वर्षाची असताना आई बाबा मला गाणे ऐकवायचे, त्याच्यामुळे मला त्याच्यात इंटरेस्ट निर्माण झाला असं मला वाटतं. कारण की मी ते ऐकून ऐकून गायचे पण ते सुरात गायचे, हे त्यांनी ओळखलं की अरे ही सुरात गाते. बाबा म्हणायचे की सुरात गाण्याची आवड आहे हिला, म्हणून मग त्यांनी मला याच्यात की कर तू गाणं, आपण क्लास लावूयात. आणि आई बाबा आणि दोन्हीकडचे आजी आजोबा, असं सगळ्यांकडे वेगवेगळ्या कला, वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे लेखन, गायन, वादन, नृत्य, अभिनय, सगळं होतं. ते काही गॉड गिफ्टेड मिळालं, काही मी शिकले.
0: अगदीच. आणि ते तुझ्या आई वडिलांनी लक्षात घेऊन अर्ली स्टेज मध्ये पण ते तुला त्यामध्ये टाकलं त्यांनी?
1: हा अगदीच, म्हणजे त्यांना वाटलं की ही करू शकते, म्हणून मग त्यांनी सुरुवात केली आणि मी करत गेले हळूहळू. मग त्यांनाही वाटलं अरे हिला आवडतंय. मुख्य आवड माझी त्यांनी ओळखली, त्यामुळे मग गोष्टी होत गेल्या पुढे.
0: नक्कीच.
1: मी 3 वर्षाची असताना शास्त्रीय संगीत शिकण्याला सुरुवात केली.
0: खूपच लवकर सुरुवात केली.
1: आणि मग त्याच्यानंतर पुढे प्रवास सुरू झाला. मग इतर प्रकारची गाणी मी माझी आत्मसात करायला गेले. शास्त्रीय संगीत मात्र तेव्हा सुरू झालं. ते माझं सुरुवातीला शिक्षण, मग श्री सुनील शेवाळकर यांच्याकडे मी सुरुवातीला गाणं शिकायला लहानपणी जायचं. त्याच्यानंतर प्रयाग संगीत समितीचं शिक्षण मी सुधीर बैरगावकरांकडे घेतलं आणि नंतर मी गजानन केचे सरांकडे गाणं शिकले.
0: अच्छा, म्हणजे विशारदपर्यंतचा प्रवास तुझा असा राहिला. नक्कीच, खूप छान. बरं, आपण कार्यक्रमाला सुरुवात केली आहे तर सुरुवातीला मला सांग की तू आम्हाला काय ऐकवणार आहेस.
1: सुरुवातीला मी एक संगीत मानापमान या नाटकातलं एक नाट्यपद तुमच्यासमोर सादर करते.
0: नक्कीच आवडेल आम्हाला.

0: छान सादर केलंस तू प्रचिती आणि ऐकतच राहा वाटत होतं. आता मला उत्सुकता आहे की पुढे तू आम्हाला काय ऐकवून दाखवणारेस. तर मला सांग की गाणं तू शिकत होतीस लहानपणी, पण गाणं शिकताना तू बीए संस्कृत आणि एमए इंग्लिश देखील पूर्ण केलेस. तर गाण्याचं शिक्षण घेत असताना तू तुझं एज्युकेशन पण चालू ठेवलंस, तर या दोन गोष्टी तू कशा मॅनेज केल्यास?
1: खरं तर शिक्षण घेणं म्हणजे मला लँग्वेजेस खूप आवडतात, म्हणून माझं आधीच ठरलं होतं की मला हे मात्र करायचंच आहे.
0: अच्छा,
1: म्हणून मग मी ठरवलेलं की आपण शिक्षण वेगळं घेऊयात आणि गाण्याचं शिक्षण हे माझं वेगळं सुरूच
0: होतं.
1: त्यामुळे मग दोन्ही गोष्टी मी तसं करण्याचं ठरवलं आणि मॅनेज होतं, म्हणजे करायचं होतात गोष्टी. मी दोन्ही बॅलन्स करत करत इथपर्यंत आता पोहोचली, तसंच पुढे करते.
0: नक्कीच नक्कीच. पण मला सांग म्हणजे गाण्याचं तुझे क्लासेस, त्याचा रियाज आणि इकडे परीक्षा, अशा दोन्ही गोष्टी सांभाळताना काही अडचणी आल्या का?
1: हो, अडचणी तर खूप येतात, म्हणजे काही ना काहीतरी नेमका पेपर असायचा आणि मग इकडे रियाज आणि सगळ्याच गोष्टी, म्हणजे किंवा इतर काही स्पर्धा यायच्या वेगवेगळ्या किंवा काहीतरी वेगळं यायचं, मग असं गोंधळ व्हायचा. पण ठीक आहे, आपल्याला एक जिद्द ठेवायची मनात आणि करत राहायचं प्रयत्न. सो असं मी कायम डोक्यात ठेवते आणि करत राहते, तसं मी ते मॅनेज करण्याचा प्रयत्न केला.
0: अच्छा, म्हणजे ते आवड असली की सवड निघते असातला भाग आहे. तर प्रचिती, आपण कार्यक्रमात पुढे जात आहोत, तर मला सांग आता तू आम्हाला काय ऐकवणार आहेस?
1: याच्यानंतर एक फोक असा लोककलेचा प्रकार आपण लावणी म्हणतो, ती लावणी मी तुमच्या समोर सादर करते.

0: छान सादर केलंस प्रचिती तू. आणि मला सांग, याबरोबरच सुरुवातीला बोलताना तू म्हणालीस की गाण्यासोबत तू इतर कलाही तुला आवड आहे, तर त्या कलांबद्दल सांग.
1: गाण्याबरोबर मला नृत्याचीही ओळख झाली लहान असताना. मी भरतनाट्यम शिकले 5 वर्ष नृत्यभूषण विक्रांत वायकोस यांच्याकडे.
0: अरे वा.
1: आणि मग नृत्यातही अनेक स्पर्धा केल्या, बक्षिस मिळवली. त्याच्यानंतर लोककलाची मला ओळख झाली, लोककला पण मी बघितली. आणि मग मला असं झालं की अरे हे काय नवीन, म्हणून मग मी ते पण शिकायला सुरुवात केली. शाहीर अंबादास तावरे आणि अजिंक्य लिंगायत यांच्याकडे मी ते शिकले. असं करत करत त्याच्यातही मग आम्ही दिल्ली गोवा बँगलोरला नॅशनल साठी गेलेलो, तिथे मी गायले होते. आणि एक टीव्ही शो आहे दूरदर्शनचा, सिम्फनी ऑफ इंडिया, तिथे पण मी फोक गायले होते. सो लोककलेमध्ये पण खूप गोष्टी मला करायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या.
0: आणि हे सगळं म्हणजे तू गाण्याचं शिक्षण घेत असताना त्याच्यासोबतच केलंस.
1: हो.
0: अरे वा.
1: हे

0: मी असताना माझं ह्याही गोष्टी माझ्या एक एक माहिती होत गेल्या, ओळख होत गेली, अभिनयाची पण ओळख झाली. मी अवघा रंग एक झाला हे नाटक केलं होतं, त्याच्यात जनाबाईंची भूमिका केलेली, लहानपणी एक संगीत नाटक केलेलं. सो असं करत करत एक एक गोष्टी करत मला ड्रॉइंग काढायला खूप आवडतं. आणि मी लहानपणापासून वक्तृत्व मध्ये खूप आहे, म्हणजे शाळेत असल्यापासून वक्तृत्व, कथाकथन, सूत्रसंचालन हे माझं अगदी फोकस. मग काहीतरी सुचलं की लिहायचं, कम्पोज करायचं, असं काहीतरी चालू असतं.
1: खूपच छान प्रचिती, म्हणजे सगळ्याच कलांमध्ये तू पारंगत आहेस असं म्हणायला हरकत नाही. तर याबरोबर तू आम्हाला कोणतं गाणं ऐकवणार आहेस?
0: तर मित्रांनो, आता मी तुमच्या समोर एक लता मंगेशकरांचं भावगीत तिन्ही सांजा सखे मिळाले हे सादर करते.

0: छान सादर केलंस प्रचिती तू, आणि अजून तुझ्याकडून आम्ही बरंच गाणी ऐकून घेणार आहोत. तर मला सांग की तू वेगवेगळ्या कलांमध्ये पारंगत आहेस, तुला मिळालेली पारितोषिक किंवा तू वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आहेस, त्याचा तुझा अनुभव कसा होता?
1: वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तर खूप भाग घेतला, म्हणजे गाण्याच्या म्हणशील तर गाण्याच्या विविध स्पर्धा होतात, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, सगळ्याच. तर तिकडे मी जायचे, गाणं बसवायचे आणि सुंदर म्हणजे तयारी वगैरे करून जायचे. कधी यश मिळालं, कधी अपयश मिळालं, पण खूप सुंदर अनुभव होते. त्यातून शिकायला मिळालं की अजून काय करता येईल, अजून काय करता येईल,
0: स्वतःमध्ये काय चेंजेस करता येतील.
1: एक्झॅक्टली. आणि अजून एक सांगायचं म्हणलं तर गरवारे कम्युनिटी सेंटर जे आहे संभाजीनगरचं, त्यांच्यातर्फे आम्ही नॅशनल बालभवन दिल्ली इथे गेलो होतो महाराष्ट्राला रिप्रेझेंट करायसाठी. आणि मग तिथे मला गाण्याची संधी मिळाली होती. आणि मुख्य म्हणजे मी हिंदीतून तिथे पहिला पोवाडा गायला, हिंदीतून पहिला पोवाडा गाणारी महिला म्हणून असं त्यांच्या डिजिटल लायब्ररीला तिकडे नोंद आहे. सो ते एक होतं. आणि अजून म्हणशील तर एक अष्टपैलूची आठवण आहे माझ्याकडे. तर 2018 राज्यस्तरीय अष्टपैलू स्पर्धा अशी ती दरवर्षी होते, ती झाली होती आणि मी त्याच्यात भाग घेतलेला. आणि तिकडे अष्टपैलू म्हणल्यावर सगळीकडे पारंगत असलेली लोक तिथे आलेली होती,
0: म्हणजे सगळेच जण अष्टपैलू होते.
1: राईट. आणि त्यांच्यातच स्पर्धा होती, त्याच्यात पहिला नंबर आणि असं सगळं होतं. त्यामुळे मी घेतलेला भाग, पण तिथे मी सगळ्या कला सादर केल्या आणि तिथे इतकी टॅलेंटेड मुलं होती की म्हणजे मी एक्सपेक्टच केलं नव्हतं की माझा नंबर तरी येईल. म्हणून मी म्हटलं की ठीक आहे, आला तरी तिसरा चौथा असं काही, पण एवढं तर नाही, अगदीच नाही. आणि मी बघतीये सगळं स्पर्धा झाली काही, तरीही मला काही वाटेल, मी फक्त त्या ट्रॉफीकडे बघत होते पहिल्या नंबरचा. म्हटलं ही मिळू शकते का आपल्याला? नाही, या विचारातच मी ऑलमोस्ट होते.
0: तिथे काय काय सादर केलं?
1: तिथे मी सगळं केलं ऑलमोस्ट, म्हणजे गायले, इन्स्ट्रुमेंट वाजवलं, नृत्य केलं, अभिनय केला, माझे ड्रॉइंग्स त्यांना दाखवले, वक्तृत्वासाठी मी त्यांना बोलून दाखवल्या काही गोष्टी आणि लेखन दाखवलं माझं. असं
0: म्हणजे आपल्याकडे जेवढ्याही कला आहेत तिथे तुम्हाला सादर करायचं होतं.
1: अगदी अगदी, छोट्यातली छोटी कला असू दे ते तुम्ही सादर करायचं होतं. आणि ती बराच वेळ, म्हणजे एकेकाची स्पर्धा अगदी खूप

0: अगदी एवढं सगळं सादर करायचं
1: पूर्ण दिवसभर त्यांना 2 दिवस वगैरे त्या स्पर्धेतच गेले पूर्णपणे. त्यामुळे मी फक्त त्या ट्रॉफीकडे बघायचे, बाकी मला वाटलेलं नाही. पण अचानकच पहिल्या नंबरला माझं नाव अनाउन्स झालं आणि मी अशी झाले होते, माझंच नाव आहे कारण मी उठलेही नाही 2 मिनिटं. आणि मग मी उठले आणि मग मी
0: व्हायला वेळ लागला
1: एक्झॅक्टली खूप. आणि मग तेव्हा मला कळालं की नाही म्हणजे मी करू शकते बाकीच्याही गोष्टी. सो ते मुवमेंट वॉज व्हेरी मेमोरेबल माझ्यासाठी, कायम लक्षात राहणारी अशी आठवण आहे.
0: म्हणजे असं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेस तू. तर याबरोबरच आमच्या सगळ्यांना एखादं छानसं हिंदी गाणं तू सादर कर.
1: आशाताईंचं एक हिंदी गाणं आहे, ते तुमच्यासमोर माझ्या आवडीचं आहे, ते तुमच्यासमोर सादर करते.
0: नक्कीच.

0: झुमका।
1: खूप छान गायलास प्रचिती तू, आणि तू गातच राहावं असं मला वाटत होतं। एकदम मस्त, एकदम छान फील येत होता। तर आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, पण जाता जाता मला सांग की आपल्यातले जे युवा मित्र मैत्रिणी आहेत ज्यांना या गाण्याच्या क्षेत्रात म्हणा किंवा कलेच्या क्षेत्रामध्ये यायचं आहे, तर त्यांना तू काय सांगशील तुझ्या अनुभवातून?
2: नक्कीच गायत्री, म्हणजे गाण्याचं बेसिक शिक्षण, शास्त्रीय संगीताचं हे बेसिक शिक्षण गाण्यासाठी घेणं वॉज मस्ट असं मला वाटतं। कारण की ते जर बेसिक तुमच्याकडे पक्क असेल तर तुम्ही गाऊ शकता। इतरही कुठल्या कलांचं म्हणशील तर त्याचंही तुम्ही बेसिक शिक्षण घेतलंच पाहिजे। त्याच्या थ्रू तुम्ही पुढे चांगलं तुमचं करिअर घडवू शकता किंवा कलेमध्ये तुमचं स्थान निर्माण करू शकता।
1: अगदीच,
2: त्यामुळे ते महत्वाची गोष्ट आहे। आणि मुख्य म्हणजे तुम्हाला आवड पाहिजे कुठल्याही कलेची। तुम्हाला आवड आहे, त्याच्यातून आनंद मिळतोय, हे खूप महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं। ते असेल तर तुम्ही गाऊ शकता, म्हणजे बिनधास्त गाणं असू दे, नृत्य काही असू दे,
1: आवड पाहिजे।
2: आवड पाहिजे, आवडच नाही आणि तुम्ही बळजबरी एखाद्याला म्हणताय की गा गा कर कर, तर त्याच्यात काही पॉईंट नाही आहे। तुम्ही त्यांच्यातली कला ओळखा किंवा त्यांच्यातलं टॅलेंट ओळखा, त्यांना कशात इंटरेस्ट आहे मुलांना ते आधी बघायला पाहिजे आणि मग तुम्ही करायला लागा।
1: बरोबर आहे।
2: आणि कलेसोबत म्हणजे मी शिक्षणही घेतलं, बीए संस्कृत, एमए इंग्लिश केलं, मला लँग्वेजेस आवडतात, त्याच्यातही इंटरेस्ट होता, म्हणून मी ठरवलं होतं की तेही करायचं आणि हेही करायचं। त्याच्यामुळे तुम्ही असा दोन्हीचा समतोल साधून कला पण करा, तुमची कलेची आवडही जोपासा आणि शिक्षणही प्रॉपर व्यवस्थित घ्या, कारण दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत। त्या दोन्ही तुम्ही बॅलन्स करून
1: करायला पाहिजे,
2: तुमचं बेस्ट द्या।
1: तर खूप छान संदेश दिलायस तू। जेही मित्र मैत्रिणी आपला कार्यक्रम ऐकतायत, ज्यांनाही कोणाला कलेची आवड असेल ते नक्कीच यामध्ये येतील आणि त्यांचा आनंद यामध्ये शोधतील अशी आपण आशा करूयात।
2: जाता जाता युवा मित्र मैत्रिणींसाठी एक गाणं सादर करते,
1: आवडेल आम्हाला।

0: तर खूप छान प्रचिती तू आज इथे आलीस आणि इतके छान छान गाणी आम्हाला ऐकवलीस आणि तुझा गाण्याचा शिवाय तुझ्या कलेचा प्रवास देखील आमच्यासोबत शेअर केलास त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुझे खूप खूप आभार.
1: हो नक्कीच गायत्री, मला इथे येऊन खूप छान वाटलं, युवा मित्रांशी संवाद साधायला मिळाला, आकाशवाणीने बोलवलं त्याच्यासाठी त्यांचं खूप खूप धन्यवाद.
0: मित्रांनो आताच आपण ऐकलीत प्रचिती हसेगावकर हिची घेतलेली मुलाखत आणि तिने गायलेली छान छान गाणी. मित्रांनो आज आहे 15 मे अर्थात आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन आणि आजचा हा दिवस आपण आपल्या पहिल्या प्रेमाला अर्थात आपल्या कुटुंबाला समर्पित करतोय. मित्रांनो शाळेतलं पहिलं बक्षीस असो किंवा आयुष्यातला पहिला धक्का, सगळ्यात आधी आठवण कोणाची येते बरं? घरच्यांचीच ना, कारण कुटुंब म्हणजे आपलं सेफ झोन, आपलं चार्जिंग स्टेशन. संयुक्त राष्ट्रांनी 1993 पासून 15 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली. का? कारण जग कितीही बदललं तरी कुटुंब हीच समाजाची पहिली शाळा आहे. इथेच आपण बोलायला शिकतो, शेअर करायला शिकतो आणि माफ करायला देखील. आजकाल आपण सगळे इतके बिझी झालोय, मोबाईलमध्ये डोकं, लॅपटॉपवर काम, पण संध्याकाळी जेवलास का हे विचारणारा आवाज हा फक्त घरातूनच येतो. त्या एका प्रश्नात काळजी आणि प्रेम लपलेलं असतं. आईचा ओरडा, बाबांचा धाक, ताईची चिडवाचिडवी, दादानी केलेली मस्करी, हेच तर आपलं कुटुंब. भांडण झालं तरी रात्री एका ताटात जेवणारे आपण, कारण रक्तापेक्षा नातं घट्ट असतं, ते म्हणजे आपलेपणाचं. म्हणूनच आजच्या दिवशी एकच करा, फोन बाजूला ठेवून घरच्यांसोबत 10 मिनिटं गप्पा मारा, त्यांना वेळ द्या, त्यांचा दिवस कसा गेला हे त्यांच्याकडून जाणून घ्या, मग बघा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद. आई बाबा, मुलं, भावंड, आजी आजोबा, प्रत्येक नात्याला एक वेगळा रंग, एक वेगळा सुगंध. चला तर या कुटुंब दिनानिमित्त एक शपथ घेऊया, एकमेकांना वेळ देऊ, एकमेकांचा आदर करू, कारण घर फक्त 4 भिंतींनी बनत नाही तर ते माणसांच्या मनानी बनतं. तुमच्या कुटुंबाला देखील माझ्याकडून खूप खूप प्रेम.

मित्रांनो, या गाण्याबरोबरच कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात अशाच छानशा कार्यक्रमात एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत आजच्या कार्यक्रमामधून मी तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुमचा निरोप घेते. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित मनसोडे. तेव्हा गाणी ऐकत राहा, आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवा. स्टे पॉझिटिव्ह, स्टे हेल्दी. बाय बाय.

श्रोते हो, आताच आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सादर करते दीपक केसावलेकर. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. सुरुवातीला

0: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सायंकाळचे 6 वाजले आहेत.
1: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
2: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
2: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
1: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
2: संपर्क 87884-1497.
3: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं. फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381.
0: श्रोतेहो, आता मराठी गाण्यांचा आनंद घेऊयात. श्रोतेहो, आधुनिक गीत रचनाकारांमध्ये लोककवी वामनदादा कर्डकांचा उल्लेख करण्यात येतो. खरं तर आज त्यांचा स्मृती दिन आहे. बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकरी विचार समाजमनात पोहोचवताना समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धांवर प्रहार करणारे गीत लेखन लोककवी वामनदादांनी केलंय. लोकरंजनासोबतच समाज प्रबोधन तथा जनजागृतीचा वसा चालविला. वामनदादा कर्डकांनी समाज प्रबोधनाचे कार्य करताना मरगळ आलेल्या समाजमनात, माणसाच्या समूहात माणुसकीच्या शिकवणीने स्वाभिमानी ज्योत पेटवून विज्ञानवादी दृष्टिकोन मांडताना लोकभाषेचा सक्षमतेने उपयोग केला. आजच्या मराठी गाण्यांमध्ये वामनदादा कर्डकांनी लिहिलेली गीते आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमातलं हे पहिलं गाणं.

तुफानातले दिवे म्हटलं की हे आयकॉनिक सॉन्ग वामनदादा कर्डकांचं महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगातल्या तरुणांच्या मनावरती आजही अधिराज्य गाजवत आहे. श्रोते हो, सामाजिक बांधिलकी मांडणाऱ्या लोककलावंतांच्या परंपरेतील वामनदादा कर्डक यांचं एक महत्वाचं नाव आहे. अभिजात कलावंत, लोककलेचा निस्सीम उपासक आणि नवोदित कलावंतांचा आश्रयदाता म्हणूनही त्यांचं जनमानसात अद्वितीय असं स्थान आहे. चांगला शब्द, चांगला गळा, चांगला सूर आणि चांगली तालबद्धता यासाठी त्यांची शोधयात्रा चालू होती. समाजातील वाईट रूढी परंपरांवर आघात ही त्यांच्या गीतांची खास वैशिष्ट्य आहे. एकाच वेळी ते विविध आशय विषय घेऊन गीतनिर्मिती करत असे. सामान्यांच्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना त्यांच्या गीतांचे विषय होते. त्याचवेळी ते देशपातळीपर्यंत तर अनेकदा आंतरराष्ट्रीय समस्या आणि विषयालाही सहज हात घालणारी गीतनिर्मिती त्यांनी केलेली आहे. त्यांची अनेक गाणी आहेत जे आजही आपल्या मनावरती अधिराज्य करतात. त्यापैकीच आणखीन एक गाणं आपण ऐकूयात.

प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात वामनदादा कर्डक यांचं गीत आता आपण ऐकलं. मधुकर पाठक यांचं संगीत होतं. श्रोते हो, प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सांस्कृतिक आघाडीची पताका निष्ठेने आणि खंबीरपणे आपल्या खांद्यावर घेऊन तेजस्वी लेखणीने आणि कणखर वाणीने बुद्ध, कबीर, फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार मराठी भाषकांसह हिंदी गीत रचनेतून देशाच्या विविध प्रांतात जात असे. महाराष्ट्राच्या घराघरात, वाड्या वस्त्यात, खेड्यापाड्यात आणि माणसांच्या मनामनात नेऊन पोहोचवणारे वामनदादा कर्डक खऱ्या अर्थाने एकाच वेळी समाजशास्त्र शिक्षक, लोकशिक्षक आणि प्रागतिक चळवळीच्या दृष्टे भाष्यकार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. इतकेच नाही तर वामनदादा कर्डक हे सामाजिक परिवर्तनवादी चळवळीचे ऊर्जा केंद्र आहेत. चळवळीचे ऊर्जा केंद्र बनलेले वामनदादा कर्डक यांच्या विचारांची पेटती मशाल ते सतत हाती घेऊन जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत पायाला भिंगरी लावून समाजात कायम फिरत राहिले.

0: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो नमः.

श्रोतेहो, वामनदादा कर्डक यांचा स्मृती दिन आहे. श्रोतेहो, वामनदादा कर्डकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जीवन जगण्याची पद्धती बघून एक सार्वजनिक सत्य स्वीकारलं. व्यक्तिगत दुःखापेक्षा सामाजिक दुःख हे सर्वव्यापी असतं. या जाणीवेतूनच वैयक्तिक सुखदुःखे निवळतात हा त्यांचा जीवन जगण्याचा दृष्टिकोन राहिला. त्यामुळे त्यांनी संसार धन दौलत याला व्यक्तिगत आयुष्यात फारसं महत्व दिलं नाही. त्यापेक्षा लोकप्रबोधन, लोकशिक्षण आणि लोकरंजनास आपल्या जगण्याचं जीवनमूल्य ठरवलं. सतत फिरस्त

शक्तीवर राहून एका निस्वार्थी सेवकाची भूमिका पार पाडण्याच्या कार्याची बांधिलकी मानून लोकमनाची मशागत करत वामनदादा कर्डक समाज जागृतीतून समाजमन चेतवत राहिले.

0: लग्नाचा सीजन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यूबॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आग्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: मराठी गाण्यांचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोतेहो, वामनदादा कर्डकांच्या साध्या सुलभ शब्द रचनांमुळे त्यांचं गाणं जनमानसात लोकप्रिय झालंय, म्हणून त्यांची गाणी आजही लोकगीत अशी प्रसिद्ध आहेत.

अभ्यास चिंतनाचे अधिष्ठान त्यांच्या गीतरचनेला होतं. डॉ बाबासाहेब आंबेडकरांची आंदोलनं, त्यांचे ग्रंथ तसेच त्यांच्या भाषणांमधून प्रभावित झालेले मानवतेचा कैवार घेणारे तत्वज्ञान कर्डकांच्या गीताच्या केंद्रस्थानी होते. समान सामाजिक विचारसृष्टीतील परिवर्तनाचा विचार समाजात प्रस्थापित आणि स्थापित करण्यासाठी वामनदादा कर्डकांनी आपल्या काव्यरचनांमधून सामान्यांच्या मनामनात ती रुजवली. समाजाला अन्याय अत्याचारविरोधात न्यायासाठी संघर्षरत करण्याकरिता जागविण्याची कामगिरी देखील त्यांनी केली आहे. या देशात पूर्वापार स्थापित झालेली आर्थिक विषमता, भांडवलशाहीतून बाजारवादातून सामान्यांचे होणारे शोषण हे सगळं मांडताना वामनदादा कर्डकांनी सहज पण थेट प्रातिनिधिक स्वरूपात इथल्या व्यवस्थेला प्रश्न देखील विचारलाय त्यांच्या रचनांमधून.

0: या गीताबरोबरच आजचा मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आजच्या कार्यक्रमात वामनदादा कर्डक यांच्या रचना आपण ऐकत होतात. आज त्यांचा स्मृती दिन आहे. विनम्र अभिवादन.
1: कमी वेळा जास्त नफा बस एका क्लिक वर कमाले हसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा.
4: शेततळे शेततळे शेततळे उत्तम क्वालिटीचे HDPE प्लास्टिक कोहिनूर आणि इतर कंपन्यांचे सर्व साईजचे प्लास्टिक अत्यंत वाजवी दरामध्ये उपलब्ध. सुलाखे डॉक्टर्स ऐनापूर मारुती मंदिरासमोर बारशी. फोन 82 37 83 19.
5: पता है न्याय विभाग भारत सरकार ने गरीब और जरूरतमंदों को न्याय दिलाने की प्रक्रिया को किया और भी आसान.
6: हाँ बिल्कुल, टेलीलॉ और न्याय बंधु सेवाओं का हो गया है एकीकरण.
5: अब चाहे टेलीलॉ के माध्यम से मुफ्त कानूनी सलाह लेनी हो
6: या न्याय बंधु में पंजीकृत वकीलों से कोर्ट में निःशुल्क कानूनी सहायता के लिए जुड़ना हो,
5: अब दोनों एक ही ऐप पर उपलब्ध. डाउनलोड करें आज ही टेलीलॉ फॉर सिटीजंस मोबाइल ऐप अथवा लॉग इन करें www.tele-law.in या अपने नजदीकी CSE सेंटर से संपर्क करें. न्याय विभाग भारत सरकार द्वारा जनहित में जारी.
7: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
8: पण तू कसा ओळखलास?
7: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
9: VR पवार, साठी गल्ली, सोलापूर.
0: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता हिंदी गाण्यांचा आनंद घेऊयात.

0: हे कस्टमर केयर उठे। हाँ मैडम।
1: बोला।
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं।
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या।
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर
1: अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता।
0: बस समजलं।
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा।
4: हिंदी गाण्यांचा आनंद आपण घेतोय आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून।

लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज चाटी गल्ली सोलापूर।
1: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं।
2: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
1: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
2: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार।
1: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
2: अरुण नरखेडकर अंदर।
1: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात।
0: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड।
3: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, अन्नपूर्णा मिठाई।
4: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई, नमकीन आणि बेकरी, सोलापूर आणि पुणे।
5: लग्नाचा सीजन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात। आग्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।
6: विद्यार्थी, पालक आणि शिक्षक बंधू भगिनींनो, जरा इकडे लक्ष द्या। श्री किरण कुलकर्णी सरांच्या ब्रेन एज्युकेशनल काउन्सिलिंग सेंटर सोलापूर तर्फे दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत डॉ निर्मल कुमार फडकुले सभागृहात मोफत भरारी करिअर मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन केलं आहे। यामध्ये 10वी आणि 12वी नंतर कोणतं क्षेत्र निवडावं यासाठी विद्यार्थ्यांची आवड आणि शैक्षणिक क्षमता तपासून योग्य भवितव्याची दिशा व योग्य संस्था निवडल्यास यश हमखास मिळतच। यासाठी विविध क्षेत्रातील नामवंत तज्ञांचं मार्गदर्शन मिळणार आहे। शिवाय करिअर विषयक विशेष माहिती दिली जाईल। संपर्क 92703-50701 किंवा 94230-6831। या करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे इव्हेंट पार्टनर आहेत नाईस गोल इव्हेंट्स इंडिया।

0: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केटमध्ये.
1: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात.
0: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे मोडणी. संपर्क 87400034008.
2: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी. लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
3: लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.
4: अग बाई बाई बाई वैताग

0: या दारूला.
1: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ. मोबाईल 96 37 91 22 88.
2: दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप इथं श्री चौडेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त शुक्रवारी 15 मे रोजी श्रींची प्रतिष्ठापना आणि रात्री वाद्यासह बाळ बट्टलची भव्य मिरवणूक निघेल.
3: रविवारी 17 मे रोजी श्रीस नैवेद्य अर्पण, बाशिंग बांधणी, सवाद्य मिरवणूक आणि ओटी भरणे. सायंकाळी 7 वाजता डॉक्टर श्री सिद्धप्पा बिदरी यांचं जानपद लोकगीताचा कार्यक्रम, नंतर आध्यात्मिक नाटक आणि भजन होईल.
2: सोमवारी 18 मे रोजी सकाळी 10 वाजता सुवासिनींची ओटी भरणे, त्यानंतर कर्नाटकातील सुप्रसिद्ध श्री सुधाकर काळे आणि भाग्यश्री म्हेत्री यांची कलगीतुर्याची गाणी होतील. सायंकाळी 7 वाजता श्री श्री श्री 1008 जगद्गुरु डॉक्टर सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामींजी उज्जैन यांच्या दिव्य सानिध्यात कुमारी मैथिली कुमठेकर आणि सौ सविता कुंभार अशा गुणवंतांचा सत्कार करण्यात येईल.
3: मंगळवारी 19 मे रोजी कर्नाटकातील सुप्रसिद्ध श्री सुधाकर काळे आणि भाग्यश्री मेत्री यांची कलगीतुऱ्याची गाणी, संध्याकाळी 7 वाजता माझं गाव आदर्श गाव पाटोदा छत्रपती संभाजीनगर, याबाबत आदर्श सरपंच श्री भास्करराव पेरे पाटील माहितीसह समाज प्रबोधन करतील.
2: बुधवारी 20 मे रोजी सकाळी कर्नाटकातील सुप्रसिद्ध श्री सुधाकर काळे आणि भाग्यश्री मेत्री यांची कलगीतुऱ्याची गाणी, सायंकाळी 5 वाजता मल्लांच्या जंगी कुस्त्या होतील, मात्र सकाळी 11 ते 2 या वेळेत कुस्त्यांचे जोड ठरवण्यात येतील. सायंकाळी 7 वाजता सुतार बंधू प्रस्तुत माऊली संगीत भजनी मंडळाचा कार्यक्रम होईल. मंद्रूप येथील माळी गल्ली सभागृहासमोर हे सर्व कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन ग्रामपंचायत, श्री चौडेश्वरी देवी यात्रा पंच कमिटी आणि मंद्रूपच्या सर्व ग्रामस्थांनी केलंय. शिंगवी ज्वेलर्स, लग्नसराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
3: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
2: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
4: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
5: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
4: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती,
5: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल, इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसती गृह.
4: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
5: संपर्क 87 88 46 14 97.
6: उन्हाळ्यासाठी 50-75-90% क्वालिटी मध्ये हिरवे शेड नेट, काऊ मॅट, मल्चिंग पेपर, गांडूळ बेड, अझोला बेड वाजवी दरात मिळतील. सुलाठे डॉटर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर, बारशी. फोन 82 37 83 19 90.
7: योग विद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त योग व निसर्गोपचार केंद्र आता आपल्या सोलापूर शहरात अकोले काठी इथं. जुनाट व सर्वच आजारांवर घ्या निसर्गरम्य वातावरणात प्रभावी आणि नैसर्गिक उपचार. संपर्कासाठी मोबाईल 94 218 76 55.
8: हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर. आणि प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांचं निधन. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. यामुळे मुंबई साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये झाला आहे. स्पीड पेट्रोल 115.75 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. मुंबईत सीएनजीच्या दरातही प्रतिकिलो 2 रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई सीएनजीचा दर प्रतिकिलो 84 रुपये झाला आहे. विमानाच्या इंधनावर आकारल्या जाणाऱ्या व्हॅटमध्ये राज्य शासनानं कपात केली असून आता 18% ऐवजी 60% कर आकारला जाईल. हा दर येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत लागू राहील. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज साताऱ्यात केली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरणाच्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत पुढच्या वर्षी 15 लाख घरं बांधून पूर्ण करू आणि येत्या 5 वर्षात राज्याला बेघरमुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. वर्षभरात 5 लाख घरं बांधून पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
1: आजचा जो कार्यक्रम आहे विशेषतः 30 लाख घरांचं जे काम आपण या ठिकाणी करतो रेकॉर्ड केलं. एका वर्षात 5 लाख घरं देशामध्ये कोणी बांधलेले नाहीत हा रेकॉर्ड.
0: या कार्यक्रमामध्ये महाआवास अभियानाचे 2023-2024 या वर्षाचे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट विभाग या गटात कोकण नाशिक आणि नागपूर हे विभाग पहिल्या 3 क्रमांकावर आहेत तर राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये नागपूर अमरावती आणि नाशिक हे विभाग पहिल्या 3 क्रमांकावर आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीणमध्ये विभागात गोंदिया जिल्हा पहिल्या स्थानी पालघर दुसऱ्या आणि अकोला तिसऱ्या स्थानी आहे. राज्य पुरस्कृत आवास योजनेत नांदेड पहिल्या अमरावती दुसऱ्या आणि वर्धा तिसऱ्या स्थानी आहे. सातारा पालिकेनं उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएने आज जाहीर केलं. विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील. परीक्षार्थींना परीक्षा शुल्काचा परतावा दिला जाईल असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. नीट परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणक आधारित करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
2: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है ओएमआर शीट को दस्तखत करना आरंभ में एक बार करना अंत में भी एक बार करना उसमें हमारी विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी. जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते एनटीए ने तुरंत एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाएं. 2 से शुरू होगा 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा. इस बार के एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा.
0: एनडीएमध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं. नीट यूजी 2026 परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी तपास करणाऱ्या सीबीआयने आज लातूर इथल्या एका खासगी प्रशिक्षण केंद्र संचालकांची चौकशी केली. शिवराज मोटेगावकर असं या केंद्र संचालकाचं नाव आहे. 2 दिवसांपूर्वी सीबीआयच्या पथकाने लातूरमधल्या एका महाविद्यालयाच्या रसायनशास्त्राच्या प्राध्यापकाला ताब्यात घेतलं होतं. हे प्राध्यापक 4 वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत आणि नीट परीक्षेच्या रसायनशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीचे सदस्य आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटीईटी 2026 आता 21 जूनऐवजी 28 जून रोजी घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था

अर्थात एनटीएकडून त्याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रांवरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सुधारित वेळापत्रकानुसार पहिला पेपर सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत तर दुसरा पेपर दुपारी 2:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत होईल. उमेदवारांना 16 जूनपासून महाटीईटी.इन या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह प्रकरणातल्या सुनावणीला विलंब होत असल्याप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यावरून सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे न्यायालयाकडून पुढची तारीख मागून घेतली जाते आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय याप्रकरणी निकाल देत नसल्याचं वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये काही नेते करतात असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले. हे प्रकार सहन करून घेतले जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. याप्रकरणी पुढची सुनावणी 30 जुलै रोजी होणार आहे. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉ आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार झाले. एमबीबीएसची पदवी घेतल्यानंतर डॉ नाडकर्णी यांनी मानसोपचारामध्ये एमडी केलं. व्यसनमुक्ती तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात त्यांनी जनजागृतीचं भरीव कार्य केलं. त्याकरता बदलत्या काळात मानसोपचार आणि समुपदेशनाचं महत्व पटवून देणारे अनेक अभिनव उपक्रम त्यांनी राबवले. डॉ नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी या मागणीसाठी आज काँग्रेससह विविध पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी धडक मोर्चा काढला. पोलिसांनी मंत्रालयाजवळ हा मोर्चा रोखल्यानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीका केली. हे सरकार शेतकरी विरोधी असून कोकणातल्या शेतकऱ्यांना भरीव मदत मिळेपर्यंत लढा सुरू राहील असं सपकाळ म्हणाले. कांद्याला मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे संतप्त झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी काल टाकळी ढोकेश्वर इथं नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या धान खरेदी बोनस पीक विमा आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी भंडारा जिल्ह्यात कारधा इथल्या वैनगंगा नदीवर काँग्रेसनं आंदोलन केलं. देशभरात 2025 या वर्षात सुमारे 22,500 कोटी रुपयांचे सायबर फसवणुकीचे प्रकार समोर आले. यापैकी साधारण 1,100 कोटी रुपयांची प्रकरणं महाराष्ट्रातली होती अशी माहिती दूरसंचार विभागाच्या मुंबई विभागाचे अतिरिक्त महासंचालक आशिष पाठक यांनी आज मुंबईत दिली. देशभरात झालेल्या एकूण नुकसानीपैकी 8,100 कोटी रुपये पुन्हा मिळवण्यात यश आल्याचंही ते म्हणाले. गेल्या वर्षी 1930 या सायबर गुन्हेगारी पीडितांसाठीच्या हेल्पलाईन क्रमांकावर 30 लाख तक्रारी दाखल झाल्या. त्यांच्यावरून 12 लाखांपेक्षा जास्त सिमकार्ड्स तर 3 लाखांपेक्षा जास्त मोबाईल ब्लॉक करण्यात आले. महाराष्ट्र राज्य आणि खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीनं दिले जाणारे 2026 साठीचे मधुमित्र आणि मधुसखी पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. लातूरचे ज्ञानेश्वर मलिले, छत्रपती संभाजीनगरचे गणेश बुरकुल, बुलढाण्याचे राजेंद्रदास बैरागी आणि पुण्याच्या श्वेता वायाळ यांची यंदा या पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. हवामान. येत्या 24 तासात राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची आणि तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील तर विदर्भात हवामान कोरडं असेल आणि तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर. आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांचं निधन.

0: याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. 7:10 झाली.
2: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट. मग न्यू बॉर्न पासून

0: आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यूबॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
2: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
2: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
1: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
2: संपर्क 87 88 46 14 97.
3: योग विद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त योग व निसर्गोपचार केंद्र आता आपल्या सोलापूर शहरात अकोले काटी इथं. जुनाट व सर्वच आजारांवर घ्या निसर्गरम्य वातावरणात प्रभावी आणि नैसर्गिक उपचार. संपर्कासाठी मोबाईल 94218 76055.

आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 7:12 झालीत. आता एक नजर आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांवर. 7:15 वृत्तविशेषचा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. तर संध्याकाळी 7:30 गावकरी मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला बाजारभाव, कृषी सल्ला आणि त्यानंतर आंब्यातील गुच्छ विकृती संकलित याविषयीची संकलित माहिती आणि त्यानंतर दुधाळ जनावरातील सुप्त कॅल्शियमची कमतरता याविषयीची संकलित माहिती. त्यानंतर 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. तर 8:15 मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. समाचार संध्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 9:00 मराठी गाणी, 9:15 यावेळेत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 आपण ऐकू शकाल एसएमएसवर आधारित असलेला हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गुजारिश. आजच्या कार्यक्रमासाठी सलाखे, वजूद, कोहराम, सूर्यवंशमणी, लाल बादशाह या 5 चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. सलाखे, वजूद, कोहराम, सूर्यवंशम आणि लाल बादशाह आजच्या गुजारिश या कार्यक्रमासाठी या 5 चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमात जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर 9422-6541 या आपल्या नेहमीच्याच मोबाईल क्रमांकावरती आपल्याला एसएमएस पाठवायचा आहे तुमचं नाव आणि संपूर्ण पत्त्यासह. पुन्हा एकदा चित्रपटाची नावं सांगतोय, सलाखे, वजूद, कोहराम, सूर्यवंशम आणि लाल बादशाह या 5 चित्रपटांची निवड आजच्या गुजारिश या कार्यक्रमासाठी करण्यात आली आहे. रात्री 11:00 हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. ही होती रूपरेषा आजच्या उर्वरित कार्यक्रमांची.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. सोनं, चांदी, प्लॅटिनम यासारख्या मौल्यवान धातूंवरचं आयात शुल्क केंद्र सरकारनं कालपासून वाढवलंय. सोबतच दागिन्यांची खरेदी वर्षभरासाठी करू नका असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. याविषयी आज आपण वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत ज्येष्ठ कमोडिटी तज्ज्ञ आणि सराफ व्यावसायिक अमित मोडक यांच्याकडून.
1: तर केंद्र सरकारने जे की सोन्या चांदीच्या सह जे वेगवेगळे मौल्यवान धातू आहेत त्यांच्यावरचे जे कर वाढवलेत, तर एक्झॅक्टली हे कोणकोणते कर वाढलेत आणि ते किती प्रमाणात वाढलेत?
2: आपल्या सोन्या चांदीच्या रॉ गोल्ड किंवा रॉ चांदी आपण बार म्हणतो ज्याला, शुद्ध प्रकारची, त्याची आयात करण्याकरता केंद्र सरकारने 2 वर्षापूर्वी 15% सहा टक्क्यांवरती कर आणले होते. आयात कर म्हणजे इम्पोर्ट ड्युटी आपण म्हणतो ज्याला, ते आता पुन्हा एकदा 6% वरून 15% नेलेत. म्हणजे जवळपास प्रत्येकच दोन्ही धातूंवरती 9% त्याचे कर वाढवण्यात आले. आता गोष्ट अशी आहे, जेव्हा 15% वरून 6% कर केले तेव्हा सोन्याची भारतातली किंमत जी होती मूल्यामध्ये ती साधारणपणे 70,000 आसपास होती प्रति 10 ग्रॅम. आज ती 1,30,000 ते 1,40,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास असल्यामुळे तो कर जो वाढलाय तो प्रति 10 ग्रॅम सोन्यावर जवळपास 13,000 रुपयांनी वाढला एका रात्रीमध्ये. तसंच चांदीवरचा जर कर आपण विचार केला तर तोही जवळपास 16 ते 18,000 रुपये प्रति किलोला वाढला. तर या प्रमाणामध्ये ही करवाढ झाली आणि ती इम्पोर्ट ड्युटीच्या बाबतीत झाली. जीएसटीच्या कर प्रणालीत कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये.
1: तर प्लॅटिनम वरती पण कर वाढलेला आहे ना?
2: हो, सर्वच मौल्यवान धातू त्याच्यात प्लॅटिनमही आहे. ज्याच्यावर पूर्वी 6% आयात करता तो आता पुन्हा 15% गेला. आता एवढंच नाही तर सरकारनी फार क्लिअर गाईडलाईन्स काढल्या यावेळेला इम्पोर्टला. कारण पूर्वी इम्पोर्टच्या याच्यामध्ये काही काही पळवाटा असायच्या की इन्क्लुजन किंवा छोटे छोटे पार्ट जे असतात सोन्या चांदीचे त्याच्यावरती कर वेगवेगळे होते किंवा अलॉयच्या नावाखाली जी आयात व्हायची याच्यामध्ये प्रेशियस मेटल असायचे पण ते अलॉय म्हटल्यानंतर त्याला करचा दर जो असायचा तो वेगळा असायचा. पण यावेळेस जेव्हा त्यांनी अध्यादेश काढलाय तेव्हा या सगळ्या गोष्टींनाच 15% तो कर लागू होईल अशा प्रकारे अध्यादेश काढलाय. त्यामुळे त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या पळवाटा राहिल्या नाही.
1: आता हे जे टॅक्स वाढवलेत तर त्याच्यामुळे सोन्या चांदीचे दर कितीपर्यंत वाढतील?
2: सोन्याचा दर ज्या दिवशी त्यांनी इम्पोर्ट ड्युटी वाढीची घोषणा केली त्या दिवशीच्या दरानुसार साधारणपणे सोन्याचा दर 1,50,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्याच्यामध्ये 9% वाढ म्हणजे 1,35,000. ते इन्क्लुझिव्ह एक्सक्लुझिव्ह या प्रकारे जर केलं आपण तर साधारणपणे 12,000 रुपयांनी तो वाढला होता दर सोन्याचा प्रति 10 ग्रॅम. आणि चांदीचा दर साधारणपणे 18,000 रुपयांनी वाढला होता.
1: आता ही जी करवाढ झाली आहे तर त्या करवाढ करण्यामागचा सरकारचा उद्देश आहे की आयात कमी व्हावी, पण मग खरंच याच्यामुळे आयात होईल का कमी?
2: नाही, कसं आहे, सोनं हे आपल्याकडे जिवाळ्याची वस्तू आहे जे आपण त्याला नेसेसिटी म्हणत नाही हे ठीक आहे. खरंच ती नेसेसिटी नाही कारण अन्न वस्त्र निवारा याच्या व्यतिरिक्त बाकी कशीच नेसेसिटी आपण म्हणू शकत नाही. पण सोनं हे अविभाज्य घटक आहे भारतीय संस्कृतीचा. म्हणजे माझ्याकडे माझ्या मुलीचं लग्न असलं तर मला मुलीबरोबर दागिने द्यावे लागतात. मुलीचे नंतर वर्षभर सण होतात तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे दागिने द्यावे लागतात. जावयाला दागिने द्यावे लागतात. माझ्याकडे जर लग्नाच्या अॅनिव्हर्सरीज असतील तर तेव्हा दागिने केले जातात. किंवा मुला मुलींचे वाढदिवस असतील किंवा काही विशेष घटना घडत असतील तर तेव्हा दागिने केले जातात. किंवा वास्तुशांत वगैरे असेल तर तेव्हा चांदीचे उपकरण वस्तू केले जातात. त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती आपण सोनं चांदीला महत्व देतो. आपण लक्ष्मीपूजनाला सोन्याची किंवा चांदीची प्रतिमा दरवर्षी एक एक ऍड करत जातो आपल्याकडे. किंवा अक्षतृतीयेला चांदी सोनं घ्यावं, पाडव्याला सोनं घ्यावं, या सगळ्या आपल्या ज्या परंपरा आहेत त्यामुळे सोन्याची मागणी खूप आहे. आता पंतप्रधान त्यांनी केलेलं आवाहन हे सरकारच्या दृष्टीने योग्य आहे की 1 वर्षाकरता तुम्ही दागिन्यांची खरेदी करू नका जेणेकरून आयात कमी होईल. पण अशी 1 वर्षाकरता दागिन्यांची खरेदी कोणाला थांबवणं शक्य नाही. त्यापेक्षा सरकारने असं आवाहन करायला हवं होतं की लक्झरी म्हणून तुम्ही ती दागिन्यांची खरेदी असेल तर 1 वर्षाकरता टाळा. कारण की माझ्याकडे माझ्या मुलीचं लग्न असेल तर मी असं म्हणू शकत नाही मुलाकडच्यांना की मी आज मुलगी पाठवतो आणि नंतर 1 वर्षाने दागिने पाठवतो. मला ते करणं गरजेचं आहे कारण माझं ते सामाजिक बांधिलकी असल्यासारखं आहे. ती बांधिलकी आहे का नाही हा प्रश्न वेगळा आहे चर्चेचा. पण संस्कृती म्हणून माझी बांधिलकी त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात ते कमी होईल असं नाही. पण जर का तुम्हाला ते करायचं असेल तर जास्तीची किंमत भरा असं आता सरकार म्हणतंय असं मला वाटतं. कारण त्याचा पहिला उद्देश होता की फॉरेक्स वाचव. आता दुसरा उद्देश आहे की जर तुम्ही माझं फॉरेक्स वापरणार असाल तर निदान त्यातून मला सरकारला उत्पन्न तरी द्या म्हणून ती करवाढ करण्यात आली.
1: दागदागिन्यांमध्ये सोन्याचा वापर तर आपल्याकडे होतो पण त्याच्याशिवाय म्हणजे

0: इंडस्ट्रियल किंवा इतर कामांसाठी आपल्याकडे सोन्या चांदीचा किती वापर होतोय?
1: चांदीचा वापर म्हणाल तर जगभरातच इंडस्ट्री करता 70% होतो. भारतही त्याला काही अपवाद नाही. कारण सोलर म्हणा, स्पेस टेक्नॉलॉजी म्हणा, टेलिकॉम म्हणा, पॉवर ट्रान्समिशन म्हणा, प्रत्येकाच ठिकाणी चांदी लागते आणि त्याला काही पर्याय आता तरी सापडलेला नाहीये शास्त्रज्ञांना. त्यामुळे तो वापर तर टळणार नाहीये. त्यामुळे इंडस्ट्रीयल युज वापराकरता जे काय आयात होईल चांदी, तर इंडस्ट्रीयल प्रॉडक्टच्या किमती त्या प्रमाणात वाढतील किंवा सेवांच्या किमती त्या प्रमाणात वाढतील. सोन्याचं कन्झम्पशन म्हणाल तर 0.5% ते 1% पण नसतं टोटल प्रोडक्शनच्या किंवा मायनिंगच्या. 99% हे इन्व्हेस्टमेंट फॉर्म मध्ये कन्वर्ट होत असतं. पण चांदीचं जे काय प्रोडक्शन होतंय किंवा मायनिंग होत आहे त्यातलं 60-70% कन्झम्पशन मध्ये जाते आणि उरलेलं इन्व्हेस्टमेंट आणि युटेन्सिल्स आणि ऑर्नामेंट्स मध्ये येते.
0: सध्याचं जर आपण आकडेवारी बघितली म्हणजे गेल्या 3-4 वर्षांमधला जर ट्रेंड बघितला तर आपण किती सोनं चांदी आयात करतोय?
1: सोनं चांदीचं मिळून आयात जी आहे ती साधारणपणे $72-75 billion एवढी होती आहे. कारण त्याची क्वांटिटी आपण असे काउंट नाही करू शकणार, रुपये किंवा डॉलर काउंट करू शकू, कारण त्याच्या किमती सतत बदलत असतात. त्यामुळे जास्त त्याला रिलेव्हन्स आहे तो किती डॉलर आपण खर्च करतोय त्याच्यावरच आहे. आणि असं म्हणतात की हा थर्ड लार्जेस्ट कॉम्पोनंट आहे आयातीतला. पहिला आहे ऑइल म्हणजे क्रूड ऑइल, दुसरा आहे इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू आणि तिसरा आहे ते सोनं आहे. फक्त सोन्याचं एकच आहे की सोनं ही मेंटेन करणारी व्हॅल्यू आहे, म्हणजे ती व्हॅल्यू ही वेल्थ वाढवते देशाची. इलेक्ट्रॉनिक वस्तू एकदा खोक्यातून उघडल्या की 0 किमतीच्या होतात. पेट्रोल डिझेल जळून जातं. प्रॉडक्टिव्हिटी म्हणतात लोक डिझेल आणि पेट्रोल याच्यात प्रॉडक्टिव्हिटी आहे. इलेक्ट्रॉनिक गोष्टींमध्ये प्रॉडक्टिव्हिटी आहे, सोन्यात प्रॉडक्टिव्हिटी नाही. पण प्रॉडक्टिव्हिटी आणि वेल्थ हे हातात हात घालून चालतं. त्यामुळे देशाला उद्या जर गरज पडली आणि सरकारने जर कळकळीने आव्हान केलं आणि त्या आव्हान करताना सरकारने सरकारच्या बाजूनी काहीतरी पॉझिटिव्हिटी दाखवली सुखकर जीवन होण्याकरता लोकांचं, तर लोक नक्की सॅक्रिफाईस करून सोनं ऑफर करतील गव्हर्नमेंटला. गोल्ड बॉण्ड पूर्वी दिलेच होते सरकारने की सोनं द्या आणि तेवढ्याच वजनाचे गोल्ड बॉण्ड घ्या आणि काही वर्षांनी त्याचं गोल्ड घेऊन जा. आपल्याला सुरुवातीच्या काळात आपण बघितलेलं आहे 50-2000 दशकात किंवा 50 वर्षाच्या कालावधीमध्ये तसं काही गव्हर्नमेंट करू शकतं. एचजीबी जे केले गेले आपल्याकडे ते एचजीबी हे इन्व्हेस्टमेंट म्हणून लोकांना चांगले ठरले, पण सरकारने त्याचं सोनं नाही घेतलं आणि त्यामुळे सरकारला जे नुकसान आलं एकंदरीत ते उद्या टॅक्सपेअरच्याच खिशातून जाणार आहे. त्यामुळे एचजीबी सारखी योजना सरकारने आणू नये, कारण अल्टिमेटली नाही तर ते टॅक्सपेअरच्या खिशातून जातं. त्याला अंडरलाईंग ऍसेट कुठेतरी हेज करणं गरजेचं होतं. एसबीआयकडे जे सोनं आहे ते जर सरकारने आता तात्पुरतं वापरलं गोल्ड मेटल लोनच्या स्वरूपात सराफांना देण्याकरता तर जवळपास आपली 1.5 वर्षाची आयात थांबू शकते. आणि ते आरबीआयने सोनं देणं याचा अर्थ आरबीआयचं हेज कॅन्सल झालं असं नाही होत, कारण आरबीआय लोन म्हणून ते सोनं देणार आहे. त्यामुळे 1.5-2 वर्षांनी जेव्हा आपली परिस्थिती सुधारेल तेव्हा आरबीआयकडे ते सोनं परत येणार आहे. कारण सराफ लोकांना जेव्हा जीएमएल क्लोज करावं लागतं किंवा बंद करावं लागतं तेव्हा त्यांना रुपये देऊन तेवढ्या किमतीचं सोनं घेऊन द्यावं लागतं समोरच्याला. त्यामुळे त्यात नुकसान नाही होणार. ईटीएफ मध्ये फार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होते, जवळपास 25 टन वर्षाला गुंतवणूक होते. सरकारने गुंतवणुकीच्या परचेस साईड बंद करावी 1 वर्षाकरता एचजीबीची कंपल्सरी, कारण ते सेव्ह होऊन नुसतंच होर्डिंग होत आहे आणि ते व्हॉल्ट मध्ये जात आहे. पण फॉरेक्स मात्र त्याला वापरलं जात आहे आणि 1 वर्षाकरता जर तसं केलं तर 25 टन सोन्याची आयात कमी होऊ शकते. असे विविध उपाय आहेत ते सरकारने चोखायला पाहिजेत. म्हणजे अदर दॅन इम्पोर्ट ड्युटी वाढवणं किंवा 1 वर्षाकरता दागिने करू नये म्हणण्यापेक्षा जे उपलब्ध रिसोर्सेस आहेत ते वापरावेत असं माझं स्वतःच मत आहे.
0: याच्या आधी कधी सरकारने असं आवाहन केलं होतं की तुम्ही दागिने खरेदी करू नका किंवा मग आयात कमी व्हावी किंवा परकीय चलन वाचावं म्हणून याच्या आधी सरकारने कधी अशा पद्धतीने इम्पोर्ट ड्युटी वाढवली होती?
1: नाही, अगदी रिसेंट उदाहरण बघायचं झालं तर 2012-13 साली जेव्हा आपल्याकडे कॅडचा प्रॉब्लेम आला होता करंट अकाउंट डेफिसिटचा, तेव्हाच्या सरकारने युपीएचं शासन होतं तेव्हाच्या सरकारने सोन्याची आयातचा कर जो आहे तो टप्प्याटप्प्याने 2%पासून वाढत नेऊन 15% नेला होता. आणि जर का तुम्हाला सोनं आयात करायचं असेल तर तुम्हाला 20% निर्यात करणं कंपल्सरी केलं होतं आयात केलेल्या सोन्यात व्हॅल्यू एडिशन करून, तरच पुढला आयातीचा परवाना मिळायचा आणि त्या प्रकारे एक रिस्ट्रिक्शन आणलं होतं. पण दागिने वापरू नका असं कोणी डायरेक्ट आतापर्यंत आव्हान केलेलं माझ्या आठवणीत नाहीये. सोन्याचा वापर कमी करा किंवा तो डिफर करा इथपर्यंतची आव्हानं मी ऐकलेली आहेत किंवा पाहिलेली आहेत.
0: पण मग आता हे जे काय आवाहन केलेलं आहे तर मग त्याचा रिअल लाईफ मध्ये किंवा अॅक्च्युअल इम्प्लिमेंटेशन मध्ये कितपत परिणाम होईल, म्हणजे किती टक्के सोन्या चांदीची आयात कमी होऊ शकते आपल्याकडे?
1: गेल्या 1.5-2 वर्षांमध्ये जेव्हापासून सोन्याचा दर 70,000 रुपये प्रति 10 ग्रॅम पासून वाढत जाऊन 1.5 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत गेलाय, जर का स्टॅटिस्टिक्स गोळा केलं बाजारातून तर असं लक्षात येईल की जुनं सोनं देऊन नवीन दागिने घडून घेणं हा जो प्रकार आहे तो फार मोठ्या प्रमाणावर वाढलाय. त्यामुळे आपोआपच सोन्याची आयात कमी होण्यावर त्याचा परिणाम झालाय. आता ही जी सोन्याची बाकी आयात तरी चालू आहे की केवळ इन्व्हेस्टमेंट स्वरूपाचे ज्यांना इंटरेस्ट आहे ते करतायत, म्हणजे ते ईटीएफ असतील किंवा मोठ्या

0: चेन आहे असतील की ज्यांना करन्सीमध्ये रिस्क वाटते, रुपयात रिस्क वाटते, डॉलरमध्ये रिस्क वाटते, तर ती त्यांना डिफर करायची असेल. आणि गेल्या 15 वर्षात बघितलं तर सोनं 15% एव्हरेज वर्षाला वाढलंय, परतावाही चांगला मिळतोय दिसतंय. तर त्यांनी ती आयात केली आणि त्याच्यामुळे हाचा परिणाम झालाय. अदरवाईज जे दागिने घडवून घेणारी लोक आहेत ते पूर्वीचं त्यांचं खरेदी केलेलं सोनं सराफाकडे घेऊन येत आहेत आणि दागिने करून घेत आहेत आणि हे प्रमाण जवळपास 60% आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात दर वाढल्यानंतर केवळ 40% दागिने हे नवीन सोन्यातून घडवले जात आहेत. 60% दागिने हे जुन्या सोन्यातून म्हणजे घरी असलेल्या सोन्यातून की आपले जुने दागिने देऊन नवीन दागिने घडवले जात आहेत. आणि फॅक्टफुल स्टॅटिस्टिक्स आहे, म्हणजे ग्राउंड रियालिटीचं स्टॅटिस्टिक्स आहे. आताच खरोखर त्यात काहीतरी साधायचं असेल सरकारला की जुनं सोनं लोकांनी घेऊन येऊन त्यातून नवीन दागिने घडवून घ्यावे, तर सरकारला एक चांगला उपाय आहे की तुम्ही तुमच्या घरचं जर सोनं घेऊन आलात आणि जर त्याच्यातून दागिने घडवले, नवीन सोनं खरेदी नाही केलं, तर अशा केलेल्या दागिन्यांवरती 3%ऐवजी 1% जीएसटी लागेल. असा काहीतरी जर सरकारने आकर्षण दाखवलं तर हे 60% प्रमाण 80-90% सुद्धा जाऊ शकेल.
1: आपल्याकडे सोनं चांदी म्हणजे ते सणासुदीला लग्न समारंभात द्यायला लागतं, लोक घेतात, ते एक प्रमाण झालं, त्याच्याविषयी आपण बोललो. पण त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे एक लक्झरियस म्हणून किंवा एक गुंतवणूक म्हणून सध्या किती प्रमाणात लोक सोनं चांदीचे दागिने खरेदी करतात?
0: नाही, ते दागिने नाही खरेदी करत, ते जनरली गोल्ड बार खरेदी करतात. आता परत स्टॅटिस्टिक्स वरती जर येत झालं तर पूर्वीच्या काही सामान्य सराफांकडे 15-18% गुंतवणुकी करताच सोनं घेतलं जायचं आणि ते गुंतवणूक नसायचं ते किरकोळ गिरायकांचं, त्यांना भविष्यात दागिना घडवायचा असायचा म्हणून ते थोडं थोडं सोनं घेऊन साठवून ठेवायचे. पण आता हे प्रमाण जे आहे 15-18% ते 30-35% पोहोचलंय. याचा अर्थ सामान्य माणूसही आता त्याच्या गुंतवणुकीचा हेतू बघायला लागलाय. मोठे HNI जे गुंतवणुकी करता म्हणून सोनं घेतात ते सराफ बाजार जो आहे मुंबईचा बुलियन बाजार, तिथून सोनं खरेदी करत असणार, ते काही सराफाकडे जात नसणार, कारण त्यांना ते भावातला फरक जो असतो खरेदी विक्रीच्या भावातला तो देण्यापेक्षा तिथून खरेदी करणं जास्त योग्य वाटत असेल. प्लस ETF मधला जो फ्लो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर वाढलाय. तो ETF फ्लो हा इन्व्हेस्टमेंट फ्लोच आहे. तर इन्व्हेस्टमेंट फ्लो हा गेल्या 2-3 वर्षांमध्ये माझ्या अंदाजाने 20-30% वाढला असेल दागिन्यांच्या ऐवजी इन्व्हेस्टमेंट म्हणून करण्यात. कारण दागिना घेतला की त्यात मजुरी जाते, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट म्हणून लोक जे सोनं घेत आहेत ते लोकांनी कमी करावं. त्याच्याकरता गव्हर्नमेंटनी काहीतरी पर्याय आणावा दुसरा की तुम्ही सोनं खरेदी करण्याकरताची रक्कम द्या आणि ते सोनं लगेचच्या लगेच डिपॉझिट करून सोन्याच्या स्वरूपात त्याची पावती घ्या, जे तर आम्ही सोनं देऊ. कारण HGB मध्ये रक्कम देतच सरकार, सोनं नाही परत द्यायचं. आणि HGB मध्ये खरेदी करताना रक्कम हँड ओव्हर करावी लागायची गुंतवणूकदाराला सुद्धा, त्यामुळे अल्टिमेटली त्याचं सोनं होत आहे का नाही हे माहिती नव्हतं. पण आता जर तुम्ही सोनं घेणार असाल तर रक्कम द्या, पण परत मिळताना तुम्हाला फिजिकल गोल्ड मिळेल याची खात्री सरकारने द्यावी. त्याच्यामध्ये आकर्षण जास्त आहे लोकांना. फिजिकल गोल्ड मिळणार असेल तर ते आज रक्कम तुम्हाला हँड ओव्हर करतील आणि काही काळाकरता तुम्ही त्यांच्या रकमेतून आणलेलं जे सोनं आहे ते तुम्ही नॉर्मल इम्पोर्ट डिफर करण्याकरता वापरू शकाल. सराफी व्यवसायांना GML म्हणजे गोल्ड मेटल लोनच्या स्वरूपात देऊ शकाल. थोड्याफार प्रमाणावर स्ट्रेस जो आहे फॉरेक्सवरचा आणि इम्पोर्टवरचा तो कमी होऊ शकेल.
1: गुंतवणूक म्हणून सोनं, याच्यासाठी सरकारने काही पर्यायी योजना आणल्यात, सोवरेन गोल्ड बॉन्ड झाली किंवा गोल्ड मॉनिटरिंग स्कीम झाली वगैरे, त्याची सध्याची काय परिस्थिती, म्हणजे त्याच्यात रिटर्न्स कशा पद्धतीचे आहेत आणि लोक किती प्रतिसाद देत आहेत त्याला?
0: एक तर गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम ही फार वर्षांपासून चालू असलेली गोष्ट आहे. म्हणजे आत्ताच्या सरकारने नाही, त्यांच्या मागल्या सत्ता आणि कारभार त्यांनी ती आणली होती, पण ती कधीच यशस्वी झाली नाही कारण ती फार किचकट होती आणि त्याची उपलब्धता फार मर्यादित बँकांमध्ये आणि त्यांच्या शाखांमध्ये होती. दुसरी गोष्ट, कुणालाच आपल्याकडे असलेल्या दागिन्यातली मजुरी वाया जावी असं वाटत नाही आणि त्यांच्याकडे जे गोल्ड मॉनिटायझेशन मध्ये गोल्ड द्यावं लागायचं ते शुद्ध करून द्यावं लागायचं, त्यामुळे तो दागिना वितळायला जायचा, त्याच्यातली शुद्ध सोनं फक्त डिपॉझिट करून घेतलं जायचं. त्यामुळे त्यातला जो मेकिंग चालू असायचा त्यामुळे लोक परावृत्त होती, कारण खूपसं सोनं हे दागिन्यांच्या स्वरूपामध्ये भारतामध्ये आहे. ही योजना तितकीशी इफेक्टिव्ह झालीच नाही याचं आपण म्हणू.
1: खूप खूप धन्यवाद आपण आकाशवाणीसाठी ही मुलाखत दिली.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि मुलाखत जीवन भावसार, निर्मिती सहाय्य भारती गांधी आणि निवेदन अंकिता आपटे.

0: किलोहर्ट्स वर
1: FM बँड 103.4 मेगाहर्ट्झ वर तसेच न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ॲपवरती आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. संध्याकाळचे 7:30 असली आहेत. आता प्रसारित करत आहोत आमच्या ग्रामीण भागातल्या श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम गावकरी मंडळ.

0: मंडळी नमस्कार. आज आहे शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 25 वैशाख 1948, 15 मे 2026.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
0: आता जाणून घेऊयात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे समजावेत. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांकरिता आहेत. अंबाडी भाजी 400 ते 600 रुपये, बीट प्रति क्विंटल 1000 ते 1800 रुपये, कारली 1000 ते 3000, वांगी 900 ते 3000, कोबी 400 ते 700, ढोबळी मिरची 1200 ते 4500 रुपये, गाजर 100 ते 5000, फ्लॉवर 480 ते 1600, मिरची लाल 7000 ते 20500 रुपये, गवार 2000 ते 5000, कोथिंबीर 500 ते 1700 रुपये, काकडी 500 ते 3000, सुका लसूण 5500 ते 17500 रुपये, चाकवत 1000 ते 1200 रुपये, हरभरा 5490 ते 5545 रुपये, हिरवी मिरची 1500 ते 3500 रुपये, पेरू 500 ते 1200, जांभूळ 10000 ते 19000, करवंद 5000 ते 9000, भेंडी 500 ते 3500 रुपये, लिंबू 1000 ते 10300 रुपये, आंबा 400 ते 2000, आंबा लोकल 1500 ते 2500 रुपये, मेथी भाजी 500 ते 1300 रुपये, कांदा 100 ते 1700, तूर लाल 6900 ते 7410, अननस 1000 ते 4500 रुपये, डाळिंब 1000 ते 1800 रुपये, बटाटा 900 ते 1200, राजगिरा 400 ते 700, तांदूळ 3485 ते 6915 रुपये, शिराळी दोडका 2000 ते 4500, शेपू 800 ते 1200, ज्वारी मालदांडी 1700 ते 3560 रुपये, सोयाबीन 7000 ते 7345, पालक 600 ते 1000, तांदूळजा 500 ते 700 रुपये, टोमॅटो वैशाली 500 ते 2500 रुपये, कलिंगट 500 ते 2200 रुपये, गहू 2615 ते 4000 रुपये. हे होते सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांकरिता होते. आता कृषी सल्ला जाणून घेऊयात.

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कालच्या कृषी सल्ल्यामध्ये साठवणुकीतील किडींचं व्यवस्थापन करताना करायच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबतची माहिती आपण घेतली. आजच्या कृषी सल्ल्यामध्ये याच साठवणुकीतील किडींचं व्यवस्थापन करताना घरगुती आणि वनस्पतीजन्य उपाय याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. साठवलेल्या धान्याचं किडींपासून संरक्षण करण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत, ज्यामध्ये कडुलिंबाची पानं बिया यांचा वापर महत्वाचा ठरतो. यासाठी कडुलिंबाची पानं सुरुवातीला सावलीमध्ये वाळवून घ्यावी. वाळलेली पानं ही प्लॅस्टिक किंवा कापडी सच्छिद्र पिशवीमध्ये भरावी. या पिशव्या धान्य गोण्यांमध्ये वेगवेगळ्या थरांमध्ये ठेवाव्या. कडुलिंबाच्या तीव्र वासामुळे धान्याला कीड लागत नाही. कडधान्यातील भुंगेऱ्यांच्या नियंत्रणासाठी निंबोळी पुडीची 5% बीजप्रक्रिया अत्यंत उपयुक्त ठरते. कडुलिंबाप्रमाणेच आपल्याला लसणाचा वापर देखील प्रभावी ठरतो. यासाठी सुरुवातीला डब्यामध्ये धान्य टाकून त्यावर लसणाची साल न काढलेली एक संपूर्ण गड्डी ठेवावी आणि त्यावर पुन्हा धान्य असे थर द्यावे. डब्याचं झाकण घट्ट बंद राहील याची काळजी घेणं महत्वाचं आहे. लाल मिरच्यांचा वापर देखील किडींचं व्यवस्थापन करताना

0: प्रभावी ठरतो. धान्य भरताना प्रत्येक थरामध्ये 4 ते 5 सुकलेल्या लाल मिरच्या ठेवाव्यात. त्यामुळे भुंगेरे आणि इतर किडींचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येतो. कडुनिंबाची वाळलेली पानं आणि लसूण समप्रमाणात घेऊन त्यामध्ये 10 ते 15 लवंगा टाकाव्यात. यानंतर थोडं पाणी घालून बारीक वाटलेल्या मिश्रणाच्या छोट्या गोळ्या कराव्यात. 2 ते 3 दिवस उन्हात वाळवल्यानंतर या गोळ्या कापडामध्ये बांधून धान्याच्या विविध थरामध्ये ठेवल्यावर देखील त्याचा आपल्याला चांगला फायदा होतो. या सर्व उपायांप्रमाणेच पुदिना पानांची भुकटी आणि राखेचा वापर देखील महत्वपूर्ण ठरतो. पुदिन्याच्या पानांची भुकटी किंवा बारीक राख ही धान्यात मिसळावी. ती किडींच्या श्वसनामध्ये अडथळा निर्माण करत असते. धान्य साठवणुकीवेळी भुईमूग, एरंडी, खोबरेल किंवा मोहरीचं तेल वापरलं तर किडींची अंडी उबवण्यास अडथळा निर्माण होतो. तेलामुळे त्यासाठी 1 किलो धान्यास 1 चमचा तेल या प्रमाणात चोळावं. 1 क्विंटल धान्यासाठी 1/2 ते 1 किलो तेल वापरावं. हळद किंवा वेखंड पावडर देखील अत्यंत महत्वाची आणि प्रभावी ठरते. सोंडे किडीच्या नियंत्रणासाठी हळद पावडर 3.25 ग्रॅम किंवा वेखंड पावडर 10 ग्रॅम प्रतिकिलो याप्रमाणे बियाणे प्रक्रिया केली तर किडींमार्फत होणारं नुकसान आपल्याला टाळता येतं.
1: कृषी सल्ला आता आपण ऐकलात. आता आंब्यातील गुच्छ विकृती याविषयीची संकलित माहिती. वाचक स्वर आहे शहाजोया सुभेदार यांचा.
2: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आंबा पिकात वाढणारी गुच्छ विकृती या विषयाची माहिती आज आपण घेणार आहोत. आंब्याच्या झाडावर प्रामुख्यानं गुच्छ विकृती अर्थातच क्लस्टर मालफॉर्मेशन डिसीज या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. याला पूर्ण गुच्छ रोग या नावानंही आपण ओळखतो. हा रोग फ्युजॉरियम मँगिफेरे या बुरशीमुळे होतो आणि या बुरशीमुळे होणाऱ्या रोगाची गंभीर समस्या जगभरातील आंबा उत्पादकांना सतावत आहे. भारतात आंबा पिकामध्ये पूर्णगुच्छ रोगाचा प्रथम प्रादुर्भाव 1891 आढळला होता. सध्या बहुतांश सर्व आंबा उत्पादक राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात या विकृती किंवा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या विकृतीचा परिणाम मुख्यतः नवीन कोंब आणि फुलोऱ्यावर होत असल्यामुळे आंब्याच्या उत्पादनामध्ये मोठी घट होते. मंडळी, या विकृतीचे 2 मुख्य प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे वनस्पतीजन्य विकृती आणि दुसरा प्रकार आहे फुलोरा विकृती. आता सुरुवातीला वनस्पतीजन्य विकृतीविषयी माहिती घेऊया. वनस्पतीजन्य विकृती या प्रकारामध्ये झाडाच्या शेंड्याच्या भागात जिथं नवीन कोंब फुटतात त्या ठिकाणी लहान पानांचे जाड गुच्छ तयार होतात आणि नवीन फुटणारे कोंब लहान राहतात. फांद्या झुपक्यासारख्या आणि दाट दिसायला लागतात. झाडांची वाढ खुंटल्यामुळे झाडं बुटकी आणि विद्रूप दिसू लागतात. या रोगाचं प्रमाण वाढत जाऊन पूर्ण झाडांना त्याचा प्रादुर्भाव होतो. कालांतरानं अशी झाडं अशक्त होऊन मरून जातात. मुख्यतः हा रोग नवीन रोपं आणि लहान 3 वर्षे वयाच्या आतील फळधारणा सुरू न झालेल्या झाडांमध्ये दिसून येतो. आता फुलोरा विकृतीविषयी जाणून घेऊया. या फुलोरा विकृतीमध्ये 3 ते 4 वर्ष वयाच्या पुढील संकरित झाडांमध्ये आणि 7 ते 8 वर्ष वयाच्या देशी जातीच्या झाडांमध्ये म्हणजे फळधारणा सुरू झालेल्या झाडांमध्ये हा प्रकार दिसून येतो. फुलोऱ्यातील हा रोग गंभीर प्रकारात मोडतो कारण सुरुवातीच्या काळात म्हणजे फुलोरा निघून वाढ सुरू होते. तशाच प्रकारची वाढ ही सुरुवातीच्या काळात फुलोरा विकृतीमध्ये दिसून येते. त्यामुळे फुलोरा आहे की गुच्छ विकृती आहे हे लक्षात येत नसल्यानं उशीर होतो. काही प्रकारांमध्ये 1/2 फुलोरा निरोगी असतो तर 1/2 भागात रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसतो. हा फुलोरा दाट कठीण आणि विकृत असतो. अशा फुलोऱ्यामध्ये फळधारणा होत नाही किंवा 1/2 भागातील निरोगी फुलोऱ्यात बनलेली फळंही कालांतरानं गळून पडतात आणि यामुळे उत्पादनात घट येते. मंडळी, आता गुच्छ विकृती होण्यामागील कारणं जाणून घेऊयात. अचानक होणाऱ्या हवामानातील बदलांमुळे म्हणजेच अचानक जास्त थंडी तर कधी अचानक जास्त तापमान जर वाढलं

तर आंब्याच्या झाडांमध्ये ही विकृती दिसून येते. तापमान कमी झालं की विकृतीचं प्रमाण वाढतं, तर तापमान वाढलं की विकृती कमी होते. विकृत झाडांमध्ये संप्रेरकांमध्ये म्हणजेच हॉर्मोन्समध्ये काही बदल झालेले दिसून येतात, जसं की IAA म्हणजेच ऑक्सिन, GA म्हणजेच जिबेरेलिन यांचं प्रमाण कमी होतं, तर ABA म्हणजेच अॅबॅसिसिक ऍसिड, इथिलिन आणि झिएटिनचं प्रमाण जास्त होतं. परिणामी झाडातील संप्रेरकांचं संतुलन बिघडून झाडं निस्तेज होतात आणि झाडाच्या उत्पादकतेवर याचा विपरीत परिणाम होतो. झाडांमध्ये नत्राचं प्रमाण कमी जर झालं तर हरितद्रव्याचं प्रमाण देखील कमी होतं, त्यामुळे झाडांमधील ऊर्जा ही श्वसन प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. परिणामी झाडातील अन्नसाठा कमी होऊन झाडांची वाढ मंदावते. सूक्ष्मजीवांचा प्रादुर्भाव जसं की बुरशी, विषाणू किंवा कोळीवर्गीय किडींमुळे या रोगाचा प्रसार वाढत जातो असं संशोधनातून दिसून आलेलं आहे. त्याचबरोबर बागेमध्ये झालेली चुकीची छाटणी, अतिघनदाट बाग आणि अतिप्रमाणात नत्रयुक्त खतांचा वापर या कारणांमुळे सुद्धा गुच्छ विकृती वाढत जाते. मंडळी, जेव्हा आंब्याच्या झाडामध्ये गुच्छ विकृती दिसायला लागते तेव्हा फुलोऱ्यात काही बदल व्हायला लागतात. विकृतीग्रस्त फुलोरा हा अत्यंत दाट, गुंडाळलेला आणि घट्ट असतो. फुलोऱ्याच्या वेळी फुले घट्ट गुच्छांमध्ये तयार होतात, कालांतरानं काळी पडायला लागतात, त्यावर कोवळ्या जाळ्यांसारखे आवरण दिसायला लागतात. अशा फुलोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात नर फुलं आढळून येतात तर मादी फुलांची संख्या अतिशय कमी असते आणि याचमुळे फळधारणाही होत नाही. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आता आंब्याच्या पिकात गुच्छ विकृती होऊ नये म्हणून एकात्मिक नियंत्रण कसं करावं आणि ही करण्याची पद्धत काय आहे, कोणकोणत्या पद्धतीनं आपण एकात्मिक नियंत्रण करू शकतो हे जाणून घेऊया. या रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी 100% प्रभावी इलाज अद्याप उपलब्ध नाही, मात्र एकात्मिक व्यवस्थापन आणि उपाययोजनांमधून या रोगावर नक्कीच नियंत्रण आपण मिळवू शकतो. या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठीची पहिली पद्धत आहे पारंपरिक पद्धत. यामध्ये छाटणी, स्वच्छता, कलमांची निवड या गोष्टींचा अवलंब आपण करायला हवा. या पारंपरिक पद्धतीमध्ये रोगग्रस्त फांद्या किंवा फुलोरे दिसताच त्यांची छाटणी करून बागेबाहेर नेऊन जाळून टाकावीत किंवा खड्डा खणून त्यात गाडून नष्ट करावीत. फळबागेमध्ये स्वच्छता ठेवावी, तुटलेल्या आणि वाळलेल्या फांद्या बागेबाहेर काढून नष्ट कराव्यात. त्याचबरोबर रोपवाटिकेतून नेहमी रोगमुक्त मातृवृक्षापासून तयार केलेली कलम घ्यावीत. एकात्मिक नियंत्रणासाठीची दुसरी पद्धत आहे जैविक उपचार. जैविक उपचाराचा अवलंब करताना ट्रायकोडर्मा हर्जियानम या जैविक बुरशीचा वापर 5 ते 10 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळून या द्रावणाची ड्रेंचिंग खोडाजवळ आणि मुलांच्या कक्षेत जर आपण वापर केला तर फायदा होतो, किंवा शेणखत, कंपोस्ट खत हे मिसळून 2.5 ते 5 किलो प्रति हेक्टरी द्यावं अशी शिफारस लखनौ विद्यापीठानं केलेली आहे. त्याचबरोबर धोत्रा, रुई आणि कडुलिंबाच्या झाडांच्या अर्काचा वापर करून प्रादुर्भावाची तीव्रता कमी करता येते. अर्क तयार करण्याची एक पद्धत सुद्धा आहे. या पद्धतीमध्ये धोत्रा, रुई आणि कडुलिंबाची प्रत्येकी 5 किलो पानं 10 लिटर पाण्यात उकळून गाळून घ्यावीत. हा अर्क 100 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी. आणि मंडळी, याचबरोबर गंभीर प्रादुर्भाव टाळण्यासाठी कडुलिंबाच्या तेलावर आधारित फवारण्या उपयुक्त ठरू शकतात, जसं की ऍझाडिरॅक्टिन 1500 PPM म्हणजेच 3 मिलीलिटर किंवा 3000 PPM म्हणजेच 2 मिलीलिटर या प्रमाणात प्रति लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करून घ्यावी. शेतकरी बंधूंनो, आंब्यातील गुच्छ विकृती थांबवण्यासाठी रासायनिक नियंत्रणाचेही काही उपाय आहेत ते जाणून घेऊयात. फुलोऱ्याच्या अवस्थेत 10 ते 15 दिवसाच्या अंतरानं कार्बेंडाझिम 50 WP म्हणजेच 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळून जर आपण फवारणी केली तर फुलांवरील प्रादुर्भाव नियंत्रित होतो. त्याचबरोबर छाटणीनंतर किंवा फुलोरा येण्यापूर्वी मॅन्कोझेब 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा क्लोरोथॅलोनिल 2 ग्रॅम

0: ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करणं देखील उपयुक्त ठरतं. रोगग्रस्त भागाची छाटणी केल्यावर जखमेवर कॉपर ऑक्सिक्लोराईडची पेस्ट, जसं की 10 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड अधिक थोडंसं पाणी अधिक चुना या पद्धतीनं मिसळून लावावी, किंवा झाडावर कॉपर ऑक्सिक्लोराईड 3 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळून त्याची फवारणी देखील करता येते. फुलांच्या कळ्या येण्यापूर्वी म्हणजे साधारणपणे ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात नॅप्थिल ॲसिटिक ॲसिड NAA 100 ते 200 मिलीग्रॅम प्रति लिटर पाणी म्हणजेच 100 ते 200 PPM या प्रमाणात मिसळून फवारणी जर आपण केली तर रोगाचा पुढील हंगामातील प्रादुर्भाव कमी होतो. आणि फुलोरा येण्यापूर्वी आणि फळाच्या काढणीनंतर झिंक सल्फेट 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात, तर कॉपर सल्फेट 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात आणि बोरिक ऍसिड 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात या प्रमाणात मिसळून सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी. असं केल्यानं झाडाची प्रतिकार शक्ती वाढून रोगाची शक्यता कमी होते. मंडळी, आता मालफॉर्मेशन गुच्छ रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी फवारणीचं वेळापत्रक आपण जाणून घेऊया. यामध्ये पुढील हंगामातील रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यादरम्यान म्हणजेच नवीन कळ्या आणि कोंब येण्याच्या अवस्थेत नॅप्थिल ॲसिटिक ॲसिड 100 ते 200 PPM या प्रमाणात झाडावर त्याची फवारणी करून घ्यावी. त्यानंतर बुरशीचा प्रसार रोखण्यासाठी जानेवारी महिन्यात म्हणजेच फुलोरा येण्याच्या सुरुवातीच्या अवस्थेत कार्बेंडाझिम 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून त्याचीही फवारणी करून घ्यावी. त्यानंतर फुलांचं संरक्षण करण्यासाठी जानेवारीमध्ये पहिल्या 15 दिवसात म्हणजेच फुलोरा वाढत असताना कार्बेंडाझिम किंवा मॅन्कोझेब 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळून दुसरी फवारणी करून घ्यावी. मंडळी, त्यानंतर रोगाची तीव्रता जास्त असल्यास त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी फेब्रुवारी ते मार्च या दरम्यान झाड पूर्ण फुलोरा अवस्थेत असताना आवश्यकतेनुसार कार्बेंडाझिम 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करून घ्यावी आणि यानंतर झाडाची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी फळ काढणीनंतर कमतरतेच्या लक्षणांनुसार कॉपर, झिंक आणि बोरॉन या अन्नद्रव्यांची 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून झाडावर त्याचीही फवारणी करून घ्यावी. अशा पद्धतीनं मालफॉर्मेशन गुच्छ रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक नियंत्रणाचीही पद्धत जर आपण अवलंबली तर आंब्याच्या झाडावर गुच्छ विकृतीचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल. तर मंडळी, अशा प्रकारे आंबा पिकात वाढणारी गुच्छ विकृती याविषयीची माहिती आज आपण घेतली.
1: आंब्यातील गुच्छ विकृती याविषयीची संकलित माहिती आता आपण ऐकली. वाचक स्वरता शहाजोया सुभेदार यांचा. यानंतर दुधाळ जनावरातील सुप्त कॅल्शियमची कमतरता याविषयीची संकलित माहिती ऐकूयात. वाचक स्वर आहे शिवाई शेळके यांचा.
2: नमस्कार गावकरी बंधू आणि भगिनींनो, दुधाळ जनावरांच्या आहारात कॅल्शियम, स्फुरद आणि मॅग्नेशियम या प्रमुख खनिज क्षारांचे अनन्यसाधारण महत्व असून संक्रमण कालावधीमध्ये या खनिजांची सुप्त किंवा दृश्य कमतरता जनावराच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम करू शकते. साधारणपणे जास्त दुग्ध उत्पादकता असलेल्या जनावरांमध्ये खनिज कमतरता दिसून येते, त्यामुळं आजार होतात. संक्रमण कालावधीमध्ये गाभण काळाच्या शेवटच्या दिवसात गर्भातील झपाट्याने होत असलेल्या वासराच्या वाढीसहित आणि व्यायल्यानंतरच्या काळात दुग्ध निर्मितीसाठी खनिज क्षारांची गरज जास्त असते आणि अशा वेळी जर तत्सम खनिज क्षारांची आहारात कमतरता निर्माण झाल्यास किंवा शरीरातील उपलब्ध साठ्यातून रक्तामध्ये पुरवठा करण्याची प्रक्रिया सुप्त अवस्थेत असल्यास जनावरांमध्ये खनिज कमतरता दिसून येते. यामध्ये दुधाळ जनावरांत कॅल्शियमची सुप्त कमतरता ही आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्वाची खनिज क्षार कमतरता आहे. संक्रमण काळादरम्यान दुधाळ जनावराच्या रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण प्रति 100 मिलीमध्ये 8.6 मिलीग्रॅमपेक्षा कमी आढळल्यास अशा जनावरात कॅल्शियम कमतरतेचे कोणतेही दृश्य किंवा बाह्य लक्षण आढळून न आल्यास अशा कमतरतेला सुप्त कॅल्शियम कमतरता म्हणतात. जनावराच्या आरोग्यासाठी कॅल्शियम हे अत्यंत महत्वाचे

प्रमुख खनिज असून त्याची गरज स्नायूंच्या आकुंचन प्रसरण पावण्यासाठी, उत्तम प्रतिकार शक्तीसाठी, रक्ताचा गोठवणूक गुणधर्म सुस्थितीत ठेवण्यासाठी, चेतासंस्थेच्या सुयोग्य वहन प्रक्रियेसाठी तसेच दूध निर्मिती योग्य होण्यासाठी आवश्यक असते. संक्रमण कालावधीमध्ये प्रामुख्याने व्यायल्यानंतर 48 तासाच्या कालावधीमध्ये चिकामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणावर श्रवले जाते. अशावेळी आहारातून कॅल्शियम योग्य प्रमाणात न मिळाल्यास तसेच हाडांमधील साठ्यांतून कॅल्शियमची रक्तामध्ये वहन प्रक्रिया कार्यान्वित न झाल्यास अशा जनावराच्या रक्तातील कॅल्शियमचं प्रमाण कमी होऊन जनावरास दुग्धज्वर आजार होतो. कॅल्शियम कमतरतेमुळे गर्भाशयास सूज येणं, पोटाचा जठराशय कप्पा विस्थापित होणं, व्यायल्यानंतर गर्भाशयात वार अडकणे, कासदाह, कीटनबाधा यांसारख्या आजाराचा प्रादुर्भाव वाढतो. तसेच प्रजनन क्षमता आणि दुग्ध उत्पादन कमी होते. संक्रमण कालावधीमध्ये प्रामुख्याने म्हशींमध्ये विण्यापूर्वी तर गायींमध्ये व्यायल्यानंतर रक्त तपासणी करणं आवश्यक आहे, जेणेकरून वेळेत निदान झाल्यास प्रतिबंधात्मक उपचार करून भविष्यात होणारे नुकसान टाळता येईल. सुप्त कॅल्शियम कमतरता जवळपास 50% दुधाळ गायींना बाधित करत असून अशा गायींमध्ये गर्भाशयाची सूज, कीटनबाधा असे आजार दिसतात. दुधाळ जनावरांमधील सुप्त कॅल्शियम कमतरतेबाबत उपाययोजना करताना गाभण काळातील शेवटच्या टप्प्यात आणि व्यायल्यानंतर सुरुवातीचे दिवस दुधाळ जनावराचे आहार व्यवस्थापन त्या जनावराच्या गरजा लक्षात घेऊन करावे. गाभण काळातील शेवटच्या टप्प्यात दुधाळ जनावर लठ्ठ होणार नाही याची आहार व्यवस्थापनातून काळजी घ्यावी. गाभण काळातील शेवटच्या टप्प्यात दुधाळ जनावरांच्या आहारात कॅल्शियमचे प्रमाण नियंत्रित ठेवून अनायनिक क्षार म्हणजेच अमोनियम क्लोराईड, अमोनियम सल्फेट दिल्यास पॅराथायरॉइड संप्रेरक कार्यान्वित होऊन त्याद्वारे आहारातील कॅल्शियमचे उच्चतम शोषण होते. आवश्यकतेनुसार हाडातील कॅल्शियमचा पुरवठा रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण योग्य मात्रेत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतो. भाकड कालावधीमध्ये जनावरांना जास्त कॅल्शियम देणं टाळावं. संक्रमण कालावधीमध्ये जनावरांना चांगला निवारा देऊन थंडीपासून संरक्षण द्यावं. योग्य व्यायाम द्यावा जेणेकरून पचन संस्था कार्य सुस्थितीत राहील. संक्रमण कालावधीमध्ये जनावरांचा लांब पल्ल्याचा प्रवास टाळावा. दुधाळ जनावरांना साधारणपणे विण्यापूर्वी आणि व्यायल्यानंतर 48 तास निरीक्षणाखाली ठेवावं. दुग्धज्वर आजार दिसून आल्यास वेळेवर उपचार करावेत. दुधाळ जनावरांना आहारात वाळलेला चारा योग्य प्रमाणात देण्यात यावा जेणेकरून ओटीपोटाची हालचाल नियमित ठेवून पोटाचे आरोग्य जपता येईल. विण्यापूर्वी किमान 5 दिवस अगोदर दुधाळ गायींना ड जीवनसत्व तोंडावाटे किंवा विण्यापूर्वी 7 दिवस अगोदर इंजेक्शनद्वारे दिल्यास संक्रमण कालावधीमध्ये होणारी कॅल्शियम कमतरता टाळता येते. कॅल्शियम जेल द्रावण दुधाळ जनावरांना विण्यापूर्वी 12 ते 24 तास आणि व्यायल्यानंतर 24 तासांपर्यंत 12 तासाच्या अंतराने दिल्यास जनावरांतील कॅल्शियम कमतरता टाळता येते. जाणून घेऊया रक्तातील कॅल्शियम कमी होण्याची कारणं. गाभण काळाच्या अंतिम टप्प्यात तसेच व्यायल्यानंतर दुग्धोत्पादनासाठी जनावरांत अधिक कॅल्शियमची गरज असते. आहारातील कॅल्शियम आणि स्फुरदाचे अयोग्य प्रमाण तसेच आहारात ड जीवनसत्व कमतरता, वाढत्या वयाबरोबर आतड्यातून कॅल्शियम शोषणाचे प्रमाण घटणे, जनावर विण्यापूर्वी गाभण काळात आहारात अधिक कॅल्शियम प्रमाण असणं, शरीरात पॅराथार्मोन संप्रेरकाची कमतरता तर कॅल्सिटोनिन संप्रेरकाचे अधिक प्रमाण, आहारात मॅग्नेशियम तसेच ऑक्झालेटचे प्रमाण अधिक असणं, विण्याच्या जवळपास किंवा व्यायल्यानंतर दुधाळ जनावराची 48 तासापेक्षा जास्त वेळ उपासमार होणं किंवा बद्धकोष्ठता होणं, दुधाळ जनावराच्या शरीरावर विण्याच्या सुमारास स्थान पडणं, या सर्व कारणांमुळे दुधाळ जनावरांमधील रक्तातील कॅल्शियम कमी होते. या पद्धतीने दुधाळ जनावरांची योग्य काळजी घेतल्यास जनावरांतील कॅल्शियम कमतरता टाळता येते आणि उपाययोजना केल्यास रक्तातील कॅल्शियमचं

0: प्रमाण योग्य मात्रेत ठेवण्यासाठी मदत होते.
1: दुधाळ जनावरातील सुप्त कॅल्शियमची कमतरता याविषयीची संकलित माहिती आता आपण ऐकली. वाचक स्वर होता शिवाजी शेळके यांचा. भरत मंडळी याबरोबरच आजचा गावकरी मंडळ हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: गावकरी मंडळ हा कार्यक्रम आता आपण ऐकलात. सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
1: दार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग. मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकीबरोबर ठेका धरायला लावणारी लावणी. लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर.
2: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
3: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
2: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.

0: दैनंदिन चालू घडामोडींवर आधारित कौटुंबिक श्रुतिका मंथन दर शनिवारी सकाळी 8:15 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर।
1: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात।
2: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसन मुक्ती हॉस्पिटल श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ विजापूर रोड सोलापूर।
1: मोबाईल 93 72 707 100।

0: महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. अपडेट रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र अपटे, सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
3: दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप इथं श्री चौडेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त शुक्रवारी 15 मे रोजी श्रींची प्रतिष्ठापना आणि रात्री वाद्यासह बाळ बट्टलची भव्य मिरवणूक निघेल.
4: रविवारी 17 मे रोजी श्रीस नैवेद्यार्पण, बाशिंग बांधणी, सवाद्य मिरवणूक आणि ओटी भरणे, सायंकाळी 7 वाजता डॉक्टर श्री सिद्धप्पा बिदरी यांचं जानपद लोकगीताचा कार्यक्रम, नंतर आध्यात्मिक नाटक आणि भजन होईल.
3: सोमवारी 18 मे रोजी सकाळी 10 वाजता सुवासिनींची ओटी भरणे, त्यानंतर कर्नाटकातील सुप्रसिद्ध श्री सुधाकर काळे आणि भाग्यश्री म्हेत्री यांची कलगीतुर्याची गाणी होतील. सायंकाळी 7 वाजता श्री श्री श्री 1008 जगद्गुरु डॉक्टर सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जैन यांच्या दिव्य सानिध्यात कुमारी मैथिली कुमठेकर आणि सौ सविता कुंभार अशा गुणवंतांचा सत्कार करण्यात येईल.

0: मंगळवारी 19 मे रोजी कर्नाटकातील सुप्रसिद्ध श्री सुधाकर काळे आणि भाग्यश्री मेत्री यांची कलगी तुऱ्याची गाणी संध्याकाळी 7 वाजता माझं गाव आदर्श गाव पाटोला छत्रपती संभाजीनगर याबाबत आदर्श सरपंच श्री भास्करराव पेरे पाटील माहितीसह समाज प्रबोधन करतील.
1: बुधवारी 20 मे रोजी सकाळी कर्नाटकातील सुप्रसिद्ध श्री सुधाकर काळे आणि भाग्यश्री मेत्री यांची कलगी तुऱ्याची गाणी सायंकाळी 5 वाजता मल्लांच्या जंगी कुस्त्या होतील. मात्र सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत कुस्त्यांचे जोड ठरवण्यात येतील. सायंकाळी 7 वाजता सुतार बंधू प्रस्तुत माऊली संगीत भजनी मंडळाचा कार्यक्रम होईल. मंद्रूप येथील माळी गल्ली सभागृहासमोर हे सर्व कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन ग्रामपंचायत श्री चौडेश्वरी देवी यात्रा पंच कमिटी आणि मंद्रूपच्या सर्व ग्रामस्थांनी केलंय.
2: काय रमा काकू, जिना चढत चक्क तिसरा मजला गाठलत, दमा गेला की काय?
3: हो ना, अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली, एकदम बरं वाटतंय आता, अगदी पूर्वी सारखं.
2: त्वचा रोग, अस्थमा, संधिवात, मूळव्याध, फिशर तसंच इतर अनेक आजार, उपचार मात्र एकच, होमिओपॅथी. तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच.
3: आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार सावडीजवळ, सोलापूर.
2: सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत.
3: मोबाईल 98503388807.
4: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
2: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, बिराजदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
4: मोबाईल 91 72 710 499.
5: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
2: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
5: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते दुपारी 4. मोबाईल 95 79 790 940.
6: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
7: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
8: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
7: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
8: जे दागिने त्यांच्याकडूनच आणले.
9: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते.
10: सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
11: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
2: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
11: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
3: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
2: मोबाईल 77 19 92 22 55.

रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNGच्या दरात 2 रुपये वाढ. नीट यू

0: ही परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची भारताची तयारी. देशातला राखीव तेल साठा वाढवण्यासाठी युएई सोबत करार. अमेरिकेच्या अध्यक्षांचा चीन दौरा पूर्ण. कुठल्याही ठोस कराराची घोषणा नाही. आणि मोसमी पाऊस येत्या 26 मे रोजी केरळात येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये झाला आहे. स्पीड पेट्रोल 115.75 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. मुंबई सीएनजीच्या दरातही प्रति किलो 2 रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई सीएनजीचा दर प्रति किलो 84 रुपये झाला आहे. विमानाच्या इंधनावर आकारल्या जाणाऱ्या व्हॅटमध्ये राज्य शासनानं कपात केली असून आता 18% ऐवजी 7% कर आकारला जाईल. हा दर येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत लागू राहील. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज साताऱ्यात केली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरणाच्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.
1: मुख्यमंत्री जी पधारेंगे दिल्ली, कृषि मंत्री भी बैठेगा साथ में आपके, बाकी मंत्रालय जहां जरूरी है उनसे भी चर्चा करेंगे और आपने जिन समस्याओं का जिक्र किया है उनका समाधान करने की पूरी कोशिश होगी.
0: वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएनं आज जाहीर केलं. विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील. परीक्षार्थींना परीक्षा शुल्काचा परतावा दिला जाईल असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. नीट परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणक आधारित करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
2: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है, ओएमआर शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारी विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी. जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते एनटीए ने थोड़ी एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाए. 2 से शुरू होगा 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा. इस बार के एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा.
0: एनटीएमध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं. नीट यूजी 2026 परीक्षेच्या पेपर फुटीमागे असलेल्या मुख्य सूत्रधाराची ओळख पटवण्यात सीबीआयला यश आलं आहे. 2 दिवसांपूर्वी लातूर इथून अटक झालेले पीव्ही कुलकर्णी हे रसायनशास्त्राचे प्राध्यापक या पेपर फुटीमागे असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. कुलकर्णी हे 4 वर्षांपूर्वी लातूरच्या दयानंद महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले आहेत. नीट परीक्षेच्या रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या समितीचे ते सदस्य होते. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कुलकर्णी यांनी काही विद्यार्थ्यांना पुणे इथल्या आपल्या निवासस्थानी विशेष शिकवणी दिली होती. या प्रकरणातली सहआरोपी मनीषा वाघमारे हिने विद्यार्थ्यांची जमवाजमव करण्यात कुलकर्णी यांची मदत केल्याचंही चौकशीत उघड झालं आहे. या वर्गांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी 1,00,000 रुपये दिले होते. या विशेष शिकवणीत विद्यार्थ्यांना प्रश्न, त्यांचे पर्याय आणि अचूक उत्तरं सांगण्यात आली. ही उत्तरं विद्यार्थ्यांनी लिहून घेतली होती आणि ती 3 मे रोजी घेतलेल्या परीक्षेच्या मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळत असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. नीट यूजी 2026 परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी तपास करणाऱ्या सीबीआयने आज लातूर इथल्या एका खासगी प्रशिक्षण केंद्र संचालकांची चौकशी केली. शिवराज मोटेगावकर असं या केंद्र संचालकाचं नाव आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह प्रकरणातल्या सुनावणीला विलंब होत असल्याप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यांवरून सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे न्यायालयाकडून पुढची तारीख मागून घेतली जाते आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी निकाल देत नसल्याचं वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये काही नेते करतात असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले. हे प्रकार सहन करून घेतले जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणी पुढची सुनावणी 30 जुलै रोजी होणार आहे. विमानाच्या तिकीट दरांमध्ये सुसूत्रता आणून केंद्र सरकारने प्रवाशांना दिलासा द्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. एकाच दिवशी एकाच मार्गावर उड्डाण करणारी एक विमान कंपनी तिकीटाला एक दर आकारते तर त्याच मार्गावरच्या विमानासाठी दुसरी कंपनी वेगळा दर आकारते.

करत असल्याचं निरीक्षणही न्यायालयानं यावेळी नोंदवलं. सर्वोच्च न्यायालयानं दर सोमवारी आणि शुक्रवारी खटल्यांची सुनावणी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्याचा निर्णय आज घेतला आहे. इंधन बचतीसाठी हा निर्णय घेतला आहे असं सर्वोच्च न्यायालयानं प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे. नागरिकांना आणि व्यावसायिकांना सुलभ व्हावं यासाठी केंद्रीय व्यापार आणि उद्योग मंत्रालयाशी निगडीत संस्थांची कार्यालयं एकाच ठिकाणी आणण्याचा मानस केंद्रीय उद्योग आणि व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी आज मुंबईत व्यक्त केला. मुंबईत मंत्रालयाच्या विविध 12 संस्थांची 20 कार्यालयं आहेत. या सर्वांना एकाच ठिकाणी आणलं तर कामात सुसूत्रता वाढेल, नागरिकांची सोय होईल आणि पर्यावरणालाही मदत होईल असं ते यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची तयारी भारतानं आज दाखवली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अबुधाबीमध्ये संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतली. युएईवर झालेल्या हल्ल्यांबद्दल प्रधानमंत्र्यांनी यावेळी शोक व्यक्त केला.
1: पश्चिम एशिया क्षेत्र युद्ध की परिस्थिति का प्रभाव आज पूरे विश्व पर दिखाई दे रहा है. भारत ने हमेशा समस्याओं के समाधान के लिए डायलॉग और डिप्लोमेसी का प्राथमिकता दी है.
0: यावेळी ऊर्जा, संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार झाले. भारतात 6 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा युएईनं यावेळी केली. भारतात 3 कोटी बॅरल कच्च्या तेलाचा राखीव साठा निर्माण करण्यासाठी दोन्ही देशातल्या कंपन्यांमध्ये सामंजस्य करार आज झाला. याशिवाय वायूचाही राखीव साठा निर्माण करण्यासाठी दोन्ही देश काम करणार आहेत. वाडीनारमध्ये जहाज दुरुस्ती केंद्र स्थापन करणं, जहाज दुरुस्तीसाठी मनुष्यबळाला प्रशिक्षण, सेडॅकच्या साथीनं 8 सुपर कम्प्युटरची निर्मिती यासाठीही दोन्ही देशात करार झाले. यानंतर प्रधानमंत्री मोदी नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांना भेट देणार आहेत. पश्चिम आशियात शांतता नांदावी यासाठी भारत मोठी भूमिका बजावू शकतो अशी प्रतिक्रिया इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी आज नवी दिल्लीत व्यक्त केली. इराण संदर्भातल्या कुठल्याही गोष्टीवर लष्करी मार्गानं तोडगा निघणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेवर विश्वास ठेवण्याचं कुठलंही कारण इराणकडे नसल्याचं ते म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीतून सर्व जहाजांनी जाऊ देण्याची इराणची तयारी आहे, परंतु तिथली परिस्थिती किचकट असल्याचं ते म्हणाले. अमेरिका आणि चीन दरम्यान चर्चा ऐतिहासिक महत्वाची ठरल्याचा दावा दोन्ही देशांनी केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच चीनचा दौरा केला. त्यावेळी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी त्यांची सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा झाली. होर्मुझची समुद्रधुनी ऊर्जा व्यापारासाठी मोकळी राहण्याची गरज आहे यावर त्यांचं एकमत झालं. मात्र चर्चेअंती कोणताही ठोस करार झाल्याचा उल्लेख दोन्ही नेत्यांनी केलेला नाही. यंदा केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन 26 मेच्या दरम्यान होईल असा अंदाज आज हवामान खात्यानं वर्तवला आहे. साधारणपणे नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये 1 जूनच्या दरम्यान पोहोचतो. गेल्या वर्षी मात्र तो 24 मेच्या दरम्यान केरळात दाखल झाला होता. यंदाही तो दरवर्षीपेक्षा लवकर केरळात पोहोचेल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताची सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडगोळी उपांत्य फेरीत पोहोचली आहे. या जोडीने जपानच्या ताकुमी नोमुरा आणि युची शिमोगामी या जोडीला हरवलं. महिला एकेरीच्या उपउपांत्य फेरीत भारताच्या पीव्ही सिंधूला आणि पुरुष एकेरीच्या उपउपांत्य फेरीत लक्ष्य सेन याला हार पत्करावी लागली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ. नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची भारताची तयारी. देशातला राखीव तेलसाठा वाढवण्यासाठी युएई सोबत करार. अमेरिकेच्या अध्यक्षांचा चीन दौरा पूर्ण. कुठल्याही ठोस कराराची घोषणा नाही. आणि मोसमी पाऊस येत्या 26 मे रोजी केरळात येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत.
3: शिस्त, संस्कार, शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
4: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
3: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
4: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
3: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
4: संपर्क 87 88 46 14 97.
5: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
6: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
2: श्रद्धेवाला मराठी चित्रपट संगीताचा आनंद घेऊयात.

लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधू वरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

0: या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आमच्या कार्यक्रमाविषयीची काही निवेदन आपण ऐकूयात.
1: ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग. मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकी बरोबर ठेका धरायला लावणारी लावणी. लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

0: 9 20 95 94 290.
1: वेळ सकाळी 10:30 ते रात्री 8.
2: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी. लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
3: लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.
0: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्यूरोसायकियाट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ सोलापूर. मोबाईल 7083069496.
0: फिजिओथेरपीची जर्मन पद्धतीनं हायटेक उपचार पद्धती आता फिजिओथेरपी स्पेशालिस्ट डॉक्टर संदीप भागवत यांच्या निरामय रिहॅब मध्ये उपलब्ध.
4: महाराष्ट्रात प्रथमच आलेल्या एमफील्ड प्रो मशीन द्वारे उपचार करून सांधेदुखी, स्नायूंचा कडकपणा, स्नायूदुखी, अर्धांगवायू, फ्रोजन शोल्डर, टेनिस एल्बो यासारख्या अनेक आजारांवर औषधा विना वेदनांपासून तात्काळ मुक्ती मिळवा.
0: तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, प्रशिक्षित स्टाफ आणि सर्व आधुनिक सोयींनी युक्त निरामय रिहॅब,
4: रुक्मिणी रेसिडेन्सी, वामन नगर, जुळे सोलापूर. मोबाईल 98 23 25 78 63.
5: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
6: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
5: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
7: श्रोते, आता मराठी गाण्यांचा आनंद घेऊयात. ऐकूयात सुरेश वाडकर यांनी गायलेली काही गीते.

0: या गीताबरोबरच मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
2: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
1: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
2: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
1: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
2: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
2: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
1: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
2: संपर्क 87 88 46 14 97.
3: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यूबॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: विश्वसनीय गुंतवणूक करून निश्चिंत रहा.
4: अहो पण कुठं?
2: आर्थिक क्षेत्रातील 3 पिढ्यांचा विश्वास घेऊन येत आहे सभासदांच्या मनातील हक्काची योजना.
1: गुंतवणुकीच्या क्षेत्रातील नवीन क्रांती सुमित्रा महाबचत योजने अंतर्गत आपल्या सेव्हिंग खात्यावर 9.99% व्याज मिळवा. दैनंदिन शिल्कीवर व्याज
2: नाही, मुदतीची बाधा
1: नाही, TDS ची चिंता
2: नाही, नूतनीकरणाची गाथा.
1: दर महिना अखेर व्याज बचत खात्यात जमा. योजनेत सहभागी होऊन आपल्या गरजेच्या वेळी हक्काच्या पैशांची सोय करा.
2: सुखांजली मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, ब्रह्मा गॅलेक्सी, सुमित्रा पार्क, जुळे, सोलापूर.
1: मोबाईल 940-51-202-74.
2: उन्हाळ्याची खास गरमागरम ऑफर, मुदत ठेवीवर 11% व्याज.
5: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार.
6: पण तू कसा ओळखलास?
5: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
7: VR पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
3: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
0: आता विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

एफ एम बँड 103.4 मेगाहर्ट्झ वर तसेच न्यूज ऑन ए आय आर यांच्या ऑफिशियल ॲपवरती आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. रात्रीचे 10 वाजले आहेत. ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहत आहात तोच कार्यक्रम खास तुमच्यासाठी घेऊन येतो. एसएमएसवर आधारित असलेला हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गुजारिश.

श्रोते आजच्या गुजारिश या कार्यक्रमासाठी सलाख आहे. वजूदऐवजी गुलाम घेतलेला आहे आणि त्यानंतर कोहराम, सूर्यवंशम आणि वास्तव या पाच चित्रपटांची निवड आपण केलेली आहे. चित्रपटांची नावे मी पुन्हा एकदा सांगतोय. सलाख आहे, गुलाम, कोहराम, सूर्यवंशम आणि वास्तव या पाच चित्रपटांची

निवड आपण आजच्या कार्यक्रमासाठी केली आहे. तेव्हा तुमच्या पसंतीचं गाणं तुम्ही आम्हाला कळवू शकता चित्रपटाच्या नावासह. 94-22-65-17-41 आपल्या नेहमीच्याच मोबाईल क्रमांकावरती आपल्याला SMS पाठवायचा आहे. चित्रपटाचं नाव, तुमच्या पसंतीचं गाणं आणि तुमचं नाव आणि संपूर्ण पत्त्यासह या कार्यक्रमात आपण सहभागी होणार आहात. चला तर मग आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूयात. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत, बऱ्याच श्रोत्यांनी आपली पसंती कळवलेलं दिसतंय, सूर्यवंशम या चित्रपटातल्या गाण्यासाठी. जाकीर मुलाणी आहेत, सुमया, सुभा, समीर, सलमा, मुमताज, दिलशाद, नशीर, चाचा, चाची, फुल, चिंचोली, पंढरपूर इथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्याचबरोबर ज्ञानोबा चेअरमन आहेत, बासू मुलाणी, फुल चिंचोली, पंढरपूरचे हे श्रोते आहेत, त्यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर आहेत अजमेर महबूब शेख आहेत, संपूर्ण शेख परिवार, मुळेगाव तालुका, दक्षिण सोलापूर येथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्याचबरोबर आणखीन काही श्रोते दिसत आहेत, त्यामध्ये आहेत भगवान रामचंद्र भिलारे तिसंगी, पंढरपूरचे हे श्रोते आहेत, त्यांनी देखील या गाण्यासाठी आपली पसंती कळवली आहे. शांताबाई कुंभार, सुगलाबाई कुंभार, सुप्रिया, समस्त कुंभार परिवार, मित्रनगर शेळगी यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवली आहे. त्यानंतर आहेत सिद्धार्थ नगर कुमठे सोलापूर येथून लखन, आदित्य, दीक्षा, प्रतीक्षा, आर्यन, प्रेम, गणेश, महेश, कार्तिक, रोशन, समस्त गजधाने परिवार यांनी याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. लहू शेळके आहेत, शुभम शेळके, निकिता शेळके, पंकज शेळके, काजल गुण, कुरणवाडी नगरचे हे श्रोते आहेत, त्यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवल्याचं दिसतंय. स्वप्नील राजपूत आहेत, वीर महाराणा प्रताप सिंह चौक सोलापूर येथून, त्यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवली. समाधान रामचंद्र जाधव आहेत, कोंडी उत्तर सोलापूर येथून. त्यानंतर आहेत पंकज भस्मे दहिटणे अक्कलकोट येथून, त्यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर आहेत मला वाटतं शशिकला नरसिंह माळगे लष्करहून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. माझे खोजरे आहेत, खोजरे परिवार भोरे मोहोळ येथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवल्याचं दिसतंय. युनुस पठाणा आहेत, टाकळे सिकंदर मोहोळ येथून. त्याचबरोबर विष्णू मिश्किन आहेत, मिस्किन परिवार, दयानंद कॉलेज, भवानीपीठ सोलापूर येथून. शिवाजी सोनुळे, सविता सोनुळे, मनीषा, भाग्यश्री, वैभव सोनुळे, समस्त सोनुळे परिवार, भूसी जिंतूर, परभणी येथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवली. ऐकूया तुमच्या सर्वांच्या पसंतीचं सूर्यवंशम या चित्रपटातलं हे गाणं.

0: दैनंदिन चालू घडामोडींवर आधारित कौटुंबिक श्रुतिका मंथन दर शनिवारी सकाळी 8:15 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर।
1: गुजारिश हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। आजच्या कार्यक्रमासाठी सलाखे गुलाम कोहराम सूर्यवंशम आणि वास्तव या 5 चित्रपटांची निवड करण्यात आली आहे। कार्यक्रमात यानंतर गुलाम या चित्रपटातील गाण्यासाठी देखील बऱ्याच श्रोत्यांनी आपली पसंती कळवल्याचं दिसतं। यामध्ये आहेत प्रकाश जैन आहेत नांदेडचे हे श्रोते, त्यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे। अप्पासाहेब जाधव प्रगती प्राजक्ता जाधव संपूर्ण जाधव परिवार भीमनगर आंबे चिंचोली पंढरपूर येथून त्यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवल्याचं दिसतंय। त्यानंतर शशिकांत मधुकर कुंभार आहेत डोणगावचे श्रोते, त्यांनी पुन्हा एकदा याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे। वैशाली आमले दिगंबर आमले वारदचाळ सोलापूर येथून। त्यानंतर आहेत पंकज भसने दहेटणे तालुका अकुलखेड येथून, त्यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे। त्यानंतर आहेत

वरद संजय विलास स्वस्ती सारफळे समस्त सारफळे परिवार पोहनेर धाराशिवचे हे श्रोते आहेत. त्यांनी देखील आज जाण्यासाठी आपली पसंती कळवल्याचं दिसत आहे. त्यानंतर बाबू शेख आहेत फुलचिंचोली पंढरपूरहून. त्यानंतर युनुस पठाण आहेत टागळे सिकंदर मोहोळचे श्रोते. त्यांनी देखील आज गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. शशिकला नरसिंह माळगे आहेत लष्कर येथून. त्याचबरोबर बीड तिगाव येथून वडवण येथून एसएमएस पाठवलेला आहे. तुळशीराम शिंपले पाटील रामदास शिंपले बाबासाहेब शिंपले खुशीवर्ता शिंपले साक्षी ढेंबरे समस्त शिंपले परिवार तिगाव यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर आहेत संस्कृत

संस्कार प्रतीक सरिता आणि प्रकाश सुतार बनाचेवाडी राधानगर येऊन यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर कृष्णा शिराळ आहेत विमाननगर पुण्याहून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवली. शिवलिंग कोळी अंजली कोळी समस्त कोळी परिवार हागलूर उत्तर सोलापूर येथून यांनी आपली पसंती कळवलेली आहे याच गाण्यासाठी. अजमेर शेख आहेत मुळेगाव येथून पुन्हा एकदा त्यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर आहेत सिद्धेश्वर हिरेमठ सचिन इटकळे मार्केटयार्ड सोलापूर येथून यांनी आपली पसंती कळवलेली आहे याच गाण्यासाठी. त्यानंतर मिस्किन परिवार दयानंद कॉलेज भवानीपेठ सोलापूर येथून महादेव खोसरे आहेत त्यांच्या समवेत खोसरे परिवार भोरे मोहोळ येथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे.

0: धंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग। मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकी बरोबर ठेका धरायला लावणारी लावणी। लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग, दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर।
1: गुजारिश हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। 10:18:25 झाली आहेत। सलाखे गुलाम कोहराम सोरे वंशमणी वाचतो आजच्या कार्यक्रमासाठी या 5 चित्रपटांची निवड करण्यात आली आहे। कार्यक्रमात त्यानंतर वास्तव या चित्रपटातील गाण्यासाठी बऱ्याच श्रोत्यांनी आपली पसंती कळवल्याचं दिसतंय। विष्णू मिस्किन आहेत, मिस्किन परिवार दयानंद कॉलेज भवानी पेठ येथून। त्याचबरोबर शिवलिंग कोळी, अंजली कोळी, संपूर्ण कोळी परिवार हा बोलूर येथून। स्वप्नील राजपूत वीर महाराणा प्रताप सिंह चौक सोलापूर येथून। सिद्धार्थनगर कुमटे सोलापूर येथून। लखन आदित्य दीक्षा, दीक्षा प्रतीक्षा, आर्यन प्रेम, गणेश महेश, कार्तिक रोशन, समस्त गजदाने, छोटू डी परिवार यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे। वैशाली आंबले, दिगंबर आंबले आहेत वरदचाळ सोलापूर येथून। त्याचबरोबर काशीनाथ ऐवळे आहेत तीर्थ येथून, यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे। सर्व श्रोत्यांना मी विनम्र आवाहन आणि विनंती करतो की कृपया कुणीही फोन करू नका, कार्यक्रमात खूप व्यत्यय येतोय। आपल्याला SMS पाठवायचा आहे त्याच नंबरवरती 94-22-62-17-41 या मोबाईल क्रमांकावरती। तुमचं नाव जर घेतलं जात नसेल तर कदाचित तुमचा SMS माझ्यापर्यंत पोहोचत नसेल याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यायची आहे। कुणी नाराज होऊ नका, पुन्हा पुन्हा सतत SMS पाठवत राहा, नक्कीच तुमचा SMS आमच्यापर्यंत पोहोचेल। नाव येत नाही म्हणून कृपया कोणीही फोन करू नका, ही नम्र विनंती। यानंतर याच गाण्यासाठी पसंती कळवलेले श्रोते आहेत सुगलाबाई कुंभार, चंद्रकला, राधिका कुंभार, मेहता शाळेजवळ शिळगी सोलापूर यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे। 30-64 हा मोबाईल क्रमांक आहे, कृपया आपण हात जोडून विनंती, आपण फोन करायचं नाही आहे, आपल्याला SMS पाठवायचा आहे। त्यानंतर वास्तव याच चित्रपटातील गाण्यासाठी आणखीन बऱ्याच श्रोत्यांनी आपली पसंती कळवल्याचं दिसत आहे। ज्ञानोबा चेरवण आहेत पासू मुलाणी, फुलचिंचोली पंढरपूरचे श्रोते, बाबू शेख आहेत तिथूनच फुलचिंचोलीहून, यांनी आपल्या या कार्यक्रमासाठी आपली पसंती कळवलेली आहे। शशिकांत मधुकर कुंभार आहेत, त्यानंतर बापू बोटे उपळाई ठोके येथून यांनी या गाण्यासाठी पसंती कळवली आहे। आदित्य ढगे आहेत, त्यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे। त्यानंतर आणखीन काही श्रोते आहेत उषा विठ्ठल पूजा प्रसाद अंजिकाने, अंजिकाने परिवार हनुमाननगर भवानपेठ सोलापूर येथून यांनी पसंती कळवलेली आहे। शिवाजी सोनुळे, सविता, मनीषा, भाग्यश्री, वैभव सोनुळे, समस्त सोनुळे परिवार भोसी परभणीचे हे श्रोते आहेत। त्यानंतर आणखीन काही SMS येत आहेत, बऱ्याच श्रोत्यांनी याच गाण्यासाठी पसंती कळवल्याचं दिसत आहे। त्यानंतर मुकाम पोस्ट धनगरवाडी येथून तुळजापूर, नेहरू आरळे, ऋतुराज मंगेश, रितेश, मोहन जाधव मुंबई पोलीस यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे। त्यानंतर आहेत नारायण गायकवाड, पवन, प्रणव, राज, राणी, प्रणव, प्रवीण, सचिन गायकवाड, विक्रम, प्राजक्ता पवार आणि संतोष पवार, समस्त गायकवाड आणि पवार परिवार यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे। त्यानंतर आहेत सहदेव दामोदर, शशिकला दामोदर, सुमेध कुमार दामोदर, साधना पवन पाटील वडसिंगी बुलढाण्याचे हे श्रोते आहेत। त्यांच्या समवेत पुन्हा एकदा अमोल मानकर, शोभाताई मानकर, श्लोक आणि दीपाली यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे। ऐकूया तुमच्या सर्वांच्या पसंतीचं वास्तव या चित्रपटातलं हे गीत।

0: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
0: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका।

कार्यक्रमाच्यानंतर सलाखे या चित्रपटातील गाण्यासाठी बऱ्याच श्रोत्यांनी पसंती कळवलंय. अर्चना मल्लीनाथ नाटेकर आहेत कुंभारीचे हे श्रोते. त्यानंतर विष्णू मिस्किन मिस्किन परिवार भावनपेट सोलापूर येथून विलासराव कोष्टी आणि हरिप्रसाद देवकर शनिवार पेठ मंगळवाड्याचे हे श्रोते आहेत. भगवान रामचंद्र भिलारी तिसंगी पंढरपूरचे श्रोते. पंकज भस्मे दहिटणे अक्कुलकोट येथून पसंती कळवलेली आहे. वैशाली आमले दिगंबर आमले वाराचाळ सोलापूर येथून. त्यानंतर आणखीन काही श्रोते आहेत. प्रकाश जैन आहेत नांदेडचे हे श्रोते. स्वप्नील राजपूत वीर महाराणा प्रताप सिंह चौक सोलापूर येथून. त्यानंतर युनुस पठाण आहेत टाकळे सिकंदर मोहोळचे श्रोते. त्यानंतर प्रणिती पवार रिया पवार तानाजी पवार ढोक बाभुळगाव सोलापूर इथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. दॅन ज्ञानोबा चेअरमन आहेत पुलचिंचोली पंढरपूरचे श्रोते. जाकीर मुलाणी सुमया सुभा समीर सलमा मुमताज इर्शाद नशीर चाचा चाची संपूर्ण मुलाणी परिवार यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. ऐकूयात तुमच्या सर्वांच्या पसंतीचं हे गीत.

0: दररोजच्या स्वयंपाकात हवा आहे काहीतरी खास बदल,
1: मग नक्की ऐका खमंग रुचकर,
0: तुमचा आवडता कुकरी शो,
1: चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपीज,
0: पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही,
1: खास टिप्स आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारे रहस्य।
0: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध
1: आणि चवीला रुचकर स्पर्श।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका खमंग रुचकर हा कार्यक्रम
1: रोज सकाळी 9:15
0: आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून।
1: तेव्हा ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
0: अधिक स्वादिष्ट।

गुजारिश हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. यानंतर कोहराम या चित्रपटातील गाण्यासाठी काही श्रोत्यांनी आपली पसंती कळवलेली आहे. तिगाव तालुका वडवणी बीड येथून तुळशीराम शिंपले, बाळासाहेब शिंपले, कुशीवर्ता, कांचन, शंकर तवले, संपूर्ण शिंपले पाटील परिवार, त्यानंतर शशिकांत मधुकर कुंभार आहेत डोणगावचे श्रोते, त्यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. सिद्धार्थनगर कुमटे सोलापूर येथून लखन, आदित्य, दीक्षा, प्रतीक्षा, आर्यन, प्रेम, गणेश, महेश, कार्तिक, रोशन, समस्त गजदाने परिवार यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. अजमेर महबूब शेख परिवार मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथून, त्यानंतर प्रकाश जैन आहेत नांदेडचे श्रोते, युनिस पठाण टाकळे सिकंदर मोहोळचे श्रोते, प्रकाश सुतार बनाचीवाडी तालुका राधानगरीहून, त्यानंतर सिद्धाराम हिरेमठ, सचिन इटकळे मार्केट यार्ड सोलापूर येथून, बसवराज कुंभार, प्रतीक कुंभार, कार्तिक, श्रीशैल कुंभार, मेहता शाळेजवळ शिळगी सोलापूर येथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. विष्णू मिस्किन आहेत मिस्किन परिवार भवनपेठ सोलापूर येथून, त्यानंतर संजय वरद विलास स्वस्ती सारफळे समस्त सारफळे परिवार पोहनेर तालुका जिल्हा धाराशिव येथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर वैशाली दिगंबर आंबले वरद चाळ सोलापूरचे श्रोते आहेत, तर भगवान रामचंद्र भिलारती संगी पंढरपूरचे हे श्रोते आहेत. त्यानंतर ज्योती चिरंजीव मोहरा, त्यानंतर ज्योती कीर्ती कार्तिक ऐवळे परिवार तीर्थ येथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. शिवाजी सोनोळे सविता मनीषा भाग्यश्री वैभव सोनोळे समस्त सोनोळे परिवार भोसी जिंतूर परभणीचे हे श्रोते आहेत. बापू बोटे उपळे ठोक येथून त्यांनी पुन्हा एकदा याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. अप्पासाहेब जाधव आहेत प्रगती प्राजक्ता संपूर्ण जाधव परिवार भीमनगर आंबे चिंचोली पंढरपूरहून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवली आहे.

दैनंदिन चालू घडामोडींवर आधारित कौटुंबिक श्रुतिका मंथन दर शनिवारी सकाळी 8:15 वाजता आकाशवाणी सोलापूर केंद्रावर.

कार्यक्रमाच्या अनंतर वास्तव या चित्रपटातील गाण्यासाठी बऱ्याच श्रोत्यांनी पसंती कळवलेली आहे. अजमेर बाबू शेख आहेत, शेख परिवार मुळेगाव सोलापूर येथून. त्याचबरोबर शशिकांत मधुकर कुंभार आहेत, यांनी देखील या गाण्यासाठी पसंती कळवल्याचं दिसत आहे. त्यानंतर सिद्धेश्वर हिरेमठ, त्याचबरोबर सचिन इटकळे मार्केट यार्ड सोलापूर येथून, प्रकाश उतार बनाचीवाडी राधानगरी येथून, युनुस पठाण टाकळे सिकंदर मोहोळ येथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. बसवराज कुंभार, प्रतीक कुंभार, कार्तिक कुंभार श्रीशेल, मेहता शाळेजवळ शिळगी सोलापूर येथून. त्याचबरोबर विष्णू मिस्किन आहेत, मिस्किन परिवार भवनपेठ सोलापूर येथून. वरद संजय विलास स्वस्ती स्वाती सापळे समस्त सारफळे परिवार पोहनेर धाराशिवचे हे श्रोते आहेत, त्यांनी देखील या गाण्यासाठी पसंती कळवली आहे. त्यानंतर आहेत पंकज भस्मे धैटे अकुलकोट येथून पसंती कळवलेली आहे. प्रकाश जैन नांदेडचे श्रोते आहेत. त्यानंतर शबीर जब्बार सय्यद मुकाम पोस्ट सावरगाव तुळजापूर येथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे.

0: धंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग। मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकी बरोबर ठेका धरायला लावणारी लावणी। लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग, दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर।
1: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
2: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं।
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका।
2: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं।
3: सूर्यवंशम या चित्रपटातील गाण्यासाठी बऱ्याच श्रोत्यांनी पसंती कळवली। विदर्भ यवतमाळ येथून संतोष खडसे आणि सौ प्रियंका खडसे, त्याचबरोबर विलासराव कोष्टी आणि हरिप्रसाद देवकर शनिवारपेठ मंगळवाड्याच्या श्रोते आहेत। त्यानंतर धनगरवाडी, नेहरू आरळे, ऋतुराज चैताली, मंगेश, रितेश, मोहन जाधव मुंबई पोलीस यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे। नारायण गायकवाड, पवन, प्रणव, राणी, प्रणव, प्रवीण, सचिन, विक्रम, प्राजक्ता पवार आणि संतोष पवार, गायकवाड आणि पवार परिवार यांनी याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे। त्यानंतर आहेत विष्णू मिस्किन, मिस्किन परिवार, भवानीपेठ सोलापूरचे श्रोते, श्रीकांत कापसे, राजेंद्र अरुण, सिकंदर कापसे, उषा टाकळे सिकंदर येथून कापसे वस्तीपासून सगळेच समस्त कापसे परिवार आहेत। मोहोळ येथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे। भगवान रामचंद्र भिलारे तिसंगी पंढरपूरचे श्रोते आहेत। त्यानंतर शशिकांत मधुकर कुंभार डोणगावचे श्रोते, स्वप्नील राजपूत वीर महाराणा प्रताप सिंह चौक सोलापूर येथून, शशिकला नरसिंह माळगे लष्कर सोलापूरहून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे। त्याचबरोबर वरद, संजय, विलास, स्वाती सारफळे, समस्त सारफळे परिवार पवनेर धाराशिव येथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे। त्यानंतर कार्तिक ऐवळे आहेत तीर्थ येथून, आणि पुन्हा एकदा SMS पाठवलेला आहे आणि याच गाण्याविषयी आपली पसंती कळवलेली आहे। श्रीशैल कुंभार, संतोष कुंभार, विशाल कुंभार हातूर तालुका दक्षिण सोलापूरचे हे श्रोते आहेत। त्यानंतर प्रगती पवार, अर्चना पवार, ढोक बाबुळगाव मोहोळचे हे श्रोते यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे। सिद्धार्थनगर कुमटे सोलापूर येथून लखन, आदित्य, दीक्षा, प्रतीक्षा, आर्यन, प्रेम, गणेश, महेश, कार्तिक, रोशन, समस्त गजधानी परिवार

यांनी देखील आपली पसंती कळवलेली आहे याच गाण्यासाठी. बिभीषण कुंभार आहेत हल दहीवडी सांगोल्याचे हे श्रोते आहेत. त्यानंतर अंबादास सोमा कल्पना कृष्णवेणी महालक्ष्मी भगवती सरस्वती विठोबा अर्जुन सोमा आणि अक्षय भाग्यलक्ष्मी दत्तूबाई यादगिरी जुना विडी घरकुल सोलापूरचे हे श्रोते आहेत. यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. अर्चना मल्लीनाथ नाटेकर आहेत तो कुंभारीचे श्रोते. अजमेर महबूब शेख संपूर्ण शेख परिवार मुळेगाव येथून यांनी पसंती कळवलेली आहे. प्रकाश सुतार बनाचीवाडी राधानगरीचे श्रोते. सिद्धाराम हिरेमठ आहेत सचिन रखडे मार्केट यार्ड सोलापूर येथून. ऐकूया तुमच्या सर्वांच्या पसंतीचं कार्यक्रमातलं हे शेवटचं गाणं खास तुमच्यासाठी.

भरतरसिको, या गीताबरोबरच आजचा गुजारिश हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे. यानंतर ठीक 11 वाजता हिंदीतून बातम्या, 11 वाजून 5 मिनिटांनी इंग्रजीतून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.